सुप्रभात श्रोते हो, 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रातःकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. सुविचार ऐकूयात. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडितः. अर्थात जो व्यक्ति दूसरों के स्त्रियों को माता के समान, दूसरे के धन को मिट्टी के समान तथा सभी प्राणियों को अपने समान देखता है, वही सच्चा पंडित विद्वान है. सुविचार श्रोते हो, अपना एकलत श्रोते हो. आज आहे भारतीय सौर तिथि 11 भाद्रपद शके 1948 अर्थात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026. श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगल वाद्यानं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी शनिवार वाजवलेला राग जोगिया श्रोते हो आपण ऐकत होतात. 6 वाजता आहेत हिंदी समाचार. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेप

0: स्वतः या शब्दातून व्यक्त होतो. घरामध्ये आम्ही सर्व सदस्य एकत्र असावेत. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार वेदांनी केला आहे. माता पितांसमवेत आम्ही राहताना आनंदाने राहावे. आपल्या कुटुंबात कशा प्रकारचा वावर असावा याविषयी अथर्वेद म्हणतो, इहैव स्तम मा वियोष्टम विश्वम आयुर्विष्णुतम किडंतो पुत्रही नप्त्रिभी मोद मानव स्वस्तको. या मंत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिया द्विवचनीय आहेत. हे दाम्पत्यानो, म्हणजेच वरवधूनो, तुम्ही या घरात राहा, वेगळे होऊ नका. सतत एकत्र नांदण्याचा प्रयत्न करा. आपल्या आईवडिलांना, आपल्या मुलाबाळांना एकत्र घेऊन, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना सोबत घेऊन जगण्याचा प्रयत्न करा. वेगळे होणे आपली संस्कृती नव्हे, आणि इतकेच नव्हे, विश्वम आयुर्विष्णुतम म्हणजे सर्व प्रकारचे पूर्ण आयुष्य मिळवा. आणि आपल्या मुलांसमवेत, आपल्या नातवंडासमवेत आनंदाने कल्याणपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. घर हे सुखाचे आगर असले पाहिजे. घर हे आनंदाचे सदन असले पाहिजे. आनंदाच्या या सदनामध्ये राहत माणूस आपले ऐहिक जीवन सफल करतो, आणि या जीवनासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण निर्माण करतो. या घराला आपलं घर समजून, म्हणजेच पवित्र स्वर्ग समजून आम्ही वाटचाल केली तर हे सारे जग आपले कुटुंब बनते. वसुधैव कुटुंबकमची भावना जागृत होते. ती घरापासून प्रारंभ केले तरच विश्व आपले कुटुंब बनते. पण घरात जर आपण वादविवाद विसंगती निर्माण केली तर मात्र सारे विश्व आपल्यासाठी शत्रुमय बनते. जगाला मित्र बनवायचे असेल, बंधू सखा बनवायचे असेल, तर याची सुरुवात वेदज्ञानाने सांगितलेल्या पवित्र वैदिक गृहातून व्हावया असावी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
2: घर वैभव याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्रात प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिगीत. रचना आहे दत्ता पाटील यांची, संगीत दिले मधुकर पाठक यांनी.

देशभक्तीपर समूह रचना श्रोते हो आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात नरेंद्र चंचल यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत.

आणि श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. तोपर्यंत आनंद घ्या या गीताचा.

0: भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. श्रोते हो आज जाणून घेऊयात तणनाशकाचा सुरक्षित वापर याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण तणनाशकाच्या सुरक्षित वापराविषयी बोलणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण सर्वजण सध्या तणनाशकं निरनिराळ्या पिकामध्ये निरनिराळ्या वेळी वापर करत आहोत, परंतु त्याचा जर सुरक्षित वापर केला गेला नाही तर त्या तणनाशकाचे अंश जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचण्याची शक्यता आहे. अंश जमिनीमध्ये साचले तर त्या जमिनी खराब होतील, त्यामुळं योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तणनाशकं वापरतात, कारण चांगला रिझल्ट आला पाहिजे म्हणून तणनाशकाचं प्रमाण वाढून टाकलं जातं आणि त्याच्यामुळं मग दुष्परिणाम आपल्याला दिसतात. तर हे जे अधिक तणनाशक वापरण्यापेक्षा त्या कमी प्रमाणात वापरलेल्या तणनाशकाची कार्यक्षमता जर वाढवली तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल, आणि म्हणून काही काळजी काही गोष्टी लक्षात ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आता जसं की पीक उगवणीपूर्वी तणनाशक वापरताना किंवा फवारताना आपण काही काळजी घ्यायला पाहिजे, जसं की जमिनीमध्ये पुरासा ओलावा असताना फवारणी करावी, स्वच्छ सूर्यप्रकाश असताना फवारणी करावी, फवारणी केल्यानंतर 3 ते 4 तास पाऊस पडणार नाही अशी परिस्थिती असताना फवारणी करावी, तर उगवणीपश्चात म्हणजे पीक उगवल्याच्या नंतर तणनाशक फवारताना सुद्धा काही गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये नंबर एक आहे की तण हे 2 किंवा 4 पानावर असताना आपण फवारणी केली पाहिजे. त्याच्यानंतर फवारणीचा जो दाब आहे तो सगळीकडे समान असला पाहिजे, म्हणजे काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त असेल तर ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी जास्त तणनाशक पडेल म्हणून समान सगळीकडे असलं पाहिजे. त्याचप्रमाणे जो फवारणारा व्यक्ती आहे त्याचा चालण्याचा वेग हा सगळीकडे समान असला पाहिजे, नाहीतर हळूहळू चालायला लागलं तर जास्त तणनाशक पडेल, जोरात चाललं तर कमी तणनाशक पडेल. म्हणून सगळीकडं सर्व एरियामध्ये सारख्या वेगानं जर फवारणी झाली तर निश्चितच सारख्या प्रमाणामध्ये तणनाशक पडेल आणि त्याच्या ठिकाणी कुठं साचणार नाही. त्याच्यानंतर फवारणी जी चालू आहे तणनाशकाची ती करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे की फवारणी करताना फवारा हा जमिनीपासून 1/2 फूट उंचीवर धरावा, खूप उंच बी धरू नये किंवा खूप जमिनीच्या जवळ बी धरू नये, तर 1/2 फूट उंचीवर जर धरला तर व्यवस्थितरित्या पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये पडतं आणि तणनाशकसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये पडतं. त्याच्यानंतर फवारणीसाठी फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नावाचं नोझल वापरावं. अनुभव असा आहे की बहुतेक शेतकरी असं तणनाशकासाठी वेगळं जे नोझल आहे ते वापरत नाहीत. आता तसं विचार केला तर याची किंमत फार कमी आहे, 15-20 रुपये 25 रुपयाला हे येतं, परंतु हे कुणीही वापरत नाही आणि त्याच्यामुळं मनावर असा रिझल्ट येत नाही, म्हणजे कार्यक्षमता जी तणनाशकाची ती कमी होते. म्हणून फ्लड जेट किंवा फ्लॅट पॅन नोझलच वापरलं पाहिजे. त्याचप्रमाणे फवारणीसाठी पाटीवरचा साधा नॅपसॅक्स फवारा वापरला पाहिजे. बहुतेक लोक पॉवर स्प्रे किंवा दुसरे स्प्रे वापरतात, त्याच्याऐवजी हा जो पाटीवरचा फवारा हाच वापरला पाहिजे. असं जर आपण केलं तर त्या तणनाशकाची जे वापरलेलं तणनाशक आहे त्याची कार्यक्षमता वाढते, त्याचं काम चांगलं होतं आणि कमी मात्रामध्ये सुद्धा चांगली आपल्याला त्या ठिकाणी हे दिसून येतं आणि म्हणून आपण ह्या तणनाशकाचा सुरक्षित वापर करू शकतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे लेबल क्लेम, म्हणजे ज्या पिकासाठी ज्या मात्रामध्ये आणि ज्या वेळी तणनाशकाची शिफारस केलेली आहे त्यावेळेला ते तणनाशक त्याच पिकात वापरलं पाहिजे, दुसऱ्या इतर पिकामध्ये ते वापरू नये. कायद्यानं तसं बंधनकारक आहे, कारण 1965 जो इन्सेक्टिसाइड ॲक्ट आहे त्यानुसार आपल्याला शिफारस केलेल्या लेबल क्लेम असलेल्या पिकातच ते तणनाशक वापरायचं आहे. धन्यवाद.
0: तणनाशकाचा सुरक्षित वापर याविषयी

हे डॉक्टर अशोक जाधव यांनी दिलेली माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेटचा डोसा, मिलेटचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश, तांदूळ, मैदा, रिफाईन फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात साध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड.

0: नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डाएट मधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः पाच गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच चार पाच गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे पाच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे आणि असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य, गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचासुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्या जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फूटप्रिंटचं जे ओझं आहे

0: किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन ज्या आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावरण पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.
2: कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून, थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
3: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शंघाई सहयोग संघटनस्य सदस्य देशानां आह्वानं कृतवान् यत् आतंकवादस्य वित्तपोषणं आतंकवादीनां संघटने प्रवेशः उग्रवादस्य प्रसारः आतंकवादीनां सुरक्षिताश्रयस्थलानि च समाविष्टं सम्पूर्णं तन्त्रम् उन्मूलयेत्. ह्यः बिश्केक नगरे आयोजितं शंघाई सहयोग संघटनस्य 26वें शिखर सम्मेलनं सम्बोधयन् प्रधानमंत्री उक्तवान् यत् आतंकवादस्य विषये द्विविधवान् मानदण्डानां किमपि स्थानं न भवितुमर्हति. विदेशमन्त्रालयस्य पश्चिमविभागस्य सचिवः सीवी जॉर्ज वार्ताहरसम्मेलने अवदत् यत् प्रधानमन्त्री विश्वस्य विभिन्नेषु भागेषु प्रवर्तमानानां सङ्घर्षाणां विषये चिन्तां प्रकटितवान्. सदस्यदेशानां नेतारः सङ्घटनस्य 25वर्षपूर्त्यवसरे बिश्केक घोषणापत्रे हस्ताक्षरम् अपि कृतवन्तः. शिखरसम्मेलनस्य समापनम् आतंकवादप्रतिरोधः, ऊर्जा, आपद्व्यवस्थापनम्, अंकीय सहकारिता चेति विषयान् समाविश्य 13 प्रमुखपरिणामैः सह अभवत्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य नवदिल्ल्यां जलशक्तिमन्त्रालयस्य विभागीय शिखरसम्मेलनस्य समापनसत्रं सम्बोधयिष्यति. ह्यः प्रारब्धमिदं द्विदिवसीयं विभागीय शिखरसम्मेलनं प्रधानमन्त्रिणा टीम इण्डिया इत्यस्य भावनां सुदृढीकर्तुं सहकारात्मक सङ्घवादं च अधिकं सुदृढीकर्तुं परिकल्पितानां विभागीय शिखरसम्मेलनानां श्रृङ्खलायाः प्रथमं सम्मेलनमस्ति. अस्मिन् शिखरसम्मेलने केन्द्रराज्यप्रशासनानि महत्वपूर्णानां क्षेत्रीयप्राथमिकतानां विषये विचारविमर्शं करिष्यन्ति, अथ समयबद्धाः कार्ययोजनाः च निर्मास्यन्ति. शिखरसम्मेलने चतुर्षु प्रमुखक्षेत्रेषु विशेषं ध्यानं दीयते. तेषु जलसंरचनापरियोजनानां समयबद्धं कार्यान्वयनं, जलसञ्चयजनभागीदारी कैच द रेन इत्येतत्, पेयजलस्रोतसां स्थायित्वं, जलजीवनोपक्रमः च सम्मिलिताः सन्ति. उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् अद्य छत्तीसगढ़े रायपुरस्य यात्रां करिष्यति. स्वीय यात्रावधौ उपराष्ट्रपतिः रायपुरस्य अखिल भारतीयायुर्विज्ञान संस्थानस्य तृतीये दीक्षांत समारोहे भागं ग्रहीष्यति. बेल्जियम देशस्य प्रधानमंत्री बार डी वेबर अद्यारभ्य भारतस्य त्रिदिवसीय यात्रायां भविष्यति. यात्रावधौ सः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह द्वैपाक्षिक सम्बन्धानां समग्र परिदृश्यस्य, परस्परहितसम्बद्धानां क्षेत्रीय वैश्विक विषयाणां च विषये द्विपक्षीय वार्तां करिष्यति. प्रधानमन्त्री डी वेवर भारत यूरोपीय संघयोः मुक्त वाणिज्य सन्धेः सन्दर्भे आयोजितं व्यावसायिक कार्यक्रममपि सम्बोधयिष्यति. सः मुंबई नगरमपि गमिष्यति यत्र हीरकक्षेत्रस्य पत्तनव्यवस्थायाः

7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 वि स खांडेकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल, मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असेल. 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम, 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही सहक्षेपित करू, 10:00 प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान, 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात मेरा साया या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल। गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान, संगीत दिले मदन मोहन यांनी। 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सहभाग आहे शीतल निमजे यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचं, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी।

दुपारी 12 वाजता महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यानंतर मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकालीन प्रसारण सभेत 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मालिका लक्ष्मीचा गोठा, विषय आवर्षण प्रवण काळात शेळीपालन फायदेशीर. शेळीतज्ज्ञ डॉक्टर वसंत मुंढे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

0: येतोय का तुम्हाला?
1: हो हो, खूप काम येत आहे.
0: चक्कर पण येते का?
1: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
0: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
1: काय म्हणताय?
0: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी.
2: आपलं आरोग्य आपल्या हातात आणि निरोगी आयुष्याची सुरुवात होते सकस आणि संतुलित आहारातून. आपल्या ताटात असू द्या धान्य, डाळी, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात. कारण पोट भरण्यासाठी नव्हे तर शरीर घडवण्यासाठी आपण खातो. सकस आहार मुलांची योग्य वाढ करतो, शरीराला ऊर्जा देतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि कुपोषण, रक्ताल्पता, लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. म्हणूनच सकस आहार

0: योगी जीवनाचा आधार। चला आपल्या ताटाला देऊया पोषणाची साथ आणि प्रत्येक कुटुंबाला देऊया निरोगी भविष्याची वाट। 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह, आपण निरोगी तर देश निरोगी।
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
2: अत्याचाराला बळी पडलेल्या वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ॲडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठीचं सर्वसमावेशक धोरण मंजूर. राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी प्रकरणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याची हवामान विभागाची माहिती. आता सविस्तर बातम्या. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्राम पातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यात शालेय शिक्षणात पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थांबाबत जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमी प्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात येणार आहे. या बदलांसाठी उपाययोजना आणि मार्गदर्शन सुचवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसंच व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार या बदलांना सामोरं जाताना व्यावसायिकांना राज्य शासनाकडून मदत, सुविधा तसंच अनुदान अथवा सबसिडी उपलब्ध करून देण्यात येईल असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. काल मुंबईत सुटे खाद्यतेल व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी पुन्हा एकदा केलं. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं साखर विक्रेत्यांची साठा मर्यादा 4000 क्विंटलवरून 2000

0: क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहे. साखर प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. तसंच देशभरात कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी 2000 क्विंटलपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही. नीट पेपरफुटी प्रकरणी 20 ते 25 जुलै दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अशा प्रकारचे सर्व खटले कायमसाठी बंद झाल्याचं समजावं असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र आणि काही राज्य सरकारांनी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान युवकांची प्रगती आणि विकास याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी केलं. विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कंपाऊंड वॉल आदी सुविधांची सद्यस्थितीची पाहणी करून येत्या 7 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधल्या नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम, जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, मुलामुलींच्या स्वच्छतागृहांची स्थिती आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. पुढील काही दिवसात जिल्ह्यातल्या अंगणवाडी आणि ग्रामपंचायत इमारतींचाही आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. धाराशिव इथं केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या 2 दिवसीय चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महडदळकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेल्या विकास योजनांची माहिती घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. दरम्यान केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय विभागाच्या पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं धाराशिव इथं काल पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात 3 दिवस जलद ताप सर्वेक्षण, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबवण्यास कालपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणूजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आल्यामुळे आरोग्य विभागानं ही मोहीम हाती घेतली आहे. देशभरात कालपासून राष्ट्रीय पोषण महिन्याला सुरुवात झाली. याअंतर्गत विविध उपक्रम राबवून पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोषण महिन्यानिमित्त राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ मंगल पांचाळ यांनी दिलेली माहिती आज आपण सकाळी 10:45 आमच्या प्रासंगिक या साप्ताहिक सदरात ऐकू शकाल. यंदाचा गणेशोत्सव DJ-मुक्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं सर्व घटकांनी समन्वय राखावा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात शासकीय विभागांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंत सुरक्षिततेच्या सर्व निकषांचं काटेकोर पालन करावं, गणेश मंडळांकडून वाटप होणारा प्रसाद तसंच बाजारात प्रसादासाठी विक्री होत असलेल्या मिठाईची अन्न आणि औषध विभागानं विशेष तपासणी करावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. मतदार यादी पुनरीक्षणांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही याची तपासणी करावी, यादीत नाव नसल्यास संबंधित BLO शी तातडीनं संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. पत्रकारांशी संवाद या कार्यक्रमात ते काल बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल बीड जिल्ह्यात पाडळशिंगी टोलनाक्याजवळ संतप्त मराठा बांधवांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी उद्या 3 सप्टेंबरला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात पावसाअभावी पिकं उद्ध्वस्त होण्याची स्थिती असल्यामुळे शासनानं तातडीनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चा या संघटनेनं

0: केली आहे. या मागणीचे निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. लातूर जिल्हा आणि विशेषतः रेणापूर तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल रेणापूर इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 mm पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 mm पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान. राज्यात पुढील 2 दिवस बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठीचं सर्वसमावेशक धोरण मंजूर. राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी 1 वर्षाचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय. आणि देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: .29 अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: घाम येतोय का तुम्हाला?
3: हो हो, खूप घाम येत आहे.
2: चक्कर पण येते का?
3: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
2: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
3: काय म्हणताय?
2: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
3: होय, ब्लड प्रेशर.
2: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 ft आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 ft 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. खूप घाम येतोय का तुम्हाला?
3: हो हो, खूप घाम येत आहे.
2: चक्कर पण येते का?
3: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
2: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
3: काय म्हणताय?
2: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
3: होय, ब्लड प्रेशर.
2: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
4: 229 mHz अर्थातच 1305 kHz यासह 102 MHz FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा. श्रोतहो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड

0: 102 MHz वर अनंत घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने कार्यक्षम आणि गरजेनुसार वापर करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. जलसंपत्तीचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि पाण्याची किंमत व त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च यामध्ये योग्य समतोल राहावा यासाठी जलप्रशुल्काची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पाण्यावर कर निश्चित करताना कोणते घटक विचारात घेतले जातात? शेती, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी या शुल्काची भूमिका काय आहे आणि जलप्रशुल्काच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर कसा प्रोत्साहित करता येतो याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे आजही आपल्या बरोबर आहेत. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: मॅम, पाणी हकदारीचे निकष किंवा पाणी वापर करणाऱ्या संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर उद्योग, तर या घटकांची मते प्राधिकरण कशा पद्धतीने विचारात घेतं?
2: आम्ही जेव्हा एंटायटलमेंटचा आपण निकष जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे आपण टॅरिफमध्ये तर त्यांचे लोकसहभागातून त्यांचे जे मत आहे ते जाणून घेतले आणि ते अडॅप्ट सुद्धा केले. तसंच एंटायटलमेंट इश्यू करताना सुद्धा आपण सगळ्या ज्या कॉर्पोरेशन्स असतात, सगळ्या ज्या ग्रामपंचायती असतात, त्यांचे सुद्धा मत आपण जाणून घेत असतो.
1: म्हणजे जशा इतर ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा निकष तुम्हाला विचारात घ्यावे लागत असतील.
2: आपण मंत्रालयामध्ये, UDDमध्ये, नंतर महानगरपालिका झाल्यात, ग्रामपंचायती झाल्यात, त्यानंतर सगळ्या संस्था झाल्यात, जसं शुगर शी रिलेटेड त्यांची जी मुख्य संस्था आहे त्यांच्याकडनं पण आपण विचारणा करतो की एक्झॅक्टली हे जे निकष येणार आहेत त्याच्याबद्दल जर तुमचं काही मत असेल किंवा हरकती असतील तर ते तुम्ही आम्हाला द्यावेत. म्हणून थोडंसं तुम्ही पण विचार करता येईल की काही गोष्टी त्यांच्या मान्य करण्याजोग्या असतात आणि काही गोष्टी तर बायस असतीलच आहे. तर पण आपल्याला पाण्याचे दर आणि आपल्याला एंटायटलमेंट ज्युडिशियसली आणि इक्विटेबली द्यायची असल्यामुळे ज्यावेळेस मी एकाचा फायदा करत असते तर तो इक्वली सगळ्यांना पास ऑन झाला पाहिजे ही सुद्धा महत्वाची बाब असते. आणि त्यामुळे फक्त एका व्यक्तीचा घेऊन किंवा असा बायस निर्णय प्राधिकरणाने आजपर्यंत कधीच दिलेला नाही आणि तो देणार पण नाही असं मला शाश्वती आहे.
1: म्हणजे सगळ्यांसाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे त्याच पद्धतीने प्राधिकरण निर्णय घेतं. याचमध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत आम्हाला जरा काय समजावून सांगाल. आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापनाच एंटायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता. त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं

0: माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 टीएमसी पाणी द्यायचंय, पण माझ्याकडे समजा 11 टीएमसी पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 टीएमसी का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे, त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्सप्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट अकरा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं, म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा, की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तर मला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तर मला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यात मधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पळे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण, की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDCला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये

0: त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एंटरटेनमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एंटायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे, ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते, ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं, मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं, आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्लामसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्लामसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात, याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझी ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी ऍज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षामध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो, पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे, तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण या जलप्रशुल्काची संकल्पना, त्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्याची भूमिका या सगळ्यांविषयी जाणून घेतलं. पाण्याचा वापर वाढत असताना त्याचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाण्याच्या उपलब्धतेसोबतच त्याची गुणवत्ता जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, जलगुणवत्तेच्या संदर्भात जलनियमनाची भूमिका नक्की काय आहे आणि प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व नेमकं काय सांगतं, या महत्त्वाच्या विषयावर आपण दिलखुलाच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनापासून आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार

0: 29.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐका.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील भावगीत.

0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी. खूप घाम येतोय का तुम्हाला?
1: हो हो, खूप घाम येत आहे.
0: चक्कर पण येते का?
1: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
0: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
1: काय म्हणताय?
0: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
1: होय, ब्लड प्रेशर.
0: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 229 अंश 9 मीटर्स अर्थातच 1305 किलोहर्ट्स यासह 102 मेगाहर्ट्स FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. ठीक, 8 वाजता समाचार प्रभात. 8 वाज

अजून 15 मिनिटांनी मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि 8:30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारतात होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना, हवामान कृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 हून अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक वार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी, परदेशातले विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% GDP विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं, विविध योजनांमध्ये परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस तसंच बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील

सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4000 क्विंटलवरून कमी करून ती 2000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तसंच हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी कांदा एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 हून अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेबर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण हवामान कृती निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रेडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था कचरा व्यवस्थापन नवकरणीय ऊर्जा स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरू केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. हवामान. छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेश उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तानबरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, वि स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया विशेष कार्यक्रम. वि स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा, वक्ते वि स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं भाषण. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: वर्तमान वर्ष हे वि स खांडेकरांच्या जीवनाच्या संदर्भात त्यांचं सुवर्ण स्मृती वर्ष आहे. त्यांना जाऊन 50 वर्ष झाली. या निमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचं मूल्यमापन, योगदान अशा अंगाने जर आपण त्यांचा विचार करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या साहित्याच्या जीवननिष्ठा, त्यांच्या साहित्याचे संस्कार यांनी गेल्या 50 वर्षाचा जो महाराष्ट्र आहे तो घडलेला दिसेल. त्यामुळे जेव्हा केव्हा सुवर्ण स्मृतिवर्षाच्या निमित्ताने खांडेकरांचा पुनर्विचार केला जाईल तेव्हा त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेलं साहित्य आणि त्यांच्या पश्चात संपादित रूपात त्यांचं जे असंकलित साहित्य होतं त्याचा समग्र विचार केला असता आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठी साहित्यातले अनेक अंगांनी व्यवच्छेदक असे साहित्यकार होते. ते मराठी लघुनिबंधांचे जनक जरी नसले तरी विकासक होते. आपल्याला माहीत आहे की फडके आणि खांडेकर या दोघांनी मराठीमध्ये विपुल प्रमाणात लघुनिबंध लिहिले आणि तत्कालीन समाजाचं चित्रण केलेलं दिसतं. लघुनिबंधाचे जनक जरी प्राध्यापक नासी फडके असले तरी त्याचा गुणात्मक विकास करण्यामध्ये वि स खांडेकरांचं योगदान मोठं असलेलं आपल्या लक्षात येतं. खांडेकरांची सर्वात मोठी देणगी किंवा योगदान कोणतं असं जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खांडेकरांनी मराठीमध्ये रूपक कथांचा विकास केला. खांडेकरांचं वाचन हे भारतीय जसं होतं किंवा पौर्वात्य जसं होतं तसं पाश्चात्य पण होतं. म्हणजे अर्नस्ट ओलर त्यांचा आवडता लेखक होता. त्याची तुरुंगातली पत्रं त्यांनी भाषांतरित केलेली आहेत. खलील जिब्रान त्यांचा आवडता लेखक होता. त्यांच्या रूपक कथांचे अनुवाद आणि विश्लेषण खांडेकरांनी केलेलं आहे. खांडेकरांवर चेखावचा प्रभाव होता. तुर्गनेव खांडेकरांनी वाचलेला होता. ही सगळी पाश्चात्य लेखक मंडळी एका अर्थाने समाजवादी विचारांची होती आणि मानवतावादी विचारांची होती. त्यामुळे खांडेकरांच्या साहित्याचा वैचारिक स्वर जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठीतले गांधीवादी, मानवतावादी आणि समाजवादी लेखक होत. एकदा वाचतानाचा प्रसंग माझ्या लक्षात आहे की त्यांना असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही मार्क्सवादी, गांधीवादी की समाजवादी, तर ते असं म्हटले होते की मी समाजवादी आहे पण माझा जो समाजवाद आहे ना तो मार्क्सवादावर केलेलं गांधीवादाचं कलम आहे. आपल्या असं लक्षात येईल की मार्क्सवादामध्ये एक प्रकारचा क्रांतीचा स्वर दिसतो, गांधीवादामध्ये हृदय परिवर्तनाचा विचार दिसतो. खांडेकर हे स्वभावाने अत्यंत रुजूग्रस्त होते आणि समन्वय आणि सद्भाव ही त्यांची जीवन प्रवृत्ती होती. शैली पण तशी होती. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचं लेखन मराठीमध्ये केलं विचाराच्या अंगांनी ते तुम्हाला ध्येयवादी, मूल्यवादी आणि समाजाला आदर्शाकडे घेऊन जाणारं असं लेखन तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण संविधानिक

मूल्यांचा विचार करतो. खांडेकरांनी 50 वर्षांपूर्वी जे लेखन केलं होतं त्यांच्या लेखनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन ही सगळी मूल्य म्हणून पाहायला मिळतात. आणि त्याचं कारण त्यांनी पाहिलेलं कोकणातील दारिद्र्य होतं. कोकणात साधारणपणे 20व्या शतकाच्या 20 नंतरच्या काळामध्ये ते गेले. त्यावेळचा जो कोकण आहे 20 ते 30 या काळातला तो दारिद्र्याने गांजलेला होता. अंधश्रद्धाचं गारूड कोकणवासियांवर मोठं होतं. अशा त्या परिसरात शिक्षणाची गंगा वाहती ठेवून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून विज्ञानवादी, विवेकवादी बनवण्याचं काम खांडेकरांनी कृतिशील पद्धतीनं केल्याचं लक्षात येतं. विज्ञानाचा पुरस्कार हा 100 वर्षापूर्वी करणं हे भारतामध्ये एका अर्थाने धाडसाचं काम होतं. पण खांडेकरांनी आपल्या जीवनामध्ये जे ध्येय अंगीकारलेलं होतं ते ध्येय लक्षात घेता तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो की त्यांनी आपलं समग्र साहित्य हे रंजकतेपेक्षा जीवनावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने लेखन केल्याचं दिसेल. त्यांचा एक फार सुंदर असा लेख आहे माझ्या जीवन निष्ठानावाचा. त्याचं जर आपण वाचन करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की माणसाचं 2 प्रकारचं जीवन असतं, ऐहिक आणि आध्यात्मिक. खांडेकरांना आध्यात्मिक जीवनाची फारशी ओढ नव्हती. ते ऐहिक जीवनाचा जास्त विचार करायचे आणि ते जीवन बुद्धी आणि हृदयाचा मेळ घालत अधिक प्रकाशमान कसं होईल अशी धडपड सतत ते करताना दिसतात. मग अज्ञानच असू दे, अंधश्रद्धेचं उन्मूलन असू दे, दारिद्र्याचं निराश असू दे, अशी सगळी एक धडपड त्यांच्या साहित्यामध्ये दिसते. त्यामुळे त्यांचे सगळे नायक कथा आणि कादंबऱ्यांचे हे तुम्हाला ध्येयवादी आणि समतावादी असलेले दिसतील. खांडेकरांच्या वैचारिकतेचा आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून असं लक्षात येतं की बुद्धिवादाचा अंगीकार करत खांडेकरांनी एका अर्थाने बुद्धिप्रामाण्यच स्वीकारलेलं होतं. बुद्धिप्रामाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्याचं कारण सांगता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही. जेवढा पुरावा तेवढा स्वीकार अशी एक विज्ञाननिष्ठ बैठक बुद्धिप्रामाण्यवादामध्ये असते ती खांडेकरांनी विचारपूर्वक स्वीकारली होती आणि आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. निष्ठा, श्रद्धा या गोष्टीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. केवळ बुद्धीनी मनुष्य वैचारिक होतो हे खरं आहे, पण हृदयाची जोड जोपर्यंत त्याला दिली जात नाही, तुमच्या विचारांना भावनांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते साहित्य श्रेष्ठ होणार नाही, असा काही एक निर्णयात्मक विचार खांडेकर करत आणि त्या पद्धतीचं लेखन त्या काळात त्यांनी माणूस घडणीसाठी केलेलं होतं. आपणाला माहीत आहे की सृष्टीमध्ये प्राणी हा प्रकृतीशील असतो तर मनुष्य हा संस्कृतीशील असतो. खांडेकरांची अशी धारणा होती की मानवी जीवन उन्नत व्हायचं तर धर्म, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या मार्गानेच मानवी जीवन उन्नत होईल आणि तसा प्रयत्न ते आपल्या कथा कादंबऱ्यातून करत राहायचे. माणसानी स्वार्थबुद्धीवर विजय मिळवला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक धर्मबुद्धी माणसात विकसित झाली पाहिजे असा एक विचार ते सतत आपल्या साहित्यातून मांडताना दिसतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधीवादाचा जसा त्यांच्यावर प्रभाव होता तसा खरं म्हणजे बुद्ध आणि ख्रिस्ताचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता.

म्हणून ते नेहमी असं मानायचे की या तिघांनी म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त आणि पुढे पुढे ते मार्क्स पण त्याला जोडायचे, त्यांचं असं म्हणणं होतं की या चौघांनी मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानानेच मानवी जीवन हे अधिक उन्नत होईल अशी त्यांची धारणा होती आणि तसा प्रयत्न ते आपल्या साहित्यातून करायचे. त्याग, सेवा, प्रीती, करुणा, न्यायबुद्धी याचा अंगीकार करत अहिंसक जीवनाचा ते पुरस्कार करत राहिले. त्यामुळे त्यांच्या साहित्यात वैराला, युद्धाला आणि दुजाभाव वृत्तीला अजिबात जागा नव्हती. शरीर आणि आत्मा, धर्म आणि व्यवहार असं द्वंद्व मिटवून लोकशाही समाजवादी मूल्यांचं रक्षण हा त्यांच्या साहित्याचा मूलस्वर असलेला आपल्याला दिसेल. त्यामुळे खांडेकरांनी जे विपुल साहित्य लेखन केलेलं आहे त्या साहित्य लेखनामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे प्रयोग खांडेकरांनी केलेले आहेत. म्हणजे एका पानाची कहाणी नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. पण मित्रांनो, खांडेकरांनी वैखरी नावाच्या मासिकामध्ये पहिली पावलं नावाचं सदर चालवलेलं होतं आणि त्या सदरामध्ये त्यांनी आपली पहिली कादंबरी, पहिली कथा, पहिलं भाषण, पहिलं नाटक, पहिला लघुनिबंध, पहिलं भाषांतर, पहिली प्रस्तावना असं साहित्याच्या प्रांगणातील पहिल्या पावलांचा प्रवास लिहिलेला होता. या पहिल्या पावलांचं संपादन करून मी पहिली पावलं नावाचं जे पुस्तक संपादित केलेलं आहे त्यातून खांडेकरांच्या साहित्यिक प्रवासाचा एक आलेख आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या दृष्टीने हे मराठीतलं पहिलं आणि एकमेव असं साहित्यिक आत्मकथन आहे. आपल्याला लेखक व्यक्तीच्या अंगाने माहीत होतो त्याच्या आत्मचरित्रामुळे, पण लेखकाचं साहित्यिक विश्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर साहित्यिक आत्मकथनच त्याच्यावर प्रकाश पाडू शकतो. आणि त्या दृष्टीने हे पहिली पावलं नावाचं त्यांचं जे साहित्यिक आत्मकथन आहे ते अत्यंत व्यवच्छेदक असं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गांधीवादाचा प्रभाव त्यांच्यावर होता. 1969 आपण महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली. वर्षभर खांडेकरांनी गांधींच्यावर जे लेखन केलं त्याचं एक पुस्तक संपादित झालेलं आहे, दुसरे प्रॉमिथियस महात्मा गांधी. प्रॉमिथियसनी मानवी कल्याणासाठी जसा स्वर्गातून अग्नी पृथ्वीवर आणला तसं महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा विचार जगातून भारतात आणला आणि भारत स्वतंत्र झाला. अशी अनेक वैचारिक लेख खांडेकरांनी आपल्या जीवनात लिहिले. त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाखतींचं काही पुस्तक आलेलं नव्हतं, भाषणांचं जरी आलेलं असलं अभिषेकसारखं. आपण ऋतू निहाळणारं पान नावाचं एक पुस्तक संपादित करून खांडेकरांच्या मुलाखती आपण संग्रहित केलेल्या आहेत. त्या मुलाखती वाचत असताना विविध प्रश्नांवर खांडेकरांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घ्यायला मोठी मदत होते. खांडेकरांची जी भाषणं आहेत ती भाषणं अत्यंत प्रभावी अशी आहेत हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत खांडेकर श्रोत्यांशी संवाद साधायचे आणि आपला वैचारिक प्रभाव श्रोत्यांवर टाकायचे. समीक्षा, संपादन, भाषांतर, वृत्तपत्रीय लेखन, पटकथा लेखन असं समग्र लेखन करत खांडेकर हे संपूर्ण लेखक म्हणून आपल्या समोर येतात आणि म्हणूनच ते भारतीय लेखक म्हणून आपल्या मनात रुंजी घालत राहतात. वि स खांडेकर यांच्यासारखा एक प्रतिभावान साहित्यिक युगावर आपल्या विचाराची मांड ठेवून लेखन करत असतो तेव्हा तो शिळोप्याचा उद्योग नसतो. त्याच्यापुढे काही एक स्वप्नसृष्टी असते, मानवी विकासाचा ध्येयवाद असतो. तो त्यांच्या या समग्र

0: लक्षी साहित्यात काठोकाठ तुम्हाला भरलेला दिसेल. म्हणून त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ती जेव्हा आपण वाचतो तेव्हा हा लेखक आपल्याला समजावतो की भोगवाद ही माणसाची शोकांतिका आहे, कर्मवाद हा माणसाचा धर्म आहे. भोगवादावर मनुष्य कर्मवादाने जोपर्यंत विजय मिळवणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला एक मानवी उत्कर्षाची झळाळी येणार नाही. आपल्या भारतीय साहित्यामध्ये अनेक मिथकं आहेत. अशी अनेक मिथकं घेऊन खांडेकरांनी अनेक कथा रूपकथा लिहिलेल्या आहेत. त्या वाचतानाही तुमच्या असं लक्षात येईल की पूर्व साहित्याला एक नवा वर्तमान संदर्भ देण्याचं एक विशिष्ट असं कौशल्य त्यांच्या लेखनशैलीत होतं. त्यांची भाषा अत्यंत अलंकारिक होती. सुभाषित म्हणजे खांडेकर वाचताना वाचक हातात पेन्सिल घेऊन बसायचे आणि ते अधोरेखित करीत राहायचे. वाचकाला प्रत्येक वाक्य अधोरेखित करावंसं वाटावं, ते मुखोद्गत करावंसं वाटावं अशी एक प्रचंड शब्दकला आणि शब्दसौंदर्य खांडेकरांच्या साहित्यामध्ये होतं. त्यामुळे आजही आपण जेव्हा खांडेकरांच्या साहित्यातलं कोणतंही पान उघडतो तेव्हा आजही खांडेकर आपल्याला एका सौंदर्यवादी जीवनात नेताना दिसतात. अशा खांडेकरांच्या या सुवर्णस्मृती वर्षात त्यांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: श्रोते हो, वी स खांडेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हे भाषण आपण ऐकलत. वक्ते होते वी स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ सुनील कुमार लवटे. सादर करते मुक्सित मुजावर. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 9:10 गीतबहार या चित्रपट संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वी स खांडेकर यांनी लिहिलेली चित्रपट गीत. आणि आज सकाळी 10:00 गीतबहार या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली चित्रपट गीत.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
3: सादर करते विवेक वानखडे.
5: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: سمیات کی ریاست میں اس سیزن کی اب تک کی اوسط سے 13% کم بارش ہونے کی اطلاع۔ اس کے ساتھ ہی علاقائی خبریں ختم ہوئیں۔ اس کے بعد ہمارے مرکز کا اگلا مراٹھی بلٹن صبح 11 بجے نشر ہوگا۔
1: दोनशे 29.9 मीटर अर्थात 13.5 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लख लख चंदेरी। तत्पूर्वी ऐका
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला।
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
2: बस
3: बस
2: समजलं।
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
1: लख लख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील एक फूल दो माली या चित्रपटातील गीत। रचना आहे प्रेम धवन यांची, संगीत दिले रवी यांनी।

लखलख चिंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात आरजू या चित्रपटातील गीत. संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूयात असली नकली या चित्रपटातील गीत. रचना आहे शैलेंद्र यांची, संगीत दिले शंकर जयकिशन यांनी, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आणि श्रोतेहो, याबरोबरच लकलक चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगीळ आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
3: खूप घाम येतोय का तुम्हाला?
4: हो हो, खूप घाम येत आहे.
3: चक्कर पण येते का?
4: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
3: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
4: काय म्हणताय?
3: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
4: होय, ब्लड प्रेशर.
3: हा तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 229 मीटर्स अर्थातच 1305 kHz यासह 102 MHz FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा. श्रोतेहो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.
5: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय.

0: तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: पुराणी यादे, पुराणे गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका. मंगळवार सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी पुराणी यादें पुराने गीत.

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10
1: आनंदाने खळळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
2: ₹229 अर्थातच 1305 किलो हर्ट्स यासह 102 मेगा हर्ट्स FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम। आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा।
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। उर्दू कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत।

0: 229 मीटर्स अर्थात 1300 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
2: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर अजय लोहिया, महाराष्ट्र नेत्र संघटनेचा मानद कोषाध्यक्ष. दिनांक 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा होत आहे. मृत्यूनंतर केलेले नेत्रदान 2 ते 6 व्यक्तींना अंधारातून प्रकाशाकडे नेऊ शकते. या विषयावर विस्तृत माहिती देण्यासाठी आज आपल्या जिल्ह्यातील 2 नेत्ररोगतज्ञ आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. सर्वांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन समाजात नेत्रदानाविषयी जागृती निर्माण करण्यास आम्हा सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो नेत्रदान जनजागृती पंधरवडा निमित्तच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी राजेंद्र मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नेत्रदान या विषयाला लागून 2 नेत्रतज्ञांशी बातचीत करणार आहोत. दोन्ही नेत्रतज्ञ हे परभणी या जिल्ह्यातून आहेत, ज्यामध्ये डॉक्टर दीपाली बोंडे आणि डॉक्टर गिरिराज गोदगिरे हे 2 डॉक्टर आपल्यासोबत आहेत, नेत्रतज्ञ आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून परभणी या शहरामध्ये ते नेत्रसेवा करतायत. दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद सर.
1: श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण डॉक्टर दीपाली बोंडे यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आपल्यासाठी की नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि त्याची वैद्यकीय प्रक्रिया कशी असते याबद्दल आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
3: नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर डोळ्यातील जे काही कॉर्निया म्हणतो आपण त्याला, की नेत्रपटल त्याला दान करणे, जेणेकरून कॉर्नियामुळे जी दृष्टी गेलेली व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये आपल्याला कॉर्नियाचं प्रत्यारोपण करता येतं. ऍक्च्युअलमध्ये ते संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला बसवला जात नाही. त्याची प्रोसेस जी असते, मृत्यूनंतर कुटुंबियांनी जवळच्या आय बँकला कळवायचं, त्यानंतर प्रशिक्षित टीम आपल्या घरी किंवा रुग्णालयात जिथे डेथ झालेली आहे तिथे पोहोचते आणि त्या दात्याची पूर्ण वैद्यकीय माहिती किंवा संसर्गजन्य आजारांसाठी जी काही तपासणी आहे ती केली जाते. अत्यंत काळजीपूर्वक कॉर्निया रिट्रॅव्हल केला जातो आणि आय बँकला पाठवला जातो.
1: निश्चितच डॉक्टर दीपाली आपण महत्वाचं सांगता आहात नेत्रदानासंदर्भात. नेत्रदान करण्यासाठी कोण पात्र असतात, वय आरोग्याच्या अटी काय आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जाऊ शकत नाही याबद्दल देखील तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचंय.
3: बरोबर सर. कारण आपल्याकडे काय आहे की छोटं मुलं आहे की खूप वयोवृद्ध म्हातारे कोणाची डेथ झाली आहे तर आपण द्यावं की नाही हा खूप मोठा संभ्रम आहे. तर नेत्रदानासाठी ठराविक अशी वयाची काही वयोमर्यादा नाहीये. जे काही वृद्ध व्यक्ती असतील, चष्मा वापरणारे किंवा मोतीबिंदू असेल किंवा मधुमेह उच्च रक्तदाब हे आता रुटीन आहे, तर असं जरी असेल तरी नेत्रदान करू शकतात. कारण अंतिम जो निर्णय आहे ते मृत्यूनंतर जेव्हा आय बँक मध्ये कॉर्निया रिट्रॅव्हल करून जातो त्याची फायनल तपासणी केल्यानंतरच निर्णय घेतला जातो की तो कॉर्निया ट्रान्सप्लांटेशनसाठी योग्य की अयोग्य. पण काही गंभीर जे संसर्गजन्य आजार आहेत किंवा काही आजार आहेत त्याच्यामध्ये आपण कॉर्निया रिट्रॅव्हल करू शकत नाही. जसं की उदाहरणार्थ HIV आहे पेशंटला, एड्स आहे किंवा रेबीज आहे, सेप्टिसिमिया आहे किंवा काही सिस्टेमिक व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, मग अशा पेशंटमध्ये आपण कॉर्नियल रिट्रॅव्हल करत नाही.
1: निश्चितच डॉक्टर बोंडे मॅडम आपण महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगता आहात. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची योग्य वेळ किती असते आणि संपूर्ण प्रक्रिया ही कशी पार पडते या प्रक्रियेबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय.
3: मृत्यूनंतर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण आय बँकला फोन करणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण याचा एक प्रिशियस टाइम आहे. आपण कॉर्निया जे रिट्रॅव्हल करतो ते मृत्यूनंतर 6 तासाच्या आत मिळणे अपेक्षित असतं. तर जिथेही मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी एकतर त्यांच्या कुटुंबियांनी आय बँकला किंवा जे नेत्र रुग्णालय आहेत आपल्या जवळचे त्यांना इन्फॉर्म करणे गरजेचं. त्यानंतर जे मृत व्यक्ती आहे त्यांचे डोळे अलगदपणे बंद ठेवावेत, डोळ्यावरती ओलसर कापूस किंवा गॉस ठेवावा, त्या रूम मधील फॅन म्हणजे पंखा बंद ठेवावा आणि शक्य असल्यास थोडे डोकं जे आहे उंचीवर असावं, म्हणजे पिलो वगैरे त्याखाली दिलेली असावी. नंतर आय बँकची टीम आपल्या घरी किंवा रुग्णालयात येते आणि कॉर्निया रिट्रॅव्हल करते. तसे पाहता कॉर्नियल रिट्रॅव्हलची ही जी प्रक्रिया आहे किंवा नेत्रदानाची ही जी प्रोसेस आहे त्याला फार तर फार 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. त्यामुळे जे काही अंत्यविधीला काही विलंब होत नाही. जे की कुटुंबियांचंही असतं की बाबा आता प्रोसिजर करायची म्हणलं तर परत 1-2 तास त्याच्यामध्ये जातील तर नको असा जो विषय असतो त्यासाठी ती फार छोटी खूप कमी मिनिटाची प्रोसिजर आहे. त्यामुळे निश्चितच कॉल केल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला कॉर्नियल रिट्रॅव्हल करता येतो.
1: खूप महत्वाची माहिती नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्तानं आपण डॉक्टर दीपाली देत आहात. या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी की नेत्रदानानंतर मिळालेल्या डोळ्यांचा वापर हा कोणत्या उपचारांसाठी केला जातो आणि त्या माध्यमातून दृष्टी ही त्या रुग्णाला संबंधित रुग्णाला पुन्हा मिळवण्यात यश येतं का याबद्दल काय सांगाल?
3: कारण सगळ्यात महत्वाचा कन्सर्न आहे की

0: आपण जे नेत्रदान करणार आहे, नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान, जसं की बाकी अवयवदान सुद्धा हे आहे, पण त्यातल्या त्यात नेत्रदान खूप पवित्र किंवा श्रेष्ठ मानलं जातं. पण आपण जे दान करतोय त्याचा खरंच उपयोग होतोय का हे पण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर ज्या पेशंटची दृष्टी गेलेली आहे की ज्याचं जे नेत्रपटल आहे, ज्याला काचेसारखं काळं बुबुळ म्हणतो आपण, तर त्याला काही टीक पडलेली म्हणतात, म्हणजे उदाहरणार्थ कॉर्नियल ऑपेसिटी आहे, स्कार आहे, किंवा काही आजार असतील, केराटोकोनस किंवा कॉर्नियल इडिमा, डिजनरेशन, किंवा कधी कधी काही कॉर्नियल इंजुरीसेस किंवा इन्फेक्शन्सचे पेशंट असतात की त्यांना नंतर टीक तयार होते, मग त्यांची नजर कमी होते. तर अशा पेशंटसाठी आपण नेत्रदान केलेला कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन करतो. याच्या विविध पद्धती आहेत, जसे की पेनिट्रेटिंग कॉर्नियल केराटोप्लास्टी, डिसेक, डीमे किंवा लॅमेलर केराटोप्लास्टी, ह्याच्यामध्ये आपण जे नेत्रदान केलेलं आहे त्या कॉर्नियाचा उपयोग करतो. सगळ्यात महत्वाचा जो अजून एक मुद्दा आहे की खरंच याचा किती फायदा होतो का रिजेक्शन होईल, कारण आपण काय करतो कुठलीही गोष्ट करताना त्याचा खरंच आपल्याला कितपत फायदा होतो या हिशोबाने थोडंसं बघतो. तर कॉर्नियाला डिरेक्ट ब्लड सप्लाय नसल्यामुळे, जसं की आपण बाकी जे सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करतो, हृदय म्हणा किंवा लिव्हर म्हणा, हे जे आहे किडनी म्हणा, तर त्याला जो रिजेक्शनचा धोका असतो तो कॉर्नियल ट्रान्सप्लांटमध्ये फार कमी आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याबाबतीत थोडंसं केअरफुली जर राहिलं की आपण कॉर्निया जो रिट्रायव करतो तो कसा आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, हेल्थ कशी आहे, किंवा जिथे आपण ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह केअर करणार आहे यावरती आपला रिझल्ट अवलंबून असतो.
1: निश्चितच डॉक्टर दीपाली मॅडम, आपण खूप महत्वाची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली. नेत्रदान पंधरवड्यानिमित्तच्या या जनजागृती कार्यक्रमात आपण श्रोत्यांची जनजागृती होईल याबद्दल बोललात, वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप आभार. श्रोते हो, नेत्रदान पंधरवडा जनजागृती विशेष कार्यक्रमात आपण दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत. याआधी आपण डॉक्टर दीपाली बोंडे यांच्याशी बातचीत केली, यानंतर आपल्यासोबत दुसरे नेत्रतज्ञ आहेत डॉक्टर गिरीराज गोदगिरे. डॉक्टर नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आपल्यासाठी की नेत्रदानाबाबत समाजामध्ये कोणते गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहे किंवा भीती प्रचलित आहे आणि ती कशी दूर करता येईल याबद्दल आपण काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत तशा भरपूर साऱ्या गैरसमज अजूनही आढळतात आपल्याला. जसं की नेत्रदान एखादी वृद्ध व्यक्ती असेल ती करू शकत नाही, किंवा व्यक्तीला चष्मा असेल किंवा मोतीबिंदू असेल तर असे व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, असं काही लोकांचा गैरसमज असतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. नेत्रदानासाठी अशी कुठलीही ठराविक अप्पर एज लिमिट नाहीये. आपण तो निर्णय शेवटी अंतिम टिश्यू सुटेबिलिटी तपासल्याच्या नंतरच घेतला जातो. काही लोकांचाही असा गैरसमज असतो की नेत्रदान केल्यामुळे चेहरा विद्रूप होतो, तर हे पण अत्यंत चुकीचं आहे. नेत्रदान हे अत्यंत काळजीपूर्वक केले जातं आणि मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्वरूप शक्य तितके नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोकांना असं असतं की नेत्रदान केल्यामुळे अंत्यविधीला उशीर होतो. तर नेत्रदान हे जे आहे, ही टीम जी आहे, अत्यंत प्रशिक्षित टीम आपल्याकडे येऊन कॉर्निया रिट्रॅव्हल करते. ह्या प्रोसेसला फक्त 15 ते 20 मिनिट लागतात. काही लोकांचा गैरसमज असतो की नेत्रदान केल्यामुळे शरीराचा अपमान वगैरे होतो. तर नेत्रदान हे मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश आणणारे अत्यंत उत्तांत सामाजिक कार्य आहे.
1: येस, नक्कीच डॉक्टर गिरीराज, महत्वाचं आपण सांगता आहात नेत्रदानाच्या गैरसमजाबद्दल. आपण बोललात नेत्रदानासाठी नोंदणी कशी कुठे करावी, तसंच मृत्यूनंतर परवानगी देण्याचा अधिकार कोणाकडे असतो, या देखील काही ज्या आपण म्हणतात ना रजिस्टर करणाऱ्या बाजू आहेत ज्याची नोंदणी करावी लागते, अशा बाबीबद्दल आपण काय बोला?
2: नेत्रदानाची नोंदणी करण्यासाठी व्यक्तीने जीवंतपणी आय किंवा ऑर्गन डोनेशनची प्लेट भरणे महत्वाचे असते. तर हे आपल्याला ओटो म्हणजेच नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळामार्फत किंवा त्यांच्या ज्या राज्यस्तरीय संस्था आहेत तिथे त्याची व्यवस्था होते. आणि फक्त आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच थांबणं पुरेसं नाही, तर आपली आपण जी प्लेट भरली आहे ती आपल्या कुटुंबियांना स्पष्टपणे सांगणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मृत्यूच्या नंतर प्रत्यक्ष डोनेशनची प्रोसेस जी आहे ती आपली कुटुंबीय अधिकृत व्यक्तीची संमती आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला आधीच सांगावे की माझ्या मृत्यूनंतर माझे नेत्रदान करावे.
1: निश्चितच डॉक्टर गिरीराज, आपण नेत्रदानाबद्दल महत्वाची माहिती सांगता आहात आमच्या श्रोत्यांना. श्रोते हो, आपण नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्तानं दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत, ज्यामध्ये डॉक्टर गिरीराज गोदगिरे देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर गोदगिरे सर, भारतात सध्या नेत्रदानाची गरज किती आहे आपल्या देशात आणि मागणी पुरवठ्यात किती तफावत आहे याबद्दल काय सांगाल?
2: भारतामध्ये कॉर्नियल ब्लाइंडनेस ही महत्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनसाठी डोनेटेड कॉर्नियाची गरज मोठी असते. तर भारत सरकारच्या मार्च

0: 2026 मधील माहितीनुसार देशामध्ये 396 आय बँक कार्यरत आहेत. फॉरनर कलेक्शन सातत्याने मागील 2-3 वर्षांमध्ये वाढत आहे. तरीही NPCBVI 2025 प्रगती अहवालानुसार 2025-26 त्यासाठी डोनेटेड आईचे अवरेज टार्गेट 85,000 एवढे होते, तर 2025 दरम्यान 60,000 डोनेटेड आईज कलेक्ट झाले होते. यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते की याची गरज आणि पूर्ण आय डोनेशनची गरज अजून पूर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नेत्रदानाची आवश्यकता आहे.
1: कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न डॉक्टर गिरीराज आपल्यासाठी की जनजागृती व्हावी, जसं आपण म्हणालात की समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, तर त्यासाठी आणि समाजाचा सहभाग हा नेत्रदानासंदर्भात वाढला पाहिजे यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणाऱ्यांना श्रोत्यांना काय आवाहन कराल?
0: यासाठी प्रत्येक नागरिकाने 4 गोष्टी कराव्यात. स्वतः नेत्रदानाचा संकल्प करावा, त्याच्यानंतर आपल्या कुटुंबियांना आपल्या निर्णयाची माहिती द्यावी, जेणेकरून मृत झाल्याच्या नंतर काही विलंब न होता संपर्क साधता येईल. नेत्रदानाबाबतचे चुकीचे गैरसमज जे आपण ह्याच्या अगोदरच पाहिले त्याची सर्व माहिती इतरांपर्यंत पोहोचावं. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सोशल मीडिया याच्या माध्यमातून जनजागृती वाढवणे आवश्यक आहे. नेत्रदानाची आय डोनेशन फोर्टनाईट 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान जनजागृतीचे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
1: खूप धन्यवाद डॉक्टर गिरीराज गोदगिरे सर, आजच्या कार्यक्रमात आपण देखील सहभागी झालात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्तानं नेत्रदान वाढलं पाहिजे, त्याच्या लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, आमच्या श्रोत्यांना महत्वाची माहिती दिली, वेळ दिलात आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप आभार, धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
2: नेत्रदान हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज ऐकूयात मेरा साया या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत राजा मेहंदी अली खां. संगीत दिले मदन मोहन यांनी.

आणि श्रोते हो याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जाणून घेऊयात गवळण या गीत प्रकाराविषयी.

गवळण हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय लोकगीत प्रकार आहे. गवळणींचा संबंध प्रामुख्याने श्रीकृष्ण, गोपिका आणि गोकुळातील जीवनाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, कीर्तन, भारूड, सांप्रदायिक भजनामध्ये गवळणी सादर केल्या जातात. श्रोतेहो, बऱ्याचशा हिंदी मराठी चित्रपटांमध्ये राधाकृष्ण यांच्या जीवनावर आधारित गीतांचा समावेश दिसून येतो. अशाच काही गीतांचा आणि गवळण या गीत प्रकाराची माहिती जाणून घेऊया.

श्रोते हो, गवळणीमध्ये श्रीकृष्णाच्या बाललीला आणि रासलीला यांचे वर्णन केले जाते. गोपिका आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद हा गवळणीचा महत्त्वाचा भाग असतो. भक्ती, प्रेम, विनोद आणि शृंगार यांचा सुंदर मिलाफ या गीत प्रकारात आढळतो. गीतांची भाषा साधी, सहज आणि लोकांना समजणारी असते. गवळणी गाताना ढोलकी, मृदंग, टाळ, झांज, हार्मोनियम, तबला अशा वेगवेगळ्या वाद्यांचा समावेश केला जाऊ शकतो. यासारख्या वाद्यांचा वापर केल्यानं गवळण गाताना एक विशेष आनंद प्राप्त होतो. गवळणी समूहाने प्रश्नोत्तराच्या स्वरूपातही सादर केल्या जातात. गवळणीमध्ये कृष्णाचे लोणी चोरणे, गोपिकांना चिडवणे, गायी चारणे, यमुनेच्या तीरावरील प्रसंग, रासक्रीडा आणि कृष्णावरील गोपिकांचे प्रेम आणि भक्ती अशा विविध विषयाचे वर्णन या प्रकारात केलं जातं.

श्रोतेहो, गवळणी हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून महाराष्ट्राचा लोकसंगीताचे आणि भक्तीपरंपरेचे महत्त्वाचे अंग आहे. त्यातून श्रीकृष्ण भक्ती, ग्रामीण जीवन, लोकभाषा आणि पारंपरिक संगीत यांचे दर्शन घडते. भक्ती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम असलेला महाराष्ट्रातील पारंपरिक लोकगीत प्रकार म्हणजे गवळण. गवळणीची भाषा साधी, सहज आणि लोकजीवनावर जोडलेली असते. ग्रामीण बोलीभाषेचा वापर केल्यामुळे गवळणी सामान्य लोकांना सहज समजतात. संवादात्मक आणि विनोदी शब्दरचना ही तिची वैशिष्ट्य आहे.

श्रोते हो, गायन, अभिनय, संवाद आणि नृत्य यांचा सुंदर मिलाप या गीत प्रकारात दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजनही होतं आणि कृष्णकथेचे दर्शनही घडतं. गवळणीमध्ये मनोरंजनाबरोबरच भक्तिभाव महत्त्वाचा असतो. श्रीकृष्णाविषयी असलेली भक्ती, गोपिकांची कृष्णावरील निष्ठा आणि कृष्णाच्या लीलांचे वर्णन यामुळे गवळणीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

श्रोतेहो, महाराष्ट्राच्या तमाशा परंपरेत गवळणीला विशेष स्थान आहे. तमाशाच्या सादरीकरणात गवळण आल्यावर कृष्ण गोपिकांचे प्रसंग, विनोदी संवाद आणि गाणी यामधून कार्यक्रमाला रंगत येते. गवळणीमुळे तमाशातील कथानकाला लोककथा आणि भक्ती परंपरेची जोड मिळते.

आणि श्रोतेहो, गवळणीचा अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची लोककला, लोकसंगीत, भक्ती परंपरा, ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक सादरीकरणाच्या पद्धती समजतात. गवळण एक समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण गीतप्रकार आहे. श्रीकृष्णाच्या लीलावर्णन, भक्ती, विनोद, संवाद, संगीत, अभिनय

0: यांचा सुंदर संगम गवळणीत दिसतो. गवळण ही केवळ गाण्याची पद्धत नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा वारसा आहे.
1: हो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
2: बर
1: किसनानं भुलवल्या.

0: पारी गोळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बसला।

आणि श्रोतेहो, याबरोबरच गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमातून मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्याच्या आशेने तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगीळ आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
3: परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. अनंत घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.
4: खूप घाम येतोय का तुम्हाला?
5: हो हो, खूप घाम येत आहे.
4: चक्कर पण येते का?
5: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
4: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
5: काय म्हणताय?
4: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न

0: 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
1: होय, ब्लड प्रेशर.
0: हा तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुराणी यादे पुराणे गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 वाजून पुराणी यादे पुराणे गीत।

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम तर मग वाट कसली पाहताय आजच करा आपल्या दुकानाची उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून प्रभावी परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी तुमचा व्यवसाय तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत प्रत्येकाच्या मनात त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो आकाशवाणी फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधलाय शीतल निमजे यांनी निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचं तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी

श्रोते हो नमस्कार. गीताने नटलेल्या बहारदार कार्यक्रमात अर्थात हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मी शीतल निमजे हार्दिक हार्दिक स्वागत करते. हॅलो आकाशवाणी, हॅलो आकाशवाणी. श्रोते हो, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत 0452 220 890 किंवा 0452 223 599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्याला फोन करायचा आहे आणि या कार्यक्रमाचं आपण प्रसारण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 तर श्रोते हो, जर तुम्हाला मराठी चित्रपटातील गीत ऐकायचं

0: आहे स्वरलहरी या कार्यक्रमासाठी तुम्हाला फोन करायचा आहे. दर गुरुवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी 11:35. तेव्हा श्रोते हो नक्की फोन करा. चला तर ऐकूया पहिला फोन कॉल कोणाचा आहे तो.
1: नमस्कार.
0: नमस्कार, कोण बोलता आपण?
1: आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर इथून संवाद करीत आहे ताई.
0: स्वागत आहे तुमचं हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: मी तर आता रिटायर आहे. वय आता 85 वर्ष चालू आहे ताई.
0: अच्छा.
1: पण लहानपणाची दशेपासून रेडिओशी म्हणजे माझा एक घनिष्ठ नातं जुळलं आहे आणि आज पावेतो ते नातं म्हणजे जिवंत आहे.
0: अच्छा, मग तुम्ही कुठे जॉब करत होतात?
1: बिझनेस होता.
0: अच्छा अच्छा.
1: कारण की आता वयामानाप्रमाणे लहान मोठ्या शारीरिक व्यथा सुरूच राहणार
0: हो ना,
1: पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं जीवन मनोरंजनासोबत ज्ञान आणि थोडस मनाला स्वास्थ्यप्रद अशा वाचन थोडस लेखन दिनी कार्यक्रम माझा सुरू आहे ताई.
0: वा वा छान. तुमचे आवडते छंद कोणते आहेत?
1: माझा आवडता छंद म्हणजे वाचन करणं, कथा कादंबरी आत्मचरित्र आणि तसेच रेडिओचं श्रवण करणे.
0: अच्छा.
1: आणि विविध केंद्र जे असतात आकाशवाणीचे त्यांच्याशी संवाद साधून आपलं मनोरंजन तर होतच, पण आपले विचार आणि त्यांचे विचार अनाउन्सरचे आणि आपल्या आवडीचं गाणं हे ऐकण्याचा छंद मला बरेच दिवसापासून आहे. जे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मी माझा सहभाग आहे.
0: तुमच्या आवडीचं जेव्हा गाणं ऐकत असता तर तुम्हाला ते गुणगुण करा वाटतं का बरं? त्याच्यासोबत मना वाटतं का?
1: आता गुणगुणतो मी, तसं म्हणजे आवाज किंवा मी फार कलाकार आहे असं नाही आहे, पण एक रसिक आहे
0: हो ना,
1: आणि ते एकांतात आपलं गुणगुणत बसतो.
0: आमच्या श्रोत्यांसाठी ना,
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, फिक्र को धुए में उड़ाता चला गया.
0: वाह वाह छान.
1: तुमचं नाव हम दोनों आहे आणि गायक मोहम्मद रफी, गीतकार शकील बदायवनी आणि संगीतकार जयदेव. माझ्या सोबत अक्षय फुरसुले आणि रामदास अंबोरे हे सुद्धा घेतील ताई.
0: तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका फोन केला, धन्यवाद.

0: नमस्कार मॅडम. मॅडम,
1: नमस्कार. हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
0: मी रणजित राऊत बोलतोय.
1: अच्छा, कुठून बोलतायत?
0: मॅडम, मी सध्या हैदराबाद मधून बोलतोय, कारण मी एका प्रशिक्षणासाठी इथं हैदराबादला आलेलो आहे.
1: वा वा, छान. तुम्ही मूळचे कुठले आहात?
0: मी अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयातून नुकतंच माझं संशोधन कार्य पूर्ण करून PhD च माझी पदवी पूर्ण केली आहे.
1: वा वा वा, अभिनंदन तुमचं.
0: धन्यवाद मॅडम.
1: तुम्हाला आकाशवाणी ऐकायला आवडतं?
0: हो मॅडम, आणि मी आकाशवाणी परभणीचे कार्यक्रम नेहमी ऐकतो.
1: अच्छा, म्हणून तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी
0: हो
1: संवाद
0: हो
1: साधत आहात.
0: हो मॅडम, आकाशवाणी परभणीचे जेवढे काही सगळे कार्यक्रम आहेत ना, ते सगळे मी आवडीने ऐकतो आणि मला ते सगळेच आवडतात.
1: तुमचे आवडते छंद कोणते कोणते आहेत?
0: म्हणजे वन्यजीवांचे छायाचित्रण वगैरे पण करतो, आणि मला पुस्तकं वाचायला आवडतं,
1: वा,
0: आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण खूप आवडतं मला.
1: अच्छा. तुमचे हे आवडते जे छंद आहेत, तर त्यांना मग तुम्ही वेळ कसा देता? बरं, तुमची दैनंदिनी कशी असते?
0: आता जेव्हा मी कधी ह्या वन्यजीवांचं छायाचित्रण करण्यासाठी जातो ना जंगलात, तर तेव्हा मला प्रत्येक वेळी नवीन प्रदेशात फिरायला मिळतं. म्हणजे
1: अच्छा.
0: त्याच्याबरोबरच माझा तो दुसरा फिरण्याचा छंदही जोपासला जातो. आणि मी म्हणजे संशोधन कार्य करत असतानाच माझे छंद पण जोपासतो,
1: वा,
0: आणि वेगवेगळ्या प्रवासात वगैरे मी पुस्तकं वगैरे पण वाचतो मॅडम.
1: अच्छा. तुम्हाला वन्यजीवांचं छायाचित्रण करायला आवडतं आणि तो तुमचा छंद पण आहे, आणि
0: हो
1: त्याचबरोबर तुम्ही पुस्तकसुद्धा वाचता. आणि असं म्हणतात की पुस्तकासारखा मित्र किंवा गुरु कोणताच नाही,
0: बरोबर
1: आणि
0: बरोबर
1: त्यातून
0: मॅडम.
1: आपल्याला भरपूर असं ज्ञानसुद्धा मिळत असतं.
0: हो,
1: मग आतापर्यंत तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचली?
0: मी आतापर्यंत विस खांडेकरांचं जे ययाती जी कादंबरी आहे ना ती वाचली, नंतर मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली शिवाजी सावंत सरांची, आणि मी वेगवेगळे लिटरेचर पण वाचण्याचा प्रयत्न करतो.
1: वा.
0: म्हणजे इंग्लिश मधले जे पुस्तक आहेत त्यांचा मराठी अनुवाद केलेला, असे पण मी बरेचसे पुस्तकं वाचतो.
1: अच्छा. तुमचे जे कौटुंबिक जे मित्र परिवार आहेत किंवा कुटुंबातील सदस्य आहेत, तर त्यांना कसा वेळ देता?
0: म्हणजे
1: बरं.
0: मी काय करतो माहिती का मॅडम, शक्यतो माझं जी कामाची वेळ आहे ना ते व्यवस्थित ठरवून त्याचं टाइम टेबल बनवतो,
1: अच्छा.
0: आणि मी सुट्टीचे दिवस जसा की शनिवार रविवार पूर्ण कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतो.
1: वा वा, छान. कारण कुटुंबाला पण आपल्याला वेळ देता
0: हो,
1: आला
0: वेळ
1: पाहिजे.
0: देताच आला पाहिजे.
1: तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: तर नुकतंच माझं PhD पूर्ण झाल्यामुळे आणि माझा PhD जो संशोधनाचा विषय होता तो समुद्राशी निगडीत असल्यामुळे मला सागर जैसी आंखों वाली हे
1: वा
0: गाणं ऐकायला मला आवडेल.
1: वा वा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
0: नमस्कार, मी यवतमाळ जिल्ह्यातून सुरेश कुमार पुट्टजवार बोलते मॅडम.
1: अच्छा अच्छा, काय करता आपण?
0: मी मेडिकल मध्ये नोकरी करतो मॅडम, आणि सोबत जाहिरातीचं काम आहे माझ्याकडे.
1: क्या बात है. आपल्या कामाची किंवा आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याची जाहिरात करणं फार गरजेचं असतं, हो की नाही?
0: हो मॅडम, अगदी खरं आहे.
1: हे जाहिरातीचं युग आहे.
0: हा, आज जमाना जाहिरातीचा आहे, त्यामुळे प्रत्येकांच्या कानावरती जाहिरात जर गेलं तर एक प्रकारे म्हणजे वस्तूची विक्री अधिक प्रमाणात होते.
1: नक्कीच, एखादी छोटी झलक अशा पद्धतीने तुम्ही जाहिरात करता.
0: बर, समजा घाटंजी गाव आहे आमचं, तर तिथे समजा एखाद्या डेंटिस्टची वगैरे डॉक्टर लोकांची जाहिरात करायची असेल तर मी एक जाहिरात केली होती, एक झलक ऐकवतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्या घाटंजी शहरामध्ये नागपूर येथील सुप्रसिद्ध डेंटिस्ट तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आलेले आहे, तरी ग्रामीण भागातील सर्व बंधू भगिनींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, या प्रकारे करतो मॅडम.
1: वा वा, छान छान. बरं, तुमचे आवडते छंद कोणते कोणते आहेत?
0: आवडते छंद रेडिओ ऐकणे आणि वाचन करणे.
1: असं म्हणतात की वाचन हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे, आणि वाचन केल्यामुळे काय होईल, आपल्या ज्ञानामध्ये भर पडतो.
0: ज्ञानामध्ये भर होते आणि एक वैचारिक दृष्टिकोन जो आहे आपला सक्षम होते मॅडम.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके वाचली आहेत?
0: मी वामनराव पै यांचे पुस्तक वाचले, जे फार मोठे विचारवंत आहे.
1: हो हो.
0: तूच तुझा आहे जीवनाचा शिल्पकार.
1: हो.
0: सामाजिक कार्य सुद्धा आहे माझं मॅडम.
1: वा वा, म्हणजे कोणतं कोणतं कार्य केलं तुम्ही आतापर्यंत?
0: मी दिव्यांग आहे मॅडम.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे अनेकांना मोटिवेशन करतो की बा आपण हे कार्य केलं पाहिजे, आणि त्या कार्यातून बा एक आनंद आपल्या मनाला होतात, या पद्धतीनं मी सर्वांना मदत करतो.
1: वा छान, म्हणजे तुमचा अनुभव पाठीशी घेऊन तुम्ही इतरांना मोटिवेट करता, हो की नाही?
0: बिलकुल बिलकुल, बरोबर.
1: आकाशवाणी परभणी केंद्रावरचे कोणते कोणते कार्यक्रम ऐकता?
0: आकाशवाणी परभणीची जवळपास बरेच वर्षापासून जुळून आहोत, तर सकाळचा जो भक्ती संगीताचा कार्यक्रम आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम असतात, ते आम्हाला फार मार्गदर्शक फ्युचर साठी आहे मॅडम.
1: नक्कीच नक्कीच.
0: आमच्या कुटुंबातली आमच्या दोन बहिणी आहे, त्यांचं नाव घेऊ इच्छितो बाई. शीला पुट्टज्वार आहे, चंदा पुट्टज्वार आहे, आणि माझी दोन्ही डोळ्यांना अंध जे आई आहे ती पण आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ऐकतात.
1: अच्छा.
0: शोभा पुट्टज्वार आहे, आणि आम्ही संयुक्त फॅमिली असतो. कुटुंबाची सांभाळ करणारी जी आमची काकू आहे गीताताई पुट्टज्वार, हे सुद्धा आकाशवाणी परभणी केंद्राशी जुळलेले आहे. आणि मी जे गाणं देणार आहे तुम्हाला ते मी आता म्हणून पण दाखवणार.
1: क्या बात है. चला एक झलक होऊन जाऊ द्या.
0: नगीना चित्रपटातील मोहम्मद अजीज यांनी गायलेलं, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, हे आनंद बक्षी यांचं गीत आहे. आजकल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद, याद आने से पहले चले आइए और फिर जाइए जान जाने के बाद.
1: मस्त मस्त.
0: आजकल याद कुछ हे गीत मला ऐकायचं होतं.
1: बढिया बढिया.
0: तर त्यांना पण गीत हे ऐकायचं.
1: तर तुमच्या ह्या सर्व परिवारांसोबत ऐका तुमच्या आवडीचं. फोन केला, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: हां, नमस्कार मॅडम.
1: हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता ताई आपण?
0: मीरा ऐकुंजारे बोलते,
1: अच्छा, कुठून बोलतायत?
0: संभाजीनगर, दादर प्लॉट, परभणी.
1: वा, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये. ताई,
0: धन्यवाद.
1: तुमचे आवडते छंद कोणते कोणते आहेत बरं?
0: माझा आवडता छंद वाचन करणे, गाणे ऐकणे.
1: वा, गाणे ऐकण्याचा जो छंद आहे, तर तुम्हाला गाणे कशा पद्धतीचे आवडतात बरं? जसं आता आपण बघतो की प्रेमगीत असतात, विरह गीत असतात, मैत्रीचे गीत असतात, यापैकी कोणतं गीत ऐकायला आवडतात तुम्हाला जास्त?
0: मला जास्त त्याच्यामध्ये जे म्हणजे भावनिक गीत असतं ना, आपण
1: हां
0: म्हणजे
1: हां
0: भाऊक होऊन जातो,
1: अच्छा अच्छा
0: तर त्याच्यामध्ये जास्त आवडतात.
1: वा, तुमची जी आवड आहे गाणे ऐकण्याची, तो जो छंद आहे, तो कसं जोपासता बरं?
0: काम हे घरचे आवरले की मग मोबाईल वर ऐकणे, किंवा आमच्याकडे रेडिओ पण आहे, रेडिओवर सकाळपासून असतात कार्यक्रम.
1: म्हणजे आमचे आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम रेडिओवर ऐकता का तुम्ही?
0: हो हो ऐकते. आता तरी मोबाईल मुळे थोडस म्हणजे प्रमाण कमी झालंय, पण लहानपणापासून मी ऐकत आले.
1: वा, म्हणजे घरामध्ये रेडिओ पहिलेपासून होताच म्हणजे लहानपणी?
0: हो हो हो
1: आणि त्यामुळे तुम्हाला कार्यक्रम ऐकण्याची जी आवड निर्माण झाली.
0: हो हो आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुपारचं तेव्हा हे होता ना
1: वनिता मंडळ
0: तेजस्वी,
1: वगैरे. हां
0: वनिता मंडळ, आता ते बदलले नाव कार्यक्रमाचे.
1: हां हां महिलांचा जो कार्यक्रम होता, विशेष
0: हो
1: कार्यक्रम, तो आवडत होता.
0: मग नंतर पुन्हा संध्याकाळी युवावाणी, त्याच्यामध्ये पुन्हा छान माहिती देतात ना,
1: हो
0: युवकांना.
1: हो हो बरोबर आहे. तज्ज्ञ मंडळीला बोलून त्यांना गायडन्स दिलं जातं, मुलाखती घेतल्या
0: हा
1: जातात. मैत्रिणींसोबत कधी सहलीला गेला होतात का बरं तुम्ही? मग मैत्रिणींसोबत जेव्हा आपण वेळ घालवतो, तेव्हा कसं आपलं जे सुख दुःख आहे ते आपल्या मैत्रिणींसोबत आपण शेअर करत असतो.
0: बरोबर.
1: एखादी आठवण सहलीची आमच्यासोबत शेअर करा ना.
0: आम्ही आता म्हणजे 2-3 वर्षापूर्वी आपला अधिक मास येतो ना,
1: हा हा
0: तेव्हा आम्ही मैत्रिणी इकडे पुरुषोत्तमपुरीला गेलो होतो.
1: अच्छा.
0: जाण्या येण्यामध्ये गप्पा आहे होता, म्हणजे रोज रोज तेच तेच काम, त्याच्यापासून थोडस रिलॅक्स आणि आपला संवादही होतो ना
1: हो
0: चांगला.
1: हो बरोबर आहे. आणि निवांत वेळ असता आणि मैत्रिणीशी गप्पा सुद्धा मारता येतात.
0: हो
1: बरं, आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला?
0: आज हम साथ साथ या चित्रपटामध्ये येत
1: तर तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका हे छानस गीत. फोन केलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार।
1: हॅलो आकाशवाणी, या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
0: अरे चेडा, जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावरून हरी बोलतो।
1: वा वा, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
0: आम्ही शेती हाव।
1: आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि तुम्ही शेतकरी आहात, तर सध्याचं जी परिस्थिती आहे हवामानाची, याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: आता हवामान म्हणजे आता पाणीच नाही आमच्याकडे 15-20 दिवस झाले।
1: हो, आणि एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पावसामध्ये असा खंड असणारच आहे.
0: हा,
1: अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे पिकाला पाणी देत आहात बरं?
0: विहिरीतून,
1: बोर मधून, विहीर मधून, हो की नाही? आकाशवाणी परभणी केंद्रावरचे कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही ऐकता?
0: सकाळचे संध्याकाळचे कार्यक्रम पूर्ण ऐकतो आम्ही।
1: अच्छा, तुमचा आवडता गायक कोणता आहे बरं?
0: आमचा आवडता गायक म्हणजे कुमार सानू।
1: मग कुमार सानू ना कोणते गीत गायलेले तुम्हाला आवडतात? म्हणजे रोमॅन्टिक सॉन्ग आहेत का, विरह गीत आहे, मैत्रीचे गीत आहेत, तर तुम्हाला कोणतं गीत आवडतं त्यांनी गायलेलं?
0: त्यांचे सर्वच गीत आवडते मला, त्यांचा आवाज चांगला आहे ना।
1: येस, आवाज तर छानच आहे बरं. जेव्हा रेडिओवर किंवा एखाद्या लाऊड स्पीकरवर समजा ते गाणं सुरू आहे तुमच्या आवडीचं, तर ते गाणं तुम्ही गुणगुणता का?
0: हा, कधी कधी गुणगुणतात त्याच्या संग।
1: वा वा, छान छान. तुमचे आवडते छंद कोणते कोणते आहेत?
0: आमचे आवडते छंद फक्त रेडिओ ऐकले, बाकी नाही।
1: क्या बात आहे. मग रेडिओ म्हणजे तुम्ही प्रत्येक केंद्राचे कार्यक्रम ऐकत असता?
0: हो, परभणी, जळगाव, नागपूर, पुणे,
1: जोही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत असता. बरं, आज कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला?
0: दिलवाले म्हणलं।
1: कोणतं गीत?
0: इतना हसीन चेहरा।
1: तर तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका तुमच्या आवडीचं दिलवाले या चित्रपटातील हे गीत. फोन केला, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: मुलगा कसा आहे काय आहे, हो
1: कसा
0: की
1: आहे
0: नाही?
1: ते माहित असतं बरोबर.
0: आणि त्यामुळे त्याच्यासोबत सहज मित्रताने वागलं ना तर खरंच ते मुलं सुद्धा मॅडम सोबत अगदी मोकळेपणाने राहतात.
1: हो, एकदम मोकळेपणाने बोलतात.
0: अच्छा, एखादा अनुभव सांगाल का बरं? म्हणजे
1: ते आता मतदान पुनर्निरीक्षणचं काम चालू होतं ना
0: हा,
1: एसआयआर, तर ते काम चालू असताना म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला बाहेर थांबावं लागायचं. तर ते वर्गात मुलं म्हणजे त्यांचा अभ्यास चालू होता, परंतु मला वर्गात फार कमी वेळ मिळायचा. तर मुलं घरी जाऊन सांगायचे की आम्हाला आमच्या मॅडमची आठवण येते, काय येतलं मुलांना.
0: अच्छा अच्छा आणि कसं असतं, लहान मुलांना आपण जीव लावला ना ते मुलं म्हणजे आपल्यालाही जीव लावतात. जवळपास सगळेच विषय असतात ना छोट्या वर्गाला, प्राथमिक
1: हो,
0: शाळेला.
1: छोट्या वर्गाला सगळेच विषय एका शिक्षकाला शिकवावे.
0: तर
1: हो,
0: एखादा मुलगा फार हट्टी असेल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीनं समजून सांगता
1: बरोबर.
0: बरं?
1: म्हणजे त्याला त्याच्या कलेने त्याचा जसा स्वभाव आहे तसं त्या पद्धतीने थोडस समजावून सांगायचं,
0: हां
1: किंवा कधी एखादं चॉकलेट द्यायचं.
0: हां तुमचे छंद कोणते कोणते आहेत?
1: छंद कविता लिहिणे, कथा लिहिणे, वाचन, गायन.
0: तुम्ही आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ऐकता?
1: हो, खूप छान असतात कार्यक्रम, आवडतात, खूप माहिती मिळते.
0: कारण आपल्या केंद्रावरून पण लहान मुलांसाठी बालमंडळ हा सुद्धा कार्यक्रम प्रसारित होत असतो
1: हो.
0: आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव सुद्धा मिळतं त्यामुळे.
1: हो.
0: बरं ताई, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे बरं?
1: फुलो का तारो का सब काय काही नाही, आता बहीण भावाच्या नात्यावरचं गीत ऐकण्याची आहे इच्छा आहे.
0: ताई तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका तुमच्या आवडीचं छानसं गीत. फोन केला, धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हेलो, नमस्कार।
1: नमस्कार, मी
0: कौन बोलता है अपन?
1: विजयालक्ष्मी गोरे,
0: अच्छा, कुठून बोलता है?
1: परभणी मनोज बोलते.
0: अच्छा, ताई तुम्ही काय करता बरं?
1: मी प्राथमिक शिक्षिका आहे.
0: वा वा, प्राथमिक शिक्षिका म्हटल्यावर लहान मुलांमध्ये रमायला फार आवडते, हो ना?
1: लहान मुलं आवडतात.
0: हो, खरंच आहे. तुम्ही लहान मुलांना शिकवताना तुमची पद्धत काय बरं? कारण लहान मुलं फार हट्टी असतात, ऐकत नाही, गोंधळ
1: हो,
0: घालतात.
1: हट्टी असतात, गोंधळ घालतात, परंतु त्यांच्या कलेने घेतलं ना, आपण मुलांमध्ये मूल होऊन शिकवलं का, मुलांना पण बरं वाटतं आणि आपल्याला पण आनंद वाटतो
0: अगदी खरंच
1: आणि
0: आहे.
1: मुलं सहजतेने शिकतात.
0: मुलांमधला जो गुण आहे ना, ते फक्त जे शिक्षिका असतात ना, ते बरोबर हेरतात.
1: हो हो

0: हा नमस्कार मॅडम.
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
0: मुक्काम पोस्टे काकडी कुंभकर्ण, तालुका जिल्हा माझा परभणी. आकाशवाणी परभणी केंद्रावर प्रेम करतो. त्रिंबक मुंजाजी नाईक माझं नाव.
1: स्वागत आहे तुमचं. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये.
0: मी आज बोलणार आहे
1: कशाविषयी?
0: त्रिंबक नाईकच पत्र मनोगत.
1: क्या बात है.
0: हा तर ऐका, कोण म्हणतं नावात काय नसतं, त्रिंबक नाईक म्हणतो नावात सगळं काही असतं. नावासाठी जगायचं असतं, नावाला जपायचं असतं. म्हणून म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी. नावासाठी आकाशवाणीला पत्र लिहायचं असतं, आकाशवाणीवरून नाव येणं हेच विशेष असतं.
1: वा,
0: पत्र हे स्नेहाचं, मैत्रीचं, प्रेमाचं नातं असतं. आकाश

0: आणि ना पत्र लिहून नाव नाही आलं तर पत्र लिहिणाऱ्या श्रोत्याचं मन जळतं. ज्याचं मन जळतं त्यालाच ते कळतं, इतरांना ते कळत नसतं.
1: अच्छा.
0: कारण त्या पत्रात त्या श्रोत्याचं मन असतं.
1: खरंच आहे.
0: म्हणून पत्राचं उत्तर द्यायचं असतं.
1: मस्त मस्त.
0: आकाशवाणीवरून नाव येण्यासाठी पत्र लिहायचं असतं. आकाशवाणीला पत्र लिहून मैत्रीचं अचूक नातं जपायचं असतं.
1: क्या बात.
0: आकाशवाणीच्या निस्वार्थी ऋणाची आठवण ठेवायची असतं. आकाशवाणीला पत्र लिहून ऋण फेडायचं असतं. आकाशवाणीच्या कार्यक्रमाची स्तुती करून प्रोत्साहन द्यायचं असतं. म्हणून त्र्यंबक नाईकचं पत्र खास असतं. आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये संग्रही ठेवायचं असतं.
1: वा वा वा. आमच्या आकाशवाणीवर इतकं तुम्ही निस्सीम प्रेम करता आणि आकाशवाणीवर छानशी अशी कविता केली, खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम माझ्याकडे भरपूर लिखाण आकाशवाणी बद्दल. आकाशवाणीचं ज्या ठिकाणी प्रसारण होतंय ते माझ्या गावाच्या शेजारी आहे. आणि या आकाशवाणीतून जिथं प्रसारण होतंय तिथं माझ्या आई वडिलांनी काम केलेलं आहे. म्हणून मला ह्या आकाशवाणीचं 1968 पासून मी आकाशवाणी ऐकतो.
1: पूर्वीपासूनचे तुम्ही श्रोते आहात, अगदी लहानपणापासून तुम्हाला रेडिओ ऐकत असाल तुम्ही.
0: 1968 पासून जसं आकाशवाणी सुरू झाली परभणी तेव्हापासून मी शाळेमधल्या खिडकीतून बघत होतो. तेव्हापासून मला हा आकाशवाणीचा छंद आहे आणि आकाशवाणी परभणी मला आवडते. म्हणून मी काय बोलतोय, आकाशवाणी परभणी केंद्रा प्रेम करतो. त्र्यंबक मुंजाजी नाईक माझं नाव.
1: वा वा छान. बर, तुमचे आवडते छंद कोणते आहेत?
0: आवडते छंद मॅडम मला वाचनाचा छंद आहे. मी पेपर रोज वाचतो, काही चांगले पुस्तक वाचतो, बाकीचं मला काय असा विशेष काही छंद नाही.
1: मग काय करता बरं तुम्ही?
0: सध्या माझं काही काम नाही. मी आता सध्या नाशिकला राहतो मॅडम, मुलीकडे राहतो मी नाशिकला.
1: अच्छा अच्छा. नाशिक शहर पण खूप छान आहे, तिथं भरपूर अशा काही गोष्टी आहेत ते पाहण्यासारख्या आहेत.
0: हो, हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि रामाची सीतेची भूमी आहे.
1: हो हो. तुम्हाला आकाशवाणी ऐकण्याचा जो छंद आहे तो तुम्ही जोपासत आहात आतापर्यंत?
0: सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी सुरू होते ते सगळे कार्यक्रम मी ऐकतो.
1: वा वा.
0: आणि संध्याकाळचे कार्यक्रम ऐकतो आणि मला हे आकाशवाणीचा नाद आहे.
1: तुम्हाला मग कोणते कार्यक्रम विशेष करून आवडतात बरं?
0: मला हे जास्त आकाशवाणीचा हॅलो आकाशवाणी सुरलहरी हे कार्यक्रम आवडतात. कारण याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आपला ऐकता येतो, सांगता येतो, बोलता येतो. लोकांपर्यंत आपल्याला जे काय बोलायचं ते आपण पोहोचू शकतो. माझं आवडीचं गीत आहे हिर रांझा मधलं ये दुनिया ये मैफिल मेरे काम की नाही.
1: अच्छा.
0: दोन मित्र गोरू बाळेंकटी जोरुळे आणि संग्राम जोरुळे.
1: तुम्ही सगळेजण मिळून ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला, धन्यवाद.

0: नाटकर
1: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
0: मी शेती करतो मॅडम.
1: अच्छा, सध्या शेतीमध्ये काय पेरलंय मग खरीप हंगामामध्ये?
0: हळद आहे, कापूस आहे, पाऊसच नाही 1 महिना झाला.
1: हो हो, आता पावसामध्ये खंड असणारच आहे एलनिनोचा प्रभाव असल्यामुळे.
0: हो ना.
1: सिंचन तुम्ही कसं करता बरं मग? म्हणजे आता तुमच्याकडे विहीर
0: ठिबक
1: बोर वगैरे असेल ना?
0: विहीर आहे, ठिबक द्वारे
1: करता ना, मग
0: हो
1: त्याच्यामुळे
0: तरी
1: आपल्या
0: आहे
1: पिकाला
0: पाणी.
1: जीवदान देता येतं.
0: हो
1: तुमचे छंद कोणते कोणते आहेत?
0: छंद हेच रेडिओ ऐकणे.
1: मग रेडिओ वरून तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम ऐकता?
0: शेतशिवार कार्यक्रम, आपली आवड, एकी फिल्म की गीत,
1: अच्छा, म्हणजे जवळपास
0: हॅलो
1: सर्वच
0: डॉक्टर.
1: कार्यक्रम तुम्ही ऐकता.
0: हा सर्व कार्यक्रम ऐकतो मॅडम.
1: अच्छा, तुम्ही आकाशवाणीवरचे तुम्ही सांगितले की जवळपास सर्वच कार्यक्रम आवडता आणि तुम्ही शेतशिवार हा सुद्धा कार्यक्रम ऐकता. तर या कार्यक्रमामध्ये ज्या मुलाखती होतात किंवा जी माहिती मिळते त्या माहितीचा उपयोग तुम्हाला शेती कामामध्ये होतो का बरं?
0: होत आहे ना.
1: अच्छा.
0: हा हा खूप फायदेशीर राहत होते, म्हणजे माहिती भेटते त्याच्यातून.
1: तुम्हाला जर संधी मिळाली की तुमचा आवडता जो गायक आहे किंवा गायिका आहे त्यांना
0: हा
1: भेटण्यासाठी, तर त्यांना काय
0: हो
1: सांगाल बरं तुम्ही?
0: काय सांगणार, गाणे खूप आवडतात म्हणणार.
1: तुमचा आवडता गायक कोण आहे?
0: आवडता गायक मोहम्मद अजीज.
1: त्यांचा आवाज का आवडतो बरं तुम्हाला?
0: गाणे छान असतात त्याचे खूप.
1: खरंच आहे, आणि त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळीच लकब आहे, हो की नाही?
0: हा हो
1: त्यामुळे त्यांचे गाणे ऐकायला आवडतात.
0: हो
1: अच्छा,
0: श्रेया घोषाल.
1: म्हणजे जवळपास आपल्याकडील सर्व जे गायक गायिका आहेत त्या सर्वांचे आवाज खूपच छान आहेत
0: हो ना.
1: आणि त्यामुळे चित्रपटामध्ये त्यांनी गायलेली जी गाणी असतात ते सुद्धा एकदम हिट होतात.
0: हो हो.
1: बरं, आज तुम्हाला मग कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: आज आता जन्माष्टमी आली त्याबद्दल मला ते किशन कन्हैया मधलं ऐकायचं होतं.
1: गाण्याची बोल.
0: कृष्णा कृष्णा हाय कृष्णा जग मग हुआरी अंगना.
1: अच्छा, तर तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका तुमच्या आवडीचं किशन कन्हैया या चित्रपटातील गीत. फोन केला, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

श्रोते हो, असा होता गीताने नटलेला आपला बहारदार कार्यक्रम हॅलो आकाशवाणी। हा कार्यक्रम तुम्हा रसिक श्रोत्यांना कसा वाटला याविषयीचा अभिप्राय जरूर कळवा। आपल्या आवडीच्या गीताचा आनंद घेत राहा। तेव्हा श्रोते हो, आता मात्र सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे। श्रोते हो, ही 86 गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी। कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे। तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व श्रोत्यांची रजा घेते। पुन्हा भेटूया अशाच बहारदार कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

हॅलो आकाशवाणी, हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. श्रोते हो FM बँड 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. मैत्रिणींनो, सुनीताबाई देशपांडे यांच्यावरचं रूपक आपण ऐकणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एक छानसं गीत. हे भावगीत आहे भूप आणि देसकर या रागावर आधारित. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. भूप आणि देसकर हे दोन्ही राग ऐकायला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारे आहेत, त्यामुळे या गाण्याला एक आगळा वेगळा सकारात्मक गोडवा मिळालाय. रूपक ऐकण्याआधी चला तर मग ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. सहभाग आहे गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
1: सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. वय होतं कविता करण्याचं, भारावून जाण्याचं. पुण्यात तेव्हा उत्तम साहित्यिक कार्यक्रम होत असत. सायकल घेऊन निघायचं आणि तिथे रमून जायचं, हा संध्याकाळचा परिपाठ. अशीच एक संध्याकाळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पदमजी सभागृह, पूर्ण भरलेलं, खिडक्यांमध्ये सुद्धा लोक बसलेले, मंचावर अगदी साधी पण नेटकी बैठक, पाण्याचं तांब्या भांडं ठेवलेलं, वातावरणात उत्सुकता भरून. आणि ते दोघं आले, बसले. दोघांनीही प्रेक्षकांना नमस्कार केला आणि बोरकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. बोरकरांच्या कवितांचं वाचन आणि गायन असा चिंब ओला अनुभव सभागृहात भरवून आला. पुलंचं गायन आणि सुनीताबाईंचं वाचन, कोण अधिक प्रभावी असा प्रश्नच उरू नये इतके ते दोघेजण कवितामय झालेले. नंतर मग अर्थातच मर्ढेकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही ऐकला. अभ्रांच्या ये कुंद फुने ही त्यांची कविता ऐकली आणि सुनीताबाई ही व्यक्ती वेगळेपणानं मनात ठसली ती तेव्हापासून. सुनीताबाईंना कविता म्हणताना बघत राहावं. एरवी बाईंचा आवाज जरासा जाड, काहीसा करकरीत सुद्धा, पण कविता वाचताना तो असा काही भिडे, कारण त्या आवडलेली कविता स्वतःची करून म्हणत. त्यात कुठंही सादरीकरणाचा आवभाव नसे, कंठातून नव्हे तर त्यांच्या जणू ती पोटातूनच येईल.
2: चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलास स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले? दुःख नाही उरलं आता मनात? फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको नारे पाणी डोळ्यात आणू, ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना.

0: जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना. साफ्याच्या झाडा, साफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतय ना, काहीतरी चुकत आहे, कुठेतरी दुखत आहे, तुलाही कळतय, कळतय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी उंजळ भरली आहे ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा.
1: लखलखी गोऱ्या रेखीव चेहऱ्याच्या आणि दबदबा वाटावा, पटकन जवळीक नाहीच निर्माण होणार अशा वाटणाऱ्या सुनीताबाई तेव्हा फार आवडल्या. आदरयुक्त आवड. जाऊन बोलावं, त्यांच्याशी जवळीक असावी असंही वाटायचं, पण ते तितकंच. जाऊन काय बोलायचं, तुम्ही खूप सुंदर कविता वाचता असं सांगणं तेव्हा बालिशपणाच वाटला. मग अधूनमधून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या भरघोस देणग्यांच्या बातम्या वाचनात येत गेल्या, तसा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. मग आलं त्यांचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र. कितीतरी दिवसांनी एखादं पुस्तक वाचताना अनेक वेळा जीव गलबलवून आला आणि त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं उमजल्यासारखं वाटलं. प्रखर बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ विचारपद्धती आणि तीव्र संवेदनशीलता असलेल्या या स्त्रीनं तिच्या या पहिल्याच गद्य लेखनातून देखील कवितेसारखाच अनुभव दिला. आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन, त्यातलाच एक लहानसा अंश आता ऐकूयात.
0: हे आत्मचरित्र नाही, आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती, पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाही, पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाहीत, म्हणजे मी त्यांना विसरले असं नव्हे, पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकंच. आणि जी भेटली तीही त्या त्या संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचंही हे संपूर्ण चित्र नव्हे. पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचे आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ की खोड, ही ओढ टागोरांनाही होती असं त्यांनी म्हटलंय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा. प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचं ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहत. पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणार स्वतःचं प्रत्यक्ष प्रतिबिंब. आणि हे वहीतलं चित्र यांचं काहीतरी नातं जाणवतं का? अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या 4-5 वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसं थोडं थोडं तुकड्या तुकड्याने केलेलं हे लिखाण, कोणतीही योजना न आखता केलेलं, त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधूनमधून बदलणं स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे, गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धून स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पळसखेडच्या दिशेने

0: पक्ष्यांचे लक्षत हवे येतात आणि त्यातलं एखादं बिल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरत. सोहूकडून नातवंड येऊन बिलकतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात. हे सगळं किती लोभस्वान आहे. मग माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होत आहे? आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू? एक होता राजा आणि एक होती एक कोण होती आणि एक होती परी की एक होती म्हातारी की दुसरं कोणी नव्हतंच. फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी. सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच, ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच.
1: स्वातंत्र्यप्रेम, पराकोटीची तत्वनिष्ठा, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी कष्ट घेण्याची असामान्य ताकद, शिवाय श्रमावर अढळ श्रद्धा, असे फार दुर्मिळ गुण एकवटलेली सुनीताबाई ही व्यक्ती त्यांच्या या लेखनातून उमजली. पुलंसारख्या असामान्य लेखक कलाकाराची पत्नी असूनही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपून सुनीताबाई आयुष्यभर पुलंची पाठराखण करत राहिल्या हे त्यांच्या जगण्याचं वेगळेपण. त्यांच्या जगण्याला हे सततचं एक व्यापक अस्तर होतच. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय, सगळं काही करू शकणाऱ्या भाईंना निवडक आणि नेमकं काही करायला लावणं हे सुनीताबाईंनी आपलं काम मानलं आणि भाईंच्या गुणांच्या पारड्यात त्यांचं ते तुळशी पत्र पडलं. आपल्या जवळच्या गुणसंपदेसकट कलेच्या दुनियेत अनायास रममाण होणारे भाई आणि भाईंनी काय करायला हवं याची दक्ष जाणीव ठेवून त्यांच्या जोडीनं उभ्या राहिलेल्या पापणी जागी असणाऱ्या सुनीताबाई हे दृश्य मराठी वाङ्मय विश्वात तसं अपूर्वच म्हणायला हवं. खरोखर ह्या दोघांच्याही प्रेमाची जातकुळी वेगळीच होती. भाई गेल्यानंतर त्यांना लिहिलेल्या एका पत्रात सुनीताबाई म्हणतात,
0: फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्ताशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधून मधून तरी एकांताची मागणी करत. एकांत म्हणजे पोकळी नव्हे, एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की पोकळी निर्माण होते, पण खंबीर असलो तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते. तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मीची ताकद ज्यांनी त्यांनी अजमावायला हवी हा माझा अट्टहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत राहील, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राहील. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू दोन ध्रुवांवर दोघे आपण. सदैव माणसात रमणारा तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी वनस्पती सृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर चार चौघांसारखाच एखादा कुणी असतास ना, तर मग निर्मितीची साहित्य संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असली तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते ही शक्यता अधिक आहे.

0: मना भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूलपणा, तुझी लबाडीही पटकन उघडवायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानात लिखाणात तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी, हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालू असते का?
1: रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध सदानंद महादेव ठाकूर वकिलांची ही कन्या. सरलादेवी हे त्यांच्या आईचं नाव. वडील प्रसिद्ध सरकारी फौजदारी वकील. सधन सुसंस्कृत कुटुंब. सदानंद निवास या ऐसपैस घरामध्ये नांदणारं. ठाकूरांच्या 8 अपत्यांमधल्या सुनीताबाई चौथ्या. 3 जुलै 1925 त्यांचा जन्म. अर्थात या तारखेबाबत बराच काळ एकमत नव्हतं, पण तरी आता हीच तारीख मान्य झाली आहे. सर्वांची नावं स या अध्याक्षरापासून. तेव्हा या मुलीचं नाव ठेवलं सुनीता, पण कुटुंबामध्ये मात्र त्या कायमच माई, माई मावशी, माई आत्या, माई आजी म्हणूनच ओळखल्या जात. स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा हे गुण आईकडून, तर निवृत्ती आणि निर्मोह हे आपल्यामध्ये वडिलांकडून आलंय असं त्या म्हणत असत. लहानपणी तब्येतीनं त्या काहीशा नाजूक होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे नीट लक्ष देता येणार नाही म्हणून त्यांना धामापूरला त्यांच्या सावत्र आजीकडे काही काळ ठेवलं होतं. तो काळ सुनीताबाईंच्या स्वतःच्या आयुष्यातला फार संस्मरणीय काळ होता. त्याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात फार जिव्हाळ्यानं लिहिलंही आहे, आणि पुढे मग सोयरे सकळ या ललित लेखसंग्रहात यक्षाचं तळ या ललित लेखामध्ये सुद्धा. तेव्हा ऐकूया त्यातलाच एक लहानसा उतारा.
0: काळाच्या हिशोबात मोजलं तर मी धामापूरला तशी थोडेच दिवस राहिली आहे, पण आजीचं सगळं आयुष्य धामापूरला गेलं. माझी ती विधवा आणि विकेशा आजी एकटी असताना कधी त्या तलावापाशी जाऊन माझ्यासारखी पाण्यात पाय बुडवून बसली असेल? त्या पाण्यात पडलेलं आपलं ते तसलं प्रतिबिंब पाहून त्या तलावाला तिने उष्ण अश्रूंच अर्घ्य वाहिलं असेल? माझ्या काळजाचं पाणी करणाऱ्या तिच्या त्या अश्रूंचा त्या तलावाच्या विशाल पाण्याला स्पर्श झाला तेव्हा काय घडलं असेल? माणसांसारखी, सजीवांसारखी पाण्यालाही स्पर्शाची भाषा कळते, बोलता येते. यापूर्वीही असंख्य वेळा असंख्य दुःखितांचे अश्रू त्यांनी अलगत झेललेले आहेत. फुंकर घालून, हळुवार शब्दात समजूत घालून, शांत करूनच त्यांना आपल्या पोटात घेतलंय. माझ्या आजीची हितगुज आमच्या धामापूरच्या घरातल्या त्या विहिरीला माहीत होती. तिथून ती या तलावापर्यंत पोचलीच असणार. या पाण्याची भाषा मला बोलता येत नाही, पण मी ती अनेकदा ऐकलेली आहे. दिवस रात्र केव्हाही चालणारं पावसाचं धारा संगीत वेगवेगळ्या रागात आणि तालात कितीदा तरी मनाला भिजवून गेलाय. रत्नागिरीच्या आमच्या घरासमोरचा समुद्र मला लहानपणी दुरून अगदी शांत दिसे. अफाट पसरलेल्या त्याच्या मौनाची भाषा कळण्याचं माझं ते वयच नव्हतं, पण मग हळूहळू जाणवू लागलं. त्याच्या मनातल्या भयानक अंतर्गत वादळांना क्षणाचीही उसंत नाही. आतड्यातली ती सुखदुःख, गडबड, गोंधळ, गुंतागुंत तो कुणापुढे उघडी करत असेल? त्याच्या मनाच्या गाभ्यात आत आत दडलेले कितीतरी प्रचंड खडक असणारच, पण तेही त्याच्यासारखे एकटे एकटे स्वतःतच मग्न. अंतर्विश्वात ज्यांचं अस्तित्व सतत जाणवतं ते हे अंतरंगातले मित्र भासणारे खडक प्रत्यक्षात ऐहिक डोळ्यांना कधीही दिसू शकत नाहीत. किनाऱ्याशी तेच जणू सामोरे येतास आनंदाने उत्संबळून येणाऱ्या लाटा त्यांचं खुजे पण लक्षात आल्याने का अशा उरी फुटून

0: कोसळत असतील, की झिडकारल्या गेल्याने उसासत अशा मागे जात असतील, त्यांचा तो आक्रोश, तो खर्जातला हुंका, ती गाज मी व्याकुळ होऊन ऐकलेली. पण त्या समुद्राच्या दुःखाचं नेमकं कारण मात्र माझ्या यक्कश्चित बुद्धीला अनाकलनीयच राहिलं आहे. अशा वेळी मनाला आधार फक्त शंकांचा, कल्पनांचा. मग असंही वाटतं की अफाट विश्वाला मर्यादा आहेतच, तसाच सागराला त्याचा किनारा अपरिहार्य आहे. तिथल्या लहान मोठ्या खडकांनी जागोजागी अडवलं, वाळूनी झालर लावून पांघरलं, म्हणून का हा समुद्र असा खदाखदा असतोय? मग हे धुक्याचे उसासे निश्वास कशासाठी? आपले अंतरंग, तिथलं व्याकुळ वैभव जाणण्याची ताकदच ज्यांच्यात नाही, अशांशीच शेवटी आपली गाठ पडावी, अशांशीच शेवटी संग जडावा, हीच आपली मर्यादा. ही अपरिहार्य नियती सामोरी आली म्हणून
1: '1942 मॅट्रिकला उत्तम गुण मिळाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला सुनीताबाई मुंबईला गेल्या. त्याचवेळी गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली होती. सुनीताबाईंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या संपर्कात त्या आल्या. अण्णासाहेबांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन यामुळे बाईंची वैचारिक बैठक आणि जगण्याची दिशा बरीचशी ठरली. एकटीनं राहणं, धोक्याची जोखमीची कामं धडाडीनं पार पाडणं, गुप्त पत्रकं काढणं, ती योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणं, एक विलक्षण आत्मसामर्थ्य असलेलं झळझळीत व्यक्तिमत्व त्यातून आकाराला येत गेलं. अण्णासाहेबांनी स्वतः विणलेली खादी सुनीताबाईंना दिली, तेव्हापासून दागिने आणि कपडे यांच्या मोहातून त्या सुटल्या ते अखेरपर्यंत. चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे सुनीताबाईंचं जग एकदम व्यापक झालं. साधेपणानं जगण्याचं महत्व पटलं. अनेक माणसं, विविध विचारसरणी यांचा परिचय झाला. 1945 साली चळवळ थंडावली, पण शिक्षण मात्र मागं पडलं. चळवळीत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माफीपत्र दिलं तरच त्यांना पुन्हा महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याची माफी कसली? ते तर प्रत्येक भारतीय माणसाचं कर्तव्य आहे, असं म्हणून सुनीताबाईंनी ते नाकारलं. पुढे मग स्वतंत्र भारतात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं निवृत्ती वेतनही त्यांनी घेतलं नाही. यथावकाश नागपूर विद्यापीठाचा पत्रद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी पदवीही प्राप्त केलीच. जन्मजात अभिनय गुण असलेल्या स्वातंत्र्यप्रेमी सुनीताबाईंना योगायोगानं पहिला चित्रपट मिळाला, तो वंदे मातरम. ऐकूया त्यातलंच एक गीत.

0: घर आणि शिक्षण दोन्ही सुटल्यावर चरितार्थासाठी माटुंग्याच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये मुख्यतः इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सुनीताबाई रुजू झाल्या. याच शाळेत पु ल देशपांडे सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होते. शाळेच्या वार्षिक उत्सवात सत्तेचे गुलाम हे नाटक झालं. या दोघांनीही त्यात भूमिका केल्या होत्या. हळूहळू दोघांमध्ये भावबंध जुळून आले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इथेही बाईंचं वेगळेपण उठून दिसतंच. आहे मनोहर तरी या आपल्या आत्मपर पुस्तकात त्यांनी हा सगळा प्रसंग सविस्तर लिहिलाय. त्या लिहितात,
1: मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझा तो विचार अण्णांच्या कानावर घातला. अण्णा गंभीर होऊन म्हणाले, तू निर्णयच घेतला असशील तर खुशाल तुला रुचेल त्या माणसाशी लग्न ठरवायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष लग्न मात्र इतक्यातच करू नकोस. तुला पुढल्या आयुष्यात काय करायचंय, कोण व्हायचंय ते आधी ठरव. त्या दृष्टीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून मार्गाला लाग. म्हणजे तुला नाच करायला येतो आणि आवडतोही. तुला नर्तिका व्हायचंय का शिक्षिका की डॉक्टर वगैरे. आपल्याला सर्वात अधिक काय आवडतं ते ठरवावं आणि मग त्या दृष्टीनं आयुष्य आखावं. मग लग्न केलं काय न केलं काय फारसा फरक पडणार नाही. पण सध्याच्या अशा अर्धवट अवस्थेत संसारात पडलीस तर त्यातच हरवून जाशील. आजची तुझी तू राहणार नाहीस. विचार कर. अण्णांचे ते कळकळीचे शब्द कानावर पडले. त्यांची आठवण आजही ताजी आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मी भाईच्या प्रेमात पार बुडून गेले होते. देशप्रेमाच्या स्वप्नातून व्यक्तिप्रेमाच्या स्वप्नात कधी आणि कशी शिरले ते कळलंच नव्हतं. मी त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचारच केला नाही. आणि खरोखरच नकळत संसारात हरवून गेले.
0: अत्यंत साधेपणानं दोघांचं लग्न झालं. त्यांच्या संपूर्ण लग्नात रोख रकमेची उलाढाल झाली ती म्हणजे फक्त 8 आणे नोंदणी अर्जाची किंमत. विवाहानंतर पुलांवरच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या तर सुनीताबाईंनी पार पाडल्याच, पण देशपांडे कुटुंबामध्ये सुद्धा स्वतःचं असं एक निराळं स्थान निर्माण केलं. खरं म्हणजे देशपांडे आणि ठाकूर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती जीवनदृष्टीत भरपूर फरक होता. नाना बदलांशी जुळवून घेत घेत सुनीताबाई पुलंचा लौकिक संसार उमेदीनं करत राहिल्या. पुलंचं लेखन, त्यांचे चित्रपट, नाटकं, त्यांनी केलेल्या अनेक नोकऱ्या आणि अनेक ठिकाणचं त्यांचं वास्तव्य सुनीताबाईंनी सारं निभावून नेलं. आणि नुसतं निभावलं नव्हे तर त्याला एक मूल्यांची आणि तत्वांची बळकट चौकट त्या देत राहिल्या. कलावंत पतीच्या आयुष्याशी जाणतेपणानं त्या समरसून गेल्या. कशा ते ऐकूया प्रिय जीए या पुस्तकातल्या एका लहानशा उतार्यात.
1: आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून टाकते. फार वर्षापूर्वी पु ल चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन करत असे. रेकॉर्डिंग आणि विशेषतः पार्श्वसंगीत हे रात्रीचंच असे. साधारणतः रात्री 9 नंतर काम सुरू होई आणि अपरात्री केव्हाही घरी पु ल येत. मी रात्री साधारणतः 1:30 सुमाराला स्वयंपाकाला सुरुवात करत असे आणि सर्व कामं आटोपून मग तो येईपर्यंत काहीतरी घरकाम करत त्याची वाट पाहत बसत असे. त्यावेळी पुण्यात SP कॉलेज जवळ गवी केतकरांच्या बंगल्यात आम्ही 3 मजल्यावर राहत असू. रात्रीच्या वेळी रस्त्यावरनं अधूनमधून वाहनं जातच असत. पुलांना घरी आणून सोडणारी गाडी काही खास नसे किंवा एकच नसे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या आणि सर्वसाधारण गाड्याच असत. पण पुलांना आणून सोडणारी गाडी आली हे नेमकं मला त्या गाडीचा आवाज येण्यापूर्वीच, हॉर्न नव्या इंजिनाचाच, तर ते येण्यापूर्वीच कळत असे. मग हातातलं काम ठेवून दार उघडून तीन जिने खाली उतरून खालच्या दाराची कडी मी काढत असताना गाडी फाटकाशी येऊन उभी राहिली. गाडीतल्या इतर सहकाऱ्यांना हा कधी थट्टेचा तर कधी आश्चर्याचा तर कधी कौतुकाचा विषय असे. पण मला वाटतं

0: यामागे कोणतीही खास देणगी नसावी. भलत्या वेळी दाराची बेल वाजल्याने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये या इच्छेपोटी माणसाचे कान इतके तीक्ष्ण होत असावेत. कोण जाणे,
1: 100 वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये जन्मलेली ही स्त्री काळाच्या कितीतरी पुढे होती. कोणतीही कृत्रिम बंधनं पाळणं सोडाच मानणं देखील त्या करत नव्हत्या. पुलंसारख्या नवऱ्याबरोबर राहून त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वावर कोणतेही दबाव आणि दडपणं येऊ दिली नाही. आपलं वाचन, आपली समज, आपलं चिंतन यासह स्वतंत्र अशी समांतर वाटचाल त्या करत राहिल्या. आजच्या काळात सुद्धा हे सोपं नाही, त्या काळात तर ते किती कठीण गेलं असणार. पण पारखून आणि चिंतन करून आपलेसे केलेले विचार आणि त्यांच्याशी असणारी निष्ठा अशी पदरातल्या दिव्यासाठी जपणं येऱ्याचं कामच नाही. त्यांच्या विचारांशी जुळणाऱ्या फिलिप रोज हिच्या पॅरलल लाईव्स या पुस्तकाचं समांतर जीवन म्हणून त्यांनी केलेल्या रूपांतरात त्या लिहितात.
0: फिलिप रोज हिचं पॅरलल लाईव्स हे पुस्तक नुकतंच वाचलं. 19व्या शतकातल्या राणी व्हिक्टोरियाच्या काळच्या इंग्लंडमधल्या समकालीन 5 थोर व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दलचं हे पुस्तक. 5 व्हिक्टोरियन मॅरेजेस अशा उपशीर्षकात आहे. त्या काळचे ब्रिटिश कायदे, नीतीनियम, शिष्टाचार, परंपरा, स्त्रियांचं सामाजिक स्थान वगैरेच्या पार्श्वभूमीवर या लोकांचं जीवन रंगलेलं असल्याने आज त्याला ऐतिहासिक महत्व तर आहेच, पण सामाजिक पार्श्वभूमी, व्यक्तीव्यक्तीतील नात्यांचं स्वरूप, कुटुंब व्यवस्था, पती पत्नीतले संबंध वगैरे गोष्टी झपाट्याने बदलत असल्या तरी मनुष्य स्वभाव आणि व्यक्ती समाज संबंध यात फारसा फरक पडत नाही हे लक्षात आलं की मोठी गंमत वाटते. लग्नामुळे येणारा शारीरिक संबंधांबद्दलचा, सासरच्या नातेवाईकांचा वगैरे अनुभव नवा असतो. त्याच्याशी ती दोघं कसं काय जमवून घेतात यावर सुरुवातीच्या काळात बरंचसं अवलंबून असतं. त्यानंतरच्या काळात शारीरिक ओढ काहीशी निवल्यावर परस्परांच्या कोणत्या गुणविशेषात तुम्ही रस घेता त्यावर समतोल अवलंबून असतो. या बाबतीतही त्या काळातल्या आणि आताच्या वैवाहिक नात्यात काहीही फरक पडलेला नाही.
1: सुनीताबाईंनी पुलंचा साहित्यिक संसार नेटका केलाच, पण अत्यंत दक्षतेनं केला. पुलंच्या निर्मिती हक्कासंबंधी त्यांनी सखोल माहिती घेतली आणि रॉयल्टी हक्कांसाठी नोटिसा बजवायलाही कमी केलं नाही. नानी पालखीवाला यांच्यासारख्या कायदे पंडितांना त्यांना विचारावं की हु वॉज युअर लॉ टीचर, किंवा शिक्षण मंत्री भाऊसाहेब हिऱ्यांनी त्यांना मालेगाव शिक्षण प्रकल्पावर रुजू होण्याविषयी पुन्हा विनवावं. त्यांचा अभिनय पाहून बाबूराव पेंढारकरांनी त्यांचा चरणस्पर्श करावा आणि साक्षात पुलंनी सुनीताला न रुचलेलं लेखन चक्क फाडून टाकावं अशा योग्यतेच्या होत्याच त्या. कोणतंही काम असो त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ते चोखपणे पार पाडायचं हा तर त्यांच्या पिंड प्रकृतीचाच भाग होता. एक मजेशीर उदाहरण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. पुलं आणि त्या दिल्लीमध्ये असताना एकदा भूकंपाचा धक्का बसला. पुलं तात्काळ जिना उतरून खाली मोकळ्या मैदानात गेले. सुनीताबाई मात्र पुलंचं उघडं पेन बंद करून, लिहित्या कागदांवर दडपण ठेवून, दिवे वगैरे नीट बंद करून कुलूप लावून खाली आल्या तोवर भूकंप थांबला देखील होता. त्यांनी स्वतःच ही हकीकत लिहून ठेवली आहे, पण त्यावरून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक आणि इतरही तयारी असण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता हे लक्षात येतं. बहुगुणी आणि अत्यंत संवेदनशील माणसाच्या वाट्याला येतो तो अंतरातला खोल एकटेपणा डिग्निटीनं सांभाळत कवितेचं बोट धरून त्यांनी आपला सारा प्रवास केला. कविता हे तर त्यांचं पहिलं प्रेम. आपलं आत्मचरित्र त्यांनी कवितांना अर्पण केलंय यात नवल नाहीच. मराठी आणि इंग्रजी भाषांमधल्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. खरी सोबत म्हणावी ती त्यांचीच. अखेरच्या आजारातही भास आभासांच्या सीमेवर कवितेच्या आठवणी मात्र अगदी लख होत्या असं लोक सांगतात. अरुणा ढेरे यांनी त्याविषयी लिहिलं आहे. अखेरीस गुंगीत असायच्या त्या, शांत पडलेल्या. त्यांच्या कपाळावर हात ठेवत एखादी आरती प्रभूंची किंवा बोरकरांची कविता म्हणू लागलं की त्यांचे ओठ आपोआप हलू लागत, त्याही कविता म्हणू लागत.

0: डोळे मिटलेले, आपण आल्याचं भान नाही, भान फक्त कवितेचं. खरोखर कविता हीच सुनीताबाईंची सखी होती.
1: फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाट दादा, फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवनी, छाती वरती तुमास समदा. फलाट दादा, फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा इंजनवाली पसंद पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नकटी नागिण तल्लखतार. किती पायांची छोट्या मोठ्या मऊचा मडी गेला हुंगून, किती बुटांच्या ठोकरटाचा फलाट दादा गेला पचवून. सपाट नाजूक नखरे बाज बिलवून गेल्या किती चंपल्या, किती रांगडी ठसकेदार वाहण गेली दावित टिकल्या. फलाट दादा बोला ओ तुम्ही, फलाट दादा बोला ओ तुम्ही, आली गाडी गेली गाडी, परी न हसला अथवा रडला, राम रामसा फुपाट हरगडी. किती बावटे वाले दादा मुछी दारन मुछी बगरबी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचक पान यो कुणी थुंकले, कुणी मायेचे निरोप दिधले, बिडी माची सकुनी इकित फिरले, विलायती कुणी मुके घेतले. हर गारडाची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात, तुम्हास दादा ठाऊक आहे पर समद्यांची बारीक बात. बोलावो तुम्ही, बोलावो तुम्ही, फलाट दादा, फलाट दादा, आली गाडी, फलाट दादा, फलाट दादा, आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी.
0: अनेक भाषांमधल्या पुस्तकांचं त्यांचं वाचन अद्ययावत होतं. सुरुवातीला त्या शिक्षिका असताना त्यांचा विषय इंग्रजी, पुढे इंग्रजी वाचनाचाही त्यांचा व्यासंग अत्यंत सखोल होत गेला. पु ल देशपांडे जेव्हा हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीचं भाषांतर करत होते, तेव्हा एकेका शब्दाबद्दल सुनीताबाई अत्यंत जागरूक असत. याच त्यांच्या विविधांगी व्यासंगानं त्यांचा आणि मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी ए कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार बहरला आणि मराठीतलं अक्षर लेणं म्हणून नावारूपाला आला. कोणत्या पातळीवर त्यांच्यातली ही वैचारिक देवघेव होती हे समजून घेणं फार रोचक आहे. बाईंच्या बद्दलचा आदर दुणावणारा आहे. जीएंनी त्यांना लिहिलेल्या पत्रातला एक लहानसा अंश आपल्याला हे दाखवेल, ऐकूया.
2: तुमच्या पत्रातल्या एका वाक्याने मी फार हादरून गेलो. जगावं कसं हा मला जरी रोज पडणारा प्रश्न असला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडलंय असं वाटतं. मला त्या बाबतीत माझ्या इतका शून्य ऐपतीचा माणूस तुम्हाला शोधूनही सापडला नसता. प्रथम मला वाटलं की तुम्ही ते थट्टेने लिहिलेलं आहे, पण नाही, त्या वाक्याभोवतालचा परिसर फार गंभीर आहे. नंतर वाटलं तो प्रश्न आहे, फक्त प्रश्नचिन्ह नाही, इतकंच. तेही तसं नाही, ते विधान आहे. टॉलस्टॉय, ओनील ही माणसं खरी प्रतिभावंत, पण त्यांना तर सोडाच, पण व्यासासारख्या द्रष्ट्याला देखील कधी आयुष्याचा अर्थ समजला असेल की नाही कोणास ठाऊक. महाभारत जर एकाच द्रष्ट्यांनी लिहिलं असेल, आणि द्रष्टा म्हटलं की मला व्यासच फक्त आठवतो, ग्रीक नाटकाविषयी विशेषतः सोफोक्लस आणि एस्किलस यांच्याविषयी वाटणाऱ्या ओढीबाबत माझ्या इतका संपूर्ण शरण दुसरा कोणीही क्वचित असेल, पण व्यासापुढे ही माणसं देखील लाईट वेट वाटतात. तर महाभारत लिहून झाल्यावर त्यांनीही हताशपणे रित्या मनाने अंग टाकलं असेल, परिपूर्तीच्या श्रांतपणाने नव्हे, तर अद्यापही केवढा सागर ओलांडायचा आहे या जाणीवेने. आधी मुळातच जीवनाचा अर्थ समजता येईल का हाच एक प्रश्न आहे. अनंताला शून्याने भागत बसणं यात भागाकार हाती लागणारच नाही. उलट जर एखाद्यांनी आपल्याला जीवनाचा अर्थ समजलाय असं म्हटलं तर कुणीतरी आभाळ फाडून मी आपल्याला आपल्या जोगते आंगडे टोपडे शिवले असं म्हटल्यासारखं वाटतं.

0: सविताबाईंची कला जाणीव अतिशय सजग होती. पुलंचे मंचीय कार्यक्रम असोत की काव्यवाचनाचे कार्यक्रम असोत की त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असोत, त्या सम्यक विचार करत, सोख तयारी करत आणि प्रयोग परिपूर्ण होण्यासाठी दक्ष असत. किती दक्ष? तर समजा एखादी जागा प्रयोग करत असताना पुलंना सुचली तरी ती त्यांनी अचानक घ्यायची नाही असा सुनीताबाईंचा दंडक असे. सहकलाकारांना सांगून नीट तालीम करून पुढच्या प्रयोगातच ती जागा घ्यायची किंवा बदल करायचा असा सुनीताबाईंचा आग्रह असे. भाईंचं वय वाढत गेलं तसा एकपात्री प्रयोगांचा ताण त्यांना जाणवू लागला. त्यांना श्वास लागतो हे लक्षात येताच सुनीताबाईंनी त्यांना ते प्रयोग आटोपते घ्यायला लावले. आज आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी धो धो चालणाऱ्या त्या प्रयोगांची दुपती गायच जणू. ते प्रयोग बंद करणं हा किती कठोर निर्णय असेल हे जाणवतं. ही सुनीताबाईंची कलेवर असलेली अव्यभिचारी निष्ठा. कलाकारांचं मानधन ठरल्याप्रमाणे चोख आणि वेळच्या वेळी स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कुणालाही फ्री पासेस नाहीत. परगावी अनेकदा प्रयोगाच्या वेळेला त्या त्या ठिकाणची प्रतिष्ठित मंडळी देशपांडे दाम्पत्याला घरी जेवणासाठी बोलावत. सुनीताबाई म्हणत, आम्ही कसे एकटे येणार, आमचा 16 जणांचा ग्रुप आहे. आणि अशी आमंत्रणं त्या निग्रहानं परतवून लावत. व्यवहारामध्ये इतक्या काटेकोरपणे वागण्याची काय गरज असं वाटणारे मग त्यांच्याविषयी गैरसमज करून घेत आणि पसरवत देखील. सुनीताबाईंनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा याविषयी अतिशय परखडपणे लिहिलंय. त्या लिहितात, कितीही श्रेष्ठ दर्जाचा कलाकार असला तरी त्याला म्हातारपणी सुद्धा तरुण नायिकेच्या भूमिकेत पाहण्याचा अट्टहास करणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि असा परखडपणा त्यांच्या स्वतःच्या बाबतही होता, पुलंच्या बाबतही होता. लेखिका म्हणून साहित्य संमेलनातला सन्मान त्यांनी नाकारला होता, आपण लेखिका नाही याची पुरेपूर जाणीव ठेवून. दुसरं एक उदाहरण द्यायचं तर आणीबाणीच्या काळामध्ये पुलं आणि सुनीताबाई यांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद करून त्याच्या प्रती स्वखर्चानं छापून ठिकठिकाणी पोहोचवल्या होत्या. आणीबाणीनंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात पुलंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र नंतरच्या यशाच्या विजयाच्या उत्सवात सामील होणं सुनीताबाईंना मुळीच पटलं नाही. त्यांनी पुलंना त्यापासून जाणीवपूर्वक परावृत्त केलं आणि त्यांच्या या दक्षतेमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं, ते मात्र पुलंचं. पुलंच्या लेखनातून आणि एकपात्री प्रयोगातून मिळालेला गरजेपेक्षा अधिकचा पैसा त्यांनी 1966 पु ल देशपांडे प्रतिष्ठान उभारून विविध सामाजिक कामांकडे वळवला. कोट्यावधी रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी दिल्या. पुलंच्या लेखकपणाची ही किती मोठी श्रीमंती आहे. प्रतिष्ठानची सगळी कामं सुनीताबाई एखाती सांभाळत हेही विशेष. हिशेब ठिशेब ठेवणं, चारचाकी चालवणं, तिची देखभाल करणं, घरातल्या यंत्रांची हाताळणी सगळंच त्यांना जमत असे. पु ल दंपतीवर पुत्रवत माया असणारे नागपूरचे नाना जोग म्हणत, ही पोरगी म्हणजे रत्न आहे, रत्न. पुलंच्या प्रचंड जनसंपर्कामुळे सुनीताबाईंच्याही वाट्याला अनेक थोरा मोठ्यांचा स्नेह सहवास आला. त्यातल्या काहींवर त्यांनी सोयरे सकळ आणि मण्यांची माळ या दोन पुस्तकांमध्ये लिहूनही ठेवले. त्यातला हा प्रसिद्ध गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्यावरील लेखाचा छोटासा भाग.
1: अण्णा जसे परंपरावादी होते बंडखोर काही नव्हते, पण परंपरेची त्यांची व्याख्या ही प्रवाहपतिताची किंवा अंधश्रद्धेची नव्हती. साधी सरळ मार्गी असेल पण त्यांची एक निश्चित ठाम विचारसरणी होती. ते गाण्यासाठी जात तेव्हाही त्यांचा धोतर, कोट, टोपी असा नेहमीचाच पोशाख असे. नीटनेटकेपणाचा किंवा रंगसंगतीचा अजिबात विचार न करता केलेला पोशाख, पण तो स्वच्छ असे. इस्त्रीची तमा त्यांनी बाळगली नाही हे खरं, पण कळकटपणाही तितकाच दूर ठेवला. डोळ्यांवर चष्मा, अनेकदा कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले असत. असं हे ध्यान गायला बसलं की गंमत वाटे, मनातल्या मनात हसूही येत असे. पण त्यांचं गाणं सुरू झालं की क्षणात जादूची कांडी फिरवल्यासारखं दृश्य बदलून जाईल. त्यांची बैठक रंगायला थोडा देखील वेळ लागत नसे. पहिला सूर कानांवर

0: पण तो सिद्ध होऊनच अवतरलेला असे. मग पुढचं सगळं गाणं, अखंड बैठक, श्रोत्यांनाही अशा काही तल्लीनतेचा अनुभव येईल की तो सूर, ते मुखमंडल, ती लय, हे सगळं मिळून एक अलौकिक शिल्प आपल्यापुढे साकार होत आहे. आणि आपला सारा जीव, कान आणि डोळे या दोन इंद्रियात एकवटून कसल्या तरी दिव्य साक्षात्काराचा सुखकारी अनुभव आपण घेत आहोत. गातानाच त्यांचं दर्शन फार लोभस वाटणं, डोळे भरून पाहत राहावं असं असे. रेशमाच्या धाग्यासारखा तलम, सात्विक, मोत्यासारखा आत्मतेजानी तेवणारा सूर त्यांच्या मुखातून बाहेर पडताना त्यांचा चेहरा दृष्ट लागणा इतका मोहक दिसे. सारे सूर अण्णांच्यावर लुब्ध असल्याचं जाणवे, पण त्याचं नवल वाटत नसे. त्या सुरांची आळवणीसमुळे एखाद्या प्रियकराच्या हळूवार, मृदू, आर्त, थपथपलेल्या मधुर गुंजनात चाले. मधून मधून येणाऱ्या एखाद्या परमोच्च क्षणी बैठकीतून नकळत उमटणारी दाद आणि तिला अण्णा देत तो निरागस पण खदखदून हसण्याचा प्रतिसाद, हाही एक दुर्मिळ अनुभव असे. सूरलयींच्या त्या अखंड प्रवाहामधूनच असा एखादा हास्याचा जिवंत झरा खळाळून जाई. कुमारच्या बैठकीत गाण्याची प्रत्यक्ष निर्मिती पाहण्याचा योग येईल, तर अण्णांची बैठक ही आपल्यापुढे गाण्याचं भांडार खोलायला सिद्ध होऊन आल्यासारखी सुरू होईल. प्रथमपासून शेवटपर्यंत आपल्याला मुग्ध करून टाकेल. तसे अण्णा सनातनी, कर्मठ, गुरु, मठ, सेवा असं मानणारे, पण गाण्याच्या साम्राज्यात त्यांनी सूरलयींवर प्रेम केलं ते केवळ भक्तिभावानी नव्हे. कवन देस गयो काय, मतजा जोगी काय, किंवा ही रात सवत बाई काय, किंवा बिहारी मधली नींद नाई काय, अशा त्यांच्या अनेक चीजा ऐकताना वाटे हा माणूस भक्त म्हणूनच नव्हे तर प्रियकर म्हणूनही फार वरच्या श्रेणीतलाय, सर्वस्वपणाला लावणारा.
1: पुलंच्या अखेरच्या दिवसात सुनीताबाईंनी अत्यंत धैर्यानं आणि विवेकवादी वृत्तीनं सारं निभावून नेलं. भाईंच्या आजारपणाचं स्वरूप पाहता आपल्या आधी भाईनं जावं ही त्यांची रास्त इच्छा होती. तसंच घडलं. पुलं गेल्यानंतर अखेरच्या काळात सुनीताबाईंच्या काव्यवाचनाचा काव्यांजली हा कार्यक्रम नॅशनल फिल्म आर्काईव्जमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीतही होणार होती. या प्रयोगाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. जांभळ्या रंगाच्या फुलांच्या साध्या शुभ्र साडीत मऊ चंदेरी केसांचा पोनी बांधलेल्या सुनीताबाई आज एकट्याच कविता म्हणत होत्या. इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या प्रयोगातही बाईंचं स्मरण, सादरीकरण आणि त्यांची उत्कटता यांची मात्रा मात्र तीच होती. सर्व कविता त्यांना तोंडपाठ होत्या, तरीही कविता लिहिलेले कागद हाताशीच होते. बाईंचं कविता वाचन, त्यांनी सांगितलेल्या कवींच्या आठवणी, अधूनमधून भाईच्या आठवणी, सारं सारं फार देखणं होतं. आताशा मी नसतेच इथं ही पद्मा गोळे यांची कविता त्या म्हणत असताना ती ऐकताना नकळत डोळे पाणावले. सुनीताबाईंचे पहिलं तिरी लागलेले नेत्र जाणवून गलबलून आलं.
0: आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाये असली तरीही आताशा मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला फारस कुणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की इतकं मोठं, इतकं मोठं की त्या घराला भिंतीच नाहीत. छत ना आहे नाहीच, तसला सुंबरठा, त्यावरून वाहते नदी, नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या. मी ना काठाकाठानी निर्माल्य वाहतय ना, त्यातच असते कुठेतरी, त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात. सोबत आहे की आपल्या त्या यांची, नावही आहे त्यांना, पण मला की नेहमी काही आठवतच नाही.

0: नहीं, आता शामी नसते सही थे। हळूहळू तुटतंय रेशीम काचणार, आता गळा मोकळा होतोय, ओठापर्यंत आलंय गाणं, म्हणू का? यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं। वस्त्र केव्हाच गेलीत कदंबावर अंतरपाठ होण्यासाठी, सावधान मी झालीय निळ गाणं, निळ्या नदीत वाहणार निर्माल्या बरोबरच। आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाई असली तरी आताशा मी नसतेच इथे, मी नसतेच इथे।
1: सुनीताबाईंना ज्यांचं मैत्र लाभलं ते माधव अचवल, जी ए कुलकर्णी आणि अखेर भाई, हे सारेच गेल्यावर तर या ओळींचा अर्थ अधिकच खोलवर भिडला। कोणत्याही तडजोडी न करता जगता येतं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व त्याच्या प्रतिष्ठेसह जपता येतं, हे सुनीताबाईंच्या जगण्यातून उमजतं। असं हे लाख मुलाचं जगणं, सुनीताबाई देशपांडे।
2: आताच आपण सुनीताबाई लाख मोलाचं जगणं हे रूपक ऐकलं। लेखन केलं होतं डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा। मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण पुलं आणि सुनीताबाई यांचा विषय चालू असताना, त्यांच्या जगण्याबद्दलचे आयाम समजून घेत असताना गाणं तर व्हायलाच हवं, आणि म्हणूनच कार्यक्रमाचा शेवट करूया पुलंनी संगीतबद्ध केलेल्या एका भावगीतानं। गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा। काफी या रागावरती आधारित पुलंनी हे गीत संगीतबद्ध केलंय। चला तर मग घेऊया आस्वाद।

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला मेल करा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर, किंवा फोन करा, पत्र पाठवा किंवा मेसेज करा. पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की नक्की कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, जो आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित केला होता. एक वाजता आहे, आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं नांदो महानोरांचं, एक होता विदूषक, या सिनेमातलं संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.
1: श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटत राहतात. काही येतात आणि जातात, काही मनात घर करून राहतात. मनीष पाटील यांना असाच भेटला अशरफ.
2: अशरफ, तुझी मैत्री हेच माझं बक्षीस. पुढच्या वेळी जो माझा हिस्सा ठेवशील तो माझ्या कंपनीला तू डिस्काउंट म्हणून दे, म्हणत मी त्याचे पैसे परत केले. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. त्याची नजर चुकवून मी बाहेर पडलो. भाऊक अशरफच्या मनाला हे फारच लागले आणि मग त्याने सुरू केला एक वेगळाच धडाका.
1: त्यांनी रंगवलेलं त्यांच्या या मित्राचं व्यक्तिचित्रण आणि सखी गुंडये लिखित पडद्यामागचा प्रयोग ही कथा.
3: तो नको नको म्हणत असतानाही मी किचन मध्ये गेलोच. किचनच्या एका कोपऱ्यात मला अभिनव पुरस्काराचं सन्मान चिन्ह दिसलं. त्यावर आनंद जोशीचं नाव होतं. मी चकितच झालो. काही संबंध नसणाऱ्या आनंदचं सन्मान चिन्ह जयेशच्या घरात कसं? जयेशला विचारलं, तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. त्याने काही बाई सांगून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. मी समीक्षक असल्यामुळे खऱ्या खोट्यातला फरक मला चांगलाच समजत होता. शेवटी त्याने खुलासा केलाच.
1: अवश्य ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये सोमवार दिनांक 7 जुलै रोजी संध्याकाळी 6:35 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरून.

0: 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 आणि अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजरा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोलवसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा 2ऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. भारताच्या सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डॉब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली. या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची 2री आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर

या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि पोलंडचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंहराजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश CBIला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आत्तापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खाजगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधलं एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणा

0: बद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनुने. 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालय 2 वर्षांपूर्वीच नव्याने सुरू करण्यात आले होते. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. जखमी बालकांना तातडीने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेच्या तीव्रतेमुळे राज्य शासनाकडून तातडीने प्रतिसाद देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7-सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी बालकांवरील उपचाराचा खर्च शासन उचलत आहे. राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी देखील रुग्णालयाला भेट देऊन आग लागलेल्या विभागाची पाहणी केली. ईद ए मिलाद, जन्माष्टमी, दहीहंडी, गणेशोत्सव या काळात ग्रामीण भागात आक्षेपार्ह गाणी, भडकाऊ भाषणे आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास तसेच डॉल्बी सिस्टम वाजवण्यास अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये स्वतंत्र मनाई आदेश जारी केले. उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 464 सोयाबीन बियाणे नमुन्यांपैकी 189 नमुने अप्रमाणित आढळले. एकूण 3,157 तक्रारींपैकी 2,326 तक्रारी छत्रपती संभाजीनगरच्या बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरुद्ध असून गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑगस्ट रोजी कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यात 41 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून बियाणे कायदा 1966 आणि अधिनियम 1968 अंतर्गत कारवाई सुरू आहे. सोमठाना खुर्द गावाचे 2013-14 मध्ये पुनर्वसन झाले असून 42 शेतमूल्यांकन धारक 21 वन हक्क धारक आणि 112 घरमूल्यांकन धारकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. दस्तऐवजाअभावी अडकलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अकूट वन्यजीव विभागाकडे तातडीने सादर करण्याचे आवाहन उपवन संरक्षक RS टुलिया यांनी केले. 12 ऑगस्ट पर्यंत 34,462 मेट्रिक टन युरिया आणि इतर खतांचा पुरवठा सुरळीत झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितलं. खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. माय भारत केंद्र आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 8 लाखांहून अधिक युवकांना आभासी माध्यमातून संबोधित केलं. अमरावतीत पोटे पाटील आणि बियाणी महाविद्यालय युवक संवाद आणि सहभागात्मक उपक्रम पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील मामाचं वावर इथं 18 ऑगस्ट रोजी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी एक

0: दिवसीय कार्यशाळा झाली. पर्यटन धोरण 2024 अंतर्गत नोंदणी प्रक्रिया आणि एआयच्या वापराबाबत उपसंचालक विजय जाधव यांनी मार्गदर्शन केलं. 27 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिनी विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा, लघु चित्रफिती आणि पोस्टर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. तज्ज्ञ प्रवीण वानखेडे यांनी अक्षय ऊर्जेतील रोजगार आणि संशोधन संबंधित मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर संबंधी 6 आठवड्यात निराकरण न झालेल्या तक्रारींसाठी 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली. तक्रारदारांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी दूर न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय 29 ते 30 ऑगस्ट रोजी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात आलं. अचलपूर तालुक्यातील प्रथोट इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कृषी कर्ज वितरण शिबिर आयोजित केलं, ज्यात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरित करण्यात आले. सुमारे 800 महिला बचत गट सदस्य आणि शेतकरी यात सहभागी झाले होते. बांगलादेशातील आशियाई तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमरावतीच्या यशदीप भोगे यांना राज्य शासनाने 52,50,000 रुपयांचा पारितोषिक निधी मंजूर केला. मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5,25,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आताच आपण ऐकलात अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते जयंत सोनुने आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.
1: अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आकाशवाणी नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अनिता कुलकर्णी यांना सुरुवातीला ऐकूया.

भावधारा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया सर्बियन साहित्यिक मिलोराद पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ खजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, कोणतंही पुस्तक वाचताना आपण काय करतो? आपण अगदी पहिल्या पानापासून सुरुवात करतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते सलग वाचत जातो. पण जर मी तुम्हाला म्हटलं की असं एक भन्नाट पुस्तक आहे जे तुम्ही पहिल्या पानापासून मधूनच कुठूनही किंवा अगदी शेवटूनही वाचायला सुरुवात करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. तर आज तुम्हाला अशाच एका डोकं चक्रावून टाकणाऱ्या कादंबरीची ओळख करून देणार आहोत. या अजब कादंबरीचं नाव आहे डिक्शनरी ऑफ खजार्स. लेखक आहे अत्यंत प्रतिभावान सर्बियन साहित्यिक मिलोराद पाविच. पाविच हा जागतिक साहित्यातला एक अत्यंत प्रयोगशील आणि विक्षिप्त लेखक मानला जातो. त्यानं या पुस्तकातून कादंबरी या साहित्य प्रकाराची एकूण व्याख्याच बदलून टाकलेली आहे. डिक्शनरी ऑफ खजार्स ही एक पारंपरिक सलग गोष्ट सांगणारी कादंबरी नाहीये, तर नावाप्रमाणेच तो एक शब्दकोश आहे. एकाच पुस्तकात ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तीन वेगवेगळ्या धर्मांच्या दृष्टिकोनातून लिहिलेले तीन स्वतंत्र शब्दकोश आहेत. लाल पुस्तक, पिवळं पुस्तक आणि हिरवं पुस्तक. अत्यंत गूढ प्राचीन खजार नावाच्या जमातीचा इतिहास हा या कादंबरीचा मुख्य विषय. 8व्या किंवा 9व्या शतकात काळ्या समुद्राच्या आसपास खजार नावाची एक अत्यंत शक्तिशाली आणि भटकी जमात राहत होती. एकदा या जमातीच्या राजाला एक विचित्र स्वप्न पडतं. या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी तो जगातल्या तीन महान विद्वानांना बोलावतो, एक ख्रिश्चन, एक ज्यू आणि एक मुस्लिम. राजा जाहीर करतो की ज्या विद्वानाचा अर्थ सर्वात योग्य असेल त्याचा धर्म संपूर्ण खजार जमात स्वीकारेल. पण खरी गोम इथंच आहे. इतिहासात नेमकं काय घडलं हे कुणालाच माहिती नाही. खजारांनी आपलाच धर्म स्वीकारला होता असा दावा या तिन्ही धर्मांचे कादंबरीतले शब्दकोश करतात.

0: पाविचनं अत्यंत कल्पकतेनं या तिन्ही परस्पर विरोधी कहाण्यांचे तुकडे या शब्दकोशामध्ये विखुरलेले आहेत आणि वाचक म्हणून आपण हे तुकडे शोधायचे आहेत आणि आपल्या सोयीनुसार ते जोडून एक संपूर्ण चित्र उभं करायचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा शब्द शोधता, तो शब्द तुम्हाला दुसऱ्या शब्दाकडे नेतो आणि असं करत करत तुम्ही एका अत्यंत गूढ रहस्यमय अशा चक्रव्यूहात हरवून जाता. इतिहास कसा लिहिला जातो, सत्य नेमकं काय असतं आणि मानवी स्मृती किती फसवी असते यावर पाविचनं अत्यंत खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकाची आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे पाविचनं या कादंबरीच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या छापल्या आहेत, एक पुरुष आवृत्ती आणि एक स्त्री आवृत्ती. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये फक्त एका लहानशा परिच्छेदाचा फरक आहे. तो एकच परिच्छेद या पुस्तकाचा आणि वाचनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो. एखाद्या लेखकाची कल्पनाशक्ती किती अफाट असू शकते याचा हा एक मूर्तिमंत आणि थक्क करणारा पुरावा आहे. हे पुस्तक वाचणं हा एक अत्यंत गुंतागुंतीचा पण जादुई असा बौद्धिक अनुभव आहे. पाविचनं वाचकाला नुसतं निष्क्रियपणे कथा ऐकत ठेवलं नाहीये, तर त्यानं वाचकाला चक्क या रहस्यमय निर्मिती प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग बनवला आहे. प्रत्येक वाचक जेव्हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं यातल्या नोंदी वाचतो तेव्हा तो जणू काही स्वतःची एक नवीन वेगळीच कादंबरी लिहित असतो. तर श्रोते हो, जर तुम्हाला नेहमीच्या चौकटीतल्या कथा वाचून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला वाचनातून एक अत्यंत वेगळं गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल तर मिलोरात पाविचची ही अजब कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला सर्बियन साहित्यिक मिलोरात पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ खजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पडवळ ही वेलवर्गीय भाजी आहाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाची फळभाजी आहे. हे पीक तामिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रमाणात लागवड होते. लुफा गोत्रातील ही भाजी आहे. या भाजीची लागवड आपल्याकडे हळूहळू वाढू लागली आहे. पडवळाची लागवड करण्यासाठी मध्यम रेताड आणि भारी जमीन चालते, त्यामुळे भरपूर पाणी पुरवठा आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा आवश्यक आहे. जमिनीतून निचरा झाला पाहिजे, त्यामध्ये वेल चांगला वाढतो. उष्ण हवामानात हे पीक सर्वत्र येऊ शकतं. खरीपात सर्वत्र लागवड केली जाते. खरीपाची सुरुवात होण्याअगोदर नांगरट उभी आडवी करून घ्यावी. 4-5 कुळवाच्या पाळ्या देऊन त्यावर पाट मारून जमीन बारीक करून घ्यावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेत स्वच्छ करावं. पूर्वमशागत झाल्यानंतर त्यामध्ये हेक्टरी 25 गाड्या शेणखत मिसळावं. त्यानंतर शेतात 3 मीटर अंतरावर चर खोदावी, म्हणजे पाट तयार करावेत. त्याची रुंदी 60 सेंटीमीटर असावी. पाटाच्या दोन्ही बाजूला 1 मीटर अंतरावर 30x30x30 सेंटीमीटरचे खड्डे पाडावेत. त्यामध्ये आळे तयार करून घ्यावेत. खड्ड्यांमध्ये शेणखत टाकून खड्डा मातीसह भरून घ्यावा. त्याचबरोबर नत्र, स्पुरद आणि पालाश हे देखील योग्य प्रमाणात मिसळण करावं. रासायनिक खते प्रत्येक आळ्यात सारख्या पद्धतीने पसरावीत. ती मातीमध्ये मिसळून आळ्यात चांगला उंचवटा करून घेऊन खरीपाच्या पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक आळ्यात 3-4 बियांची टोकण करावी. साधारणपणे हेक्टरी 5-6 किलो बियाणं लागतं. मांडव चांगल्या पद्धतीने घालावा. वेल वाढल्यानंतर त्याला मांडवावर व्यवस्थित चढवावा. त्यासाठी तारांचाही वापर करावा. तोंडली मांडवांसारखा मांडव केल्यावर उत्तम होईल. लागवडीनंतर 10-12 दिवसात बियांची उगवण होते. त्यानंतर जास्त उगवण झाल्यास रोपं विरळ करावीत. वेळोवेळी खुरपण करून तण काढून टाकावं. मांडव बांधून वेल मांडवावर चढवावेत. साधारणपणे मांडव 2 मीटर उंचीचा असावा. 2 महिन्यांपर्यंत फुलं लागायला सुरुवात होते. खरीपात पाण्याचा प्रश्न येत नाही, मात्र उन्हाळ्यात तसंच बागायती क्षेत्रात जमीन भिजवून टोकण करावी. त्यानंतर 1 आठवड्याने पहिलं पाणी द्यावं. उन्हाळी हंगामात 4-5

दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुलं आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणं महत्वाचं असतं. पडवळ फळं वेळेवर काढावीत, कारण जर काढायला उशीर झाला तर फळं आतून पोकळ होतात. म्हणून कोवळी फळं तोडणं योग्य असतं. त्यासाठी वेळोवेळी तोडा करून बाजारात पाठवावीत. उशीर झाल्याने पडवळाची विक्री होत नाही. फळाची लांबी 100 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते. हेक्टरी 200 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं. पडवळ लांब व्हावी म्हणून शेतकरी पडवळाच्या फळाच्या टोकाला दगड बांधतात. सुधारित वाणाची फळं भरपूर लांब वाढतात. कोइंबतूर कोकण श्वेता, कोइंबतूर 4, PA19 या पडवळाच्या सुधारित जाती आहेत. आहाराच्या दृष्टीने अतिशय सत्वयुक्त अशी ही भाजी आहे. याची भाजी, आमटी आणि कढी बनवली जाते. यामध्ये प्रथिन, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, अब, जीवनसत्व, चुना, लोह, पालाश, स्फुरद यासारखे घटक आहेत. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने ही भाजी अतिशय महत्वाची असल्याने शेतकरी बंधूंनी याकडे लक्ष द्यावं, कारण चांगलं उत्पादन मिळवून देणारी ही वेलवर्गीय भाजी आहे.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेटचा डोसा, मिलेटचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश तांदूळ, मैदा, रिफाईंड फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे, त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात साध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे

0: मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डायटमधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः पाच गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच चार पाच गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातत असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे पाच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य, गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचा सुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्या जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरण

0: वातावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे, किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन ज्या आपल्यापर्यंत येतात, त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.

ऐकत होतात राग गौडसारंग आपण ऐकलात, त्यांना पखावसची साथ गणेश पाटील यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 7% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिना अखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्र

वर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झालं पाहिजे असं ते म्हणाले. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं गंगापूर इथं आगमन झालं तेव्हा नाशिक भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली तसंच काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नारी शक्तीला विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा या निदर्शनात देण्यात आल्या. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार आणि पोलीस ठाणे प्रमुखांना समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांचा पल्ला तपासणी आणि सल्ला हे विशेष अभियान बुलडाणा जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर रोजी या कालावधीत 100 दिवस मिशन मोडवर राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 30 वर्ष आणि त्यावरच्या प्रत्येक नागरिकानं या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. गोंदिया ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आणि निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते.
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने

0: 21-16 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिल आणि तनिषा क्रास्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रंगीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुली झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार आणि शुभ संध्या श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही या सभेत आम्ही स्वागत करत आहोत. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02:25 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विवेक कांबळी यांचं सरोदवादन राग मारवा. त्यांना तबला साथ आहे मोहन पारसनीस यांची. आलाप, जोड, झाला, विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया विवेक कांबळे यांचं सरोदवादन राग मारवा.

0: वाहिनीवरून।
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो।
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।
0: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:30 आहेत, ठीक 5:30 कार्यक्रम युववाणी। आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका का।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे दिशा जोशी यांनी. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, 2 सप्टेंबर म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृती दिन. मित्रांनो, आपल्या प्लेलिस्टमध्ये बऱ्याच प्रकारचं संगीत असतं, बघा ना. म्हणजे कधी कधी बॉलिवूड तर कधी टॉलिवूड, कधी रॅप तर कधी टेक्नो, कधी एखादं गाणं फक्त लिरिक्समुळे आवडतं तर कधी बीट इतके

मित्रांनो, 2 सप्टेंबर म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृती दिन. मित्रांनो, आपल्या प्लेलिस्टमध्ये बऱ्याच प्रकारचं संगीत असतं, बघा ना. म्हणजे कधी कधी बॉलिवूड, तर कधी टॉलिवूड, कधी रॅप, तर कधी टेक्नो. कधी एखादं गाणं फक्त लिरिक्समुळे आवडतं, तर कधी बीट इतके कॅची असतात की आपण नकळत ते गाणं रिपीटवर ऐकत असतो. पण कधी असा विचार केलाय का की आजच्या या सगळ्या म्युझिक कल्चरमध्ये जर तुम्हाला एखादं गाणं फक्त त्याच्या चालीमुळे ओळखायचं असेल, तर ती चाल किती ताकदीची असायला हवी. कारण काही संगीतकार गाणी तयार करतात आणि काही संगीतकार गाण्यांना आयुष्य देतात. अशाच एका विलक्षण संगीतकाराचं नाव म्हणजे श्रीनिवास खळे. एक नाव ज्यांच्या चालीमध्ये गोडवा होता, शब्दांचा आदर होता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला स्पर्श करण्याची ताकद होती. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मराठी संगीत विश्वातील या दिग्गज संगीतकाराची गोष्ट. आजच्या काळात आपण बहुतेक वेळा बॅकग्राऊंडमध्ये गाणी ऐकत असतो, म्हणजे कधी काम करताना, किंवा कधी ट्रॅव्हलिंग करताना, किंवा कधी वर्कआउट करताना. पण काही गाणी अशी असतात की ती बॅकग्राऊंडमध्ये राहतच नाहीत. मुळे ही गाणी आपल्याला थांबवतात, 2 मिनिटांसाठी का होईना त्यांच्या मोहात पाडतात. खळे काकांच्या संगीताचं हेच वैशिष्ट्य होतं. त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं जाणवतं की इथे फक्त स्वरांची मांडणी नाही, इथे शब्द समजून घेतले जातात, कविता समजून घेतली जाते, आणि त्या कवितेमागचा भाव सुद्धा समजून घेतला जातो. म्हणूनच खळे काकांची गाणी ऐकताना आपण फक्त गाणं ऐकत नाही, आपण त्या भावना अनुभवतो. श्रीनिवास विनायक खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी झाला. लहानपणापासूनच संगीताशी त्यांचा जवळचा संबंध होता. संगीत शिकताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिस्त आत्मसात केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या संगीत प्रवासाला वेग आला, पण त्यांच्या वाटाला लगेचच मोठं यश आलं नाही. प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांनाही संघर्ष करावा लागला, आणि कदाचित त्याच संघर्षामुळे त्यांच्या संगीतामध्ये एक वेगळी खोली निर्माण झाली. कारण ज्यांनी संगीत फक्त शिकलेलं नसतं, ते जगलेलं असतं, त्यांच्या रचनांमध्ये ती अनुभूती दिसते. मित्रांनो, आता समजा तुम्हाला एखादं गाणं कंपोज करायचंय, तुम्ही काय बरं कराल? पहिल्यांदा बीट शोधाल की लिरिक्स वाचाल? खळे काका यांच्या संगीताकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, शब्दांना ते खूप महत्व देत असत. कवितेची लय, तिचा अर्थ, तिच्यातील भाव, त्यानुसार तयार होणारी चाल. म्हणूनच त्यांच्या अनेक रचना आजही कविता आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ वाटतात. श्रीनिवास खळे यांच्या संगीत प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कवींशी आणि गीतकारांशी केलेलं काम. गदिमा, मंगेश पाडगावकर, सुरेश भट आणि इतर अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या शब्दांना त्यांनी स्वर दिले. आता जरा कल्पना करा, एका बाजूला एखाद्या कवीची कविता, दुसऱ्या बाजूला संगीतकार, आणि मध्ये शब्द आणि स्वर यांच्यातील संवाद. हीच त्या काळातील संगीत निर्मितीची जादू होती. आज आपण एका क्लिकवर बीट बदलू शकतो, पिच बदलू शकतो, टेम्पो सुद्धा बदलू शकतो, पण त्या काळात मात्र चाल ही संगीतकाराच्या कल्पनेतून जन्माला यायची. आणि खळे काका यांची कल्पकता विलक्षण होती. कधी एखाद्याचं हसणं पाहून मनात नकळत एक गोड भावना निर्माण होते, नाही का? न बोलताही खूप काही सांगून जाणारं ते हसू, लाजून हसणे, या गीतातून अशीच एक नाजूक हळूवार भावना अनुभवायला मिळते. खळे काकांच्या चालींचं हे वैशिष्ट्य. भावना मोठ्याने व्यक्त करण्यापेक्षा त्या अलगद मनापर्यंत पोहोचवणं, चला तर मग अनुभवूया हीच कोमल भावना. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आपलं आवडीचं गाणं लाजून हसणे.

0: एक गोष्ट नक्कीच जाणवते की काळ बदलतो, संगीताची साधनं बदलतात, पण चांगल्या संगीताची एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ते म्हणजे ते गाणं आपल्या मनाला भिडतं. भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक स्वतंत्र पर्व आहे आणि श्रीनिवास खळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजासाठी अनेक सुंदर चाली दिल्या. याबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महान गायकाचा आवाज असणं पुरेसं नसतं, त्या आवाजाची क्षमता ओळखणारा संगीतकारही तितकाच महत्वाचा असतो. खळे काकांच्या चालीमध्ये आवाजाला भरपूर मोकळीक मिळते, स्वरांना श्वास मिळतो आणि शब्दांना त्यांचा अर्थ मिळतो. म्हणूनच त्यांच्या रचना ऐकताना गायक आणि संगीतकार यांच्यातील सुंदर संवाद जाणवतो. खळे काकांच्या संगीताबद्दल बोलताना काही गोष्टी विशेष जाणवतात. पहिली म्हणजे सुरेलपणा, त्यांच्या चाली ऐकताना त्या सहज गुणगुणता येतात. दुसरी म्हणजे कवितेचा आदर किंवा त्या संगीताचा आदर. चाल सुंदर असावी पण ती शब्दांना झाकून टाकणारी नसावी. आणि तिसरी खासियत म्हणजे भावनांची सूक्ष्मता. प्रेम असो, विरह असो, निसर्ग असो की भक्ती असो, किंवा जीवनाकडे पाहण्याचा शांत दृष्टिकोन असो, खळे काका यांच्या संगीतामध्ये भावना मोठ्या आवाजात ओरडत नाहीत. त्या अलगत मनात उतरतात आणि कदाचित म्हणूनच आजही त्यांचं संगीत जुनं वाटत नाही. आजच्या आपल्या तरुणांना बऱ्याच वेळा विचारलं जातं बरं का की तुम्ही जुनी गाणी ऐकता का रे. काही जण म्हणतात अरे आमच्या जनरेशनची ही गाणी नाही आहेत. पण मित्रांनो, म्युझिकला जनरेशन असतं का? एखादं गाणं 1960 असलं म्हणून ते 2026 ऐकता येत नाहीये का? तर मुळीच नाही, कारण भावना कालबाह्य होत नाहीत. प्रेम आजही आहे, मैत्री आजही आहे, विरह आजही आहे आणि आठवणी त्या सुद्धा आजही आहेत. पावसात भिजताना मनात येणारी भावना आजही तीच आहे, फक्त आपल्या हातातील मोबाईल बदलला आहे, भावना नाही. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत आजही आपल्या तरुणांना आपलंस वाटतं. मराठी भावसंगीताच्या प्रवासात श्रीनिवास खळे यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. भावसंगीत म्हणजे फक्त संथ चाल किंवा गंभीर कविता नव्हे. भावसंगीत म्हणजे शब्दांच्या भावनेला स्वरांचं रूप देणं आणि खळे काका यांनी हे अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया जाणवतो, पण त्याचबरोबर ते सहज ऐकू येतं. हे कॉम्बिनेशन मात्र सोपं नाही बरं का. शास्त्रीयतेचा आधार आणि लोकप्रियतेची सहजता ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल त्यांच्या संगीतामध्ये दिसतो. श्रीनिवास खळे यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला अनेक मान सन्मान मिळाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात त्यांचं स्थान अत्यंत मानाचं राहिलं. त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनी घेतली. पण मित्रांनो, कलाकारासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता बरं? तो म्हणजे त्यांचं काम पुढच्या पिढीनं ऐकणं. आज आपण त्यांच्या रचना ऐकतो, त्यांच्याबद्दल बोलतो, नव्या पिढीला त्यांची ओळख करून देतो, यापेक्षा मोठं स्मरण कोणतं बरं असेल? श्रीनिवास खळे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पु ल देशपांडे त्यांच्या बाबतीत काय बोलले होते ते ऐकूयात.
1: ऐकणाऱ्यांनी खळ्यांच्या संगीतावरती प्रेम केलं, दाद दिली. प्रेम आणि दाद याचं प्रमाण वाढलं की माणूस थोडासा कितीही तालात असला तरी थोडा बेताल व्हायला लागतो. खळ्यांचं तसं काही झालं नाही, मुळीच झालं नाही. याचं कारण आहे की त्यांचं स्वतःवर प्रेम नसून संगीतातल्या प्रत्येक सुरावरती प्रेम आहे. ज्याचं सुरावर आणि लईवर प्रेम जडलं त्याला दुसऱ्याकडून काही आलं गेलं त्याला काही संबंध नसतो. आणि अशा रीतीने प्रेम करणारा माणूस महाराष्ट्राला केवढी संस्कृती देऊन गेला. आपल्याला खळे लहानसे आपल्या बरोबर बसलेले आहेत म्हणून त्याचं एवढं वाटत नाही, परंतु मी तर असं समजतो की भारतातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांची संगीताच्या क्षेत्रातली नाव घ्यायची असेल त्यात जर खळ्यांचं नाव नसेल तर ती यादी चुकीची आहे असं मी म्हणतो. आणि हे खळ्यांची तारीफ करावी म्हणून मी सांगत नाही, त्याची गरजच नाहीये. त्यांचं गाणं ऐकू येतं ज्यावेळेला त्याची तारीफ सुरू झालेली असते. आणि त्यांचं नशीब हे की मंगेश पाडळकरांचा महाप्रतिभेचा कवी हा त्यांना त्यांच्या कवितेला ताल लावायला त्यांची कविता त्याला म्हणे.
0: आज संगीत बनवणं पूर्वीपेक्षा बरंच सोपं झालं आहे. मोबाईलवर ऍप डाऊनलोड करा, बीट तयार करा, रेकॉर्डिंग करा आणि अपलोड करा आणि काही तासातच तुमचं म्युझिक जगभर पोहोचू शकतो. पण खळे काकांचा प्रवास आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. टेक्नॉलॉजी संगीत तयार करू शकतं पण संगीताला

आत्मा कलाकार देतो. म्हणूनच आजच्या जनरेशनने टेक्नॉलॉजी वापरावी पण संवेदनशीलता सोडू नये. काही संगीतकारांचं निधन होतं पण त्यांचं संगीत कधीच मरत नाही. श्रीनिवास खळे यांच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. आज ते आपल्यामध्ये शारीरिकरित्या नसले तरी त्यांच्या चाली आहेत, त्यांचे स्वर आहेत, त्यांच्या रचना आहेत आणि त्या रचनांमधून त्यांची संवेदनशीलता आजही आपल्यापर्यंत पोहोचते. एक सुंदर चाल ऐकताना कधी कधी आपल्याला त्या चालींना निर्माण केलेली भावना आठवते आणि तेव्हाच लक्षात येतं संगीतकार निघून जातो पण त्याचे स्वर राहतात. मित्रांनो, आज आपण अशा संगीतकाराबद्दल बोललो ज्यांनी आपल्या आधीच्या पिढीला संगीत दिलं, पण त्यांचं संगीत फक्त त्या पिढीचं नाही, कारण चांगलं संगीत कोणत्याही एका जनरेशनचं नसतं. ते तुमचं असतं, माझं असतं, आपल्या सगळ्यांचं असतं. सोशल मीडिया ॲप्सवर किंवा म्युझिकल ॲप्सवर जर श्रीनिवास खळे यांचं एखादं गाणं शोधलं तर ते फक्त ओल्ड सॉन्ग म्हणून ऐकू नका. एकदा लिरिक्सकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा मेलडी ऐका आणि तिसऱ्यांदा गायकाचा आवाज ऐका, चौथ्यांदा फक्त डोळे बंद करून ऐका. कदाचित तुम्हाला जाणवेल इतक्या वर्षापूर्वी तयार झालेला हा स्वर आजही तुमच्या मनाशी संवाद साधतोय आणि हीच एका महान संगीतकाराची ओळख असते. आकाशातला शुक्र तारा, मंद वाहणारा वारा आणि दोन मनांमधला संवाद, शुक्र तारा मंद वारा हे गीत म्हणजे प्रेमाला मोठमोठे शब्द न वापरता व्यक्त करण्याचं सुंदर उदाहरण. साधे शब्द, सुंदर सूर आणि मनात राहणारी भावना. अरुण दाते आणि सुधा मनोत्रा यांनी गायलेलं आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूयात.

आणि श्रावणाच्या भावविश्वातून चला जाऊयात एका निरागस जगात, बालपणाच्या जगात. एका तळात होती बदके पिले सुरेख, हे गीत ऐकलं की अचानक आपल्यातलं लहान मूल जाग होतं. आणि खळे यांच्या संगीताची ही आणखी एक खासियत दिसते. गंभीर भावनेपासून बालमनाच्या निरागसतेपर्यंत प्रत्येक भावनेला ते तितक्याच सहजतेने स्वर देतात.

0: काळ बदलला, संगीत ऐकण्याची माध्यमं बदलली, पण मनाला भिडणारे सूर आजही तसेच आहेत. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत जुनं नाही, ते आजही तितकंच जिवंत आहे. मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्टेट युन या सदरात एव्हरग्रीन खळे काका हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायाबरोबरच जर तुमच्या ओळखीतले किंवा माहितीतले युवक युवती त्यांच्या क्षेत्रातील कार्याने प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. याचबरोबर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट युन या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं दिशा जोशी यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. पहिल्यांदा ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्त्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर कामं पूर्ण करण्याची सूचना. काँग्रेसच्या 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे सीबीआयला आदेश. आणि मुंबईत 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक. आता सविस्तर बातम्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं फक्त संकलन न करता तिचा लोकहितासाठी उपयोग व्हावा, तसंच या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने कार्यरत राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तंत्रज्ञानाधारित आणि नागरिक केंद्री उपक्रमांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दर FRP ची रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचनाही सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत केली. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसंच बीड पुणे आणि बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बीड पुणे आणि नियोजित बीड मुंबई ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी ठरणार आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्तीसाठी नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाला. गांधी यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद तसंच जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला. संघटन विस्तार आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी वैयक्तिक आरोपांवर MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणं तसंच लाखो उमेदवारांना न्याय आणि समान संधी उपलब्ध करून देणं ही आपली घटनात्मक जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं भीमनवार यांनी पत्रात म्हटलं आहे. सार्वजनिक भरती प्रक्रियेत लाखो तरुण उमेदवारांचं भवितव्य आहे, त्यामुळे अशा संवेदनशील विषयांचं वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादांमध्ये रुपांतर होऊ नये अशी विनंतीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI च्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR मध्ये 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंग राजेभोसले यांच्या पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ

0: आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचं तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आगामी गणेशोत्सवात मुंबईत 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी 281 कृत्रिम तलावांव्यतिरिक्त 44 समुद्रकिनारे आणि जेट्टी तसंच 24 नैसर्गिक तलावांची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे एकूण 348 विसर्जन स्थळं असतील. नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती QR कोड आणि गुगल मॅपच्या आधारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी उद्या इस्रायलला रवाना होणार आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमाअंतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या या कामगारांशी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाअंतर्गत येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यभरातील 1000 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नव्यानं चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटन स्थळांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसंच शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यावर भर देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी म्हटलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. यासाठी प्रशासन, पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे तसंच समन्वयाने काम करण्याचं आवाहन गौडा यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक तसंच वारसा स्थळांच्या परिसरात पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असंही गौडा यांनी नमूद केलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख नरवडे यावेळी उपस्थित होते. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपैच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो या जोडीनं मिश्र दुहेरीत 21-8, 21-9 असा विजय मिळवत तर तन्वी शर्मानंही महिला एकेरीत 21-16, 21-17 असा विजय मिळवत पुढची फेरी गाठली. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनंही 21-11, 21-16 असा विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. काँग्रेसच्या 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि मुंबईत 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
2: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. आपद्ग्रस्त नेपालदेशाय साहाय्य सामग्रीमादाय भारतस्य पञ्चमं विमानं प्रस्थितम्. मृतानां संख्या प्रायः 11 शतं संजाता. उत्तर प्रदेशे वेस्टर्न एयर कमांड इत्यस्य पूर्व सेनापतिः सेवानिवृत्तः एयर मार्शल जितेन्द्र मिश्रः अद्य अयोध्यायां

नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नारळाच्या वृक्षाला आपण कल्पवृक्ष म्हणतो कारण त्याच्या

0: कांड्यापासून ते मुळापर्यंत सर्वच गोष्टी उपयोगी असतात. एका नारळाचं झाड एका कुटुंबाला पोचतं असंही म्हटलं जातं. पण मग हाच नारळ वृक्ष अर्थवृक्ष पण बनू शकतो का? अनेकांच्या अर्थार्जनाचं ते साधन असू शकतं का? जाणून घेऊया कोकोनट मॅन म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती तुषार आग्रे यांच्याकडून. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
0: तुषार आग्रे हे नारळाच्या व्यापारातील एक मोठं नाव आहे, पण महत्त्वाचं म्हणजे नारळ उत्पादन व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन या सर्वच दृष्टिकोनातून त्यांनी आपली प्रगती साध्य केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नारळ एक कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष या प्रवासाविषयी. सर, आपण सगळेच जाणतो की कोकण म्हटलं की नारळाचा वृक्ष हे आलंच, पण आंब्याचं जितकं व्यावसायिकीकरण झालंय तितकं नारळाचं झालेलं दिसत नाही. यामागचं कारण काय असू शकतं?

0: त्यांनी आपली प्रगती साध्य केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नारळ एक कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष या प्रवासाविषयी. सर, आपण सगळेच जाणतो की कोकण म्हटलं की नारळाचा वृक्ष हे आलंच, पण आंब्याचं जितकं व्यावसायिकीकरण झालं आहे तितकं नारळाचं झालेलं दिसत नाही. यामागचं कारण काय असू शकतं?
1: यामागचं कारण म्हणजे मार्केटमधला जो सिनेरो जो आहे तो, म्हणजे आंब्याचं झाड वर्षातनं एकदा उत्पन्न देतं पण एक प्राईम अमाऊंट देऊन जातं. पण नारळाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की दर महिन्याला प्रोडक्शन देणारं झाड आहे, पण त्यातनं उत्पन्न कसं काढायचं किंवा त्याचा आर्थिकदृष्ट्या त्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहिती नाही. म्हणजे बेस्ट आपण केरळचं बघितलं तर केरळचं आर्थिक गणित हे 30% जवळपास नारळाच्या पिकावरच आहे. म्हणजे एक हात राज्य नारळाच्या पिकावर अवलंबून राहू शकतं तर आपलं का नाही. मग आपल्याकडे तो दृष्टिकोन नारळाच्या बाबतीतला अजून तेवढा प्रभावशाली झालेला नाही की आपण नारळापासून काय करू शकतो का. कारण की आंब्याचा जो काय आज सिनेरो आहे, प्रभाव आहे, लोक त्याच्याकडे जास्त आकर्षले जातात आणि त्यांना इमिजिएट मोठी अमाऊंट मिळते, त्या अमाऊंट साठी ते जास्त प्रभावी ठरतात. पण तेच नारळाच्या झाडाकडून सुद्धा मिळवता येऊ शकतं, फक्त त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. तेच आपण आता इथे ह्या याच्यात काही जणांना आपण सांगत असतो.
0: हो, तुम्ही आता म्हणालात ते खरं आहे. मग तुम्हाला असं का वाटलं की हे नारळाचं उत्पादन किंवा नारळाच्या शेतीकडे आपण वळावं?
1: मुळात मी मुंबईचाच आहे. 2011 मुंबईत करून गावाकडे आलेलो आहे. म्हणजे जसं बोलतात की प्रगती करायची असेल तर खेड्याकडे चला, तर त्याच ह्याच्यातनं आपण हा विषय केलेला आहे. 2011 नंतर 2012 पासून नारळ पिकात काम करतोय. ज्यावेळेला नारळ पिकात काम करायची संधी सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की जेवढ्या उद्योगाच्या संख्या एकट्या नारळामध्ये आहेत तेवढं बाकीच्या इतर पिकांमधनं उभे राहू शकत नाही. तर विचार केला की आपण ह्याच्यावर काम करूया. कारण की आपल्याकडे तेवढं नारळाच्या झाडाला एकदमच वाईट टाकल्यासारखंच बरेच जण वागतात. त्याला त्याची काळजी घेतली जात नाही, त्याला व्यवस्थित खत पाणी केलं जात नाही, जे काय मिळेल तेच उत्पन्न घेतलं जाते. आणि होतं कसं की लोक असे समजतात की झाडाने आधी मला द्यायला पाहिजे मग मी झाडाला देईन. उलट कोंबडी आधी की अंडा आधी ह्या प्रकारातला विषय आहे. पण जर का बागायतदाराने आधी झाडाला तयार केलं तर झाड उत्पन्नाला तयार होणार आणि झाडांना हवं तसं प्रोडक्शन घेता येऊ शकतं. हे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मग आपण इथे ह्या क्षेत्रामध्ये वळलो आणि लोकांना गाईड करतोय. आपण काही लोकांना सर्व्हिस देतोय जेणेकरून अनेकांना त्याचं बेनिफिट झालेलं आहे. नारळाकडे वळण्यामागचा उद्देश असा की ह्याच्या नारळापासून अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत सगळ्या भागाचा वापर करता येतो आणि खरोखर खरं आहे. प्लस नारळाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे तेही प्रमोट झालेलं नाही. म्हणजे नारळाच्या गाभा जो आहे त्या गाभ्याचं पण औषधी आहे. नारळाच्या पोलनचे जे फ्लोर आहे तो त्याचाही औषधी भाग आहे आणि मुळांचाही औषधी भाग आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, त्याच्यावर आपण येणाऱ्या काळात बरंच काम करणार आहोत. संधी बरीच आहे नारळामध्ये, संधी बरीच आहे त्याच्यामध्ये. नारळ म्हणून नारळ या व्यवसायामध्ये मी इंटर गेले. 2012 पासून नारळ पिकात काम करतोय.
0: अरे वा, खूप छान. आणि असंच म्हणतात की जो खरा उद्योजक असतो तो संधी शोधत असतो आणि तुम्ही ही नारळाच्या पिकात ही संधी शोधलीत ही खूप चांगली बाब आहे. खरं तर कित्येक वर्षापासून नारळ हा वृक्ष कोकणाशी संबंधित आहे किंवा आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश असतो. कोकणी माणसाचं जेवण नारळाशिवाय पूर्ण होत नाही, पण तरीही तुम्ही म्हणता तसं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. पण मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की तुम्ही ते कसं मिळवलं?
1: माझ्या त्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. मी ज्या वेळेला 2012 म्हणजे रत्नागिरीमध्ये आल्यानंतर नारळ ह्या पिकाशी ज्यावेळेस जोडला गेलो तेव्हा एक एक गोष्टी उलगडत गेल्या नारळासंदर्भातल्या. त्याच्याशी संबंध जोडत गेलो, त्याच्याशी संवाद साधत गेलो तेव्हा लक्षात आलं की नारळ आपल्याला काय देऊ शकतं. कारण नारळ हा एकमेव असं पीक आहे ज्याच्यात ना श्रीमंत बनता येतं. म्हणजे त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जर झालं. 2012 पासून नारळ जरी काम करत असलो तरी मी नारळ

0: झाडाची सर्विस देण्याची एक प्रथा सुरू केलेली आहे. होतं कसं की लोक अजून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, म्हणजे झाड एकदा उंच झालं की नारळ काढणारा माणूस मिळत नाही. आणि त्या प्रकारे नारळ काढणारा नारळ पाडपी म्हणून बोललं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा करिअर असतं हे आपल्याकडच्याच लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं नाही. त्याच्यामुळे आपल्याकडचा तरुण वर्ग जो आहे त्या क्षेत्राकडे वळत नाही. नारळ काढणे हा कन्सेप्ट. आता माझा जो विषय करायचा झाला तर मी मुंबईत आलो, बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे, अॅग्रिकल्चरचा काहीही अनुभव नाही, माहिती नाही, पण मी सुद्धा इथे येऊन नारळ काढण्याचा व्यवसाय करतो आहे आणि बऱ्या चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस देते, म्हणजे वेगळ्या पद्धतीने रेग्युलर नाही, ह्याला आपण एक वेगळा ब्रँड दिला, वेगळा कल्चर निर्माण करून दिला, वेगळा वलय दिलेला आहे, जेणेकरून लोक आज आपल्याला ऍक्सेप्ट केलंय आणि 12 वर्ष स्थिर आहोत हा आपला एक सक्सेस रेशियो आहे.
1: खूप छान.
0: म्हणजे याच्याने कसं होईल की लोकांनी याच्याकडे वळावं, नारळाच्या झाडाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं तर उत्पन्न नक्कीच वाढते.
1: नक्कीच.
0: नारळाचं झाड एक प्रामाणिक आहे, जेवढं द्याल तेवढं ते त्याच गतीने तुम्हाला परत देतं.
1: अरे वा, खूप छान सांगितलं. एका नारळाच्या वृक्षाचं आयुष्यमान किती असतं सर?
0: एक दोन प्रकार विषय असतो, एक भावनिक आणि एक कमर्शियल व्यापारी दृष्ट्या. जर भावनिक असेल तर बऱ्याच जणांचं गावाकडे आता जर बघितलं तर माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबांनी झाड लावलंय, पण मग ते तसंच ठेवलं जातं, पण त्याच्यावर काळजी घेतली जात नाही. म्हणजे जसं पंजोबाची लावले पंजोबाने लावलेलं आहे तर त्या झाडाची काळजी घेतली गेली पाहिजे तर ती होत नाही. म्हणजे ते साधारण 100 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत जी झाडं असतात ते एक तर तोडतही नाहीत आणि काळजीही घेत नाहीत,
1: हा
0: एक भाग. कमर्शियलाइज मध्ये विषय असा असतो की त्याची प्रॉपर टेक्निकली लागवड केली जाते. 1 एकरी 70 झाडं बसतात, दोन झाडांमध्ये किमान 25 फुटाचं अंतर ठेवायचं असतं. आता ही 70 झाडं जर बसली, आता ह्याच कमर्शियल आयुष्यमान हे 45 इयर्स 45 वर्ष. ह्याच्यामध्ये विषय कसा असतो की मग 40 वर्षी नवीन लागवड तुला सुरुवात करणं आणि 45 वर्ष झाली की जुनी लागवड काढून टाकणं.
1: ओके.
0: हा, हे कमर्शियल आणि भावनिक ह्या दोन गोष्टी आपल्याकडे, आणि आपल्याकडे कोकणामध्ये भावनिक जास्त जप्त जास्त म्हणून प्रोडक्शन वाढत नाही.
1: खरंय खरंय. पण आता हा जो नारळाचा व्यवसाय आहे त्याच्यातून नारळ विक्री इतकंच आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा इतर काय काय दुसरं मूल्यवर्धन करता येतं त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच सांगेन, कारण अनफोल्ड द कोकोनट हा एक कन्सेप्ट आपण आहे, त्याची आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल. कारण जर मुंबई मधले काही आपले कोकणातली लोक आहेत त्यांनी सुद्धा जर ह्याला जास्त प्रभावशाली जर सहकार्य केलं कोकणातल्या नारळ बागायतदारांसोबत तर एक मोठे उद्योग उभे राहू शकतात. जसं की आता आपण वरणा शेंड्यापासून जर आपण विचार केला तर आपल्याला धावळ मिळते, धावळीकडनं हिर काढली तर झाडू बनते, पण त्याची पाती वेगळी केली तर पात्यांचा आता जर तुम्ही बघितला तर त्याची स्ट्रॉ बनवायला सुरुवात झालेली आहे. इको फ्रेंडली स्ट्रॉ जे आज गव्हर्नमेंटने प्लास्टिक स्ट्रॉ बंद केले त्याला रिप्लेसमेंट करता येऊ शकत, हा खूप मोठा मार्केट आहे. त्याच्यानंतर नारळ जो विषय काढला तर नारळाकडनं सोडणं मिळतं, तर आपण सोलला नारळ त्याला सोडणं किंवा त्याला हस म्हणतात, तर हसला एक्स्ट्रॅक्ट केले तर 4 प्रोडक्ट मिळतात.
1: अच्छा.
0: मग चारही प्रोडक्टची ऍप्लिकेशन वेगळे, म्हणजे कॉयर मिळतो तो 3 प्रकारचा मिळतो, नंतर कोकोपीट मिळतं ते ऍग्रिकल्चर साठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे नुसतं कॉयर म्हटलं, आता पुढे जर नारळचा विषय घेतला तर नारळाचं पाणी हे खूप औषधी गुणधर्मातलं पाणी आहे. म्हणजे एखाद्या आजारी माणसाला नारळाचं पाणी दिलं जातं, कारण ते एक सलाईनचं काम करतं, एवढं प्रभावशाली आहे. मग ते पाण्याचं त्या पद्धतीने पाण्याचे 2 विषय होतात, एक तर पाणी ऍज इट इज म्हणून विकता येतं किंवा त्याचं व्हिनेगर बनवता येतं.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे जसं आपण सफरचंदाचं व्हिनेगर, ऍपल व्हिनेगर असतात, बाकीचे इतर सिंथेटिक व्हिनेगर असतात, तसंच नारळाच्या पाण्याचाही व्हिनेगर बनवता येतं. तुम्हाला अजून एक अंतिम गोष्ट सांगेन की हैदराबाद मध्ये एक कपल आहे ज्यांनी या नारळाच्या पाण्यापासून वेगन लेदर पण बनवलंय, तो लक्झरी आयटम मध्ये जातो.
1: ओके.
0: आपण व्हॅल्युएटेशन कोणत्या दृष्टिकोनातून करणार त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्या

0: खोबरं आलं तर खोबरं आपल्या जेवणात वापरतो. आता जेवणात वापरल्यानंतर त्या खोबऱ्याचेही वेगळे स्वीट्स आणि याच्या बनवता येत. त्याच्या त्या खोबऱ्याचं दूध काढलं तर दुधाचे वेगळे प्रोडक्ट बनतात. त्याच दुधाचं तेलही काढलं जातं आणि त्याच दुधाचं क्रीमही काढलं जातं. जे क्रीम तुमचं कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं तेल सुद्धा कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं. त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात. जे केसाच्या शेंड्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे. ते पूर्वीच्या काळी वापरत होते. आपलं आपण ते थोडस कमी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. आता हेच झालं नुसतं याच खोबऱ्याचं. करवंटीपासून जर आम्ही एक प्रोडक्ट बनतात म्हणजे करवंटी जर एखाद्या हे केली तर त्याचा एक करवंटीचे आर्टिकल बनवता येऊ शकतात. ज्वेलरी आहे, कटलरी आहे, हे बनवता येऊ शकतात. पूर्वी जर तुम्ही माहिती असेल कोकणामध्ये पेच ढवळायला किंवा आंबेल ढवळायला डाव वापरली जायची. ही डाव ही करवंटी पासूनच आणि काठी लावून केलेली असायची. याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की नाळाच्या करवंटीमध्ये तेल आहे. तेलाचा प्रभावी असा विषय आहे की पूर्वी लोक जो तुम्ही बघितलं आपले पूर्वजी आंबेल खात होते किंवा पेच करवंटीने ढवळत होती लोक आजारी पडत नव्हती. एक महत्वाचा कोणाला डायबिटीस किंवा हार्ट रोग नव्हता कारण त्या करवंटीमध्ये असलेल्या तेलाचा हा प्रभाव आहे.
1: बरोबर.
0: जो आपण हीटशी कनेक्ट झाला की तो आपल्याला आपल्या अंगात ते होतात. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे अनेकांना माहिती नाहीये. हे करवंटीचे प्रोडक्ट आहेत. करवंटीचा चारकोल बनवता येतो. चारकोलला मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. चारकोल हा प्युरिफिकेशन इंडस्ट्रीतला हार्ट म्हटलं जातं. ह्याच्याशिवाय प्युरिफिकेशन होऊ शकत नाही. केमिकल असेल, औषध असेल, पाणी असेल, काही असेल.
1: अच्छा.
0: याला चारकोल म्हणजे सिल्वर एक्टिवेटेड कार्बन सुद्धा या नावाने ओळखलं जात. हे आहे. पोडापासून वेगळे प्रोडक्ट बनवता येऊ शकतात. त्याचे फर्निचर बनवता येऊ शकतो. आर्टिकल बनवता येऊ शकतात. मुळं आहे. मुळांचंही काही काही मुळं अशी आहेत जी आपल्याला आरोग्याला चांगली आहे. तेही औषधामध्ये म्हणजे शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत जो मग पहिला वक्तव्य तुम्ही जे केलात त्याचं ह्या पद्धतीने बायोफिजिक्शन आहे. हे एवढं बनवता येऊ शकत.
1: अरे वा, किती खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. आणि खरंच म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हणत असतील. मग ही जी नारळाची बाजारपेठ आहे ती किती मोठी आहे?
0: बाजारपेठ खूप मोठी आहे. बरेच जण याच्यामध्ये चांगले पैसे कमवतात देखील आहेत. पण आपल्याकडे कोकणातला जो विषय बघितला तर तेवढे नारळाचे झाड आहेत पण कमी प्रमाणात आहेत. ज्या प्रमाणात हवेत त्या प्रमाणात नाहीये.
1: व्यावसायिक दृष्ट्या त्याचं लागवड
0: एक्झॅक्टली व्यावसायिक दृष्ट्या तेवढी लागवड आपल्याकडे झालेली नाहीये. दुसरी गोष्ट की तरुण मंडळ याच्याकडे करिअर म्हणून बघत नाहीये. हा एक त्यातला आपल्याकडे भाग आहे. पण मार्केट खूप मोठा आहे. जर केरळचं जर उदाहरण समोर ठेवलं
1: तर
0: केरळ आणि महाराष्ट्र हा जो विषय केला तर महाराष्ट्र केरळपेक्षा नाही म्हटलं तर 8 पटीने मोठा आहे क्षेत्रफळामध्ये. पण तेच जर फोकस करून जर काम केलं तर चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये सुद्धा उभी राहू शकते.
1: खरे. आणि मला वाटतं म्हणूनच म्हणतात की दृष्टी बदलली की जग बदलतं. नारळाचं पीक म्हणजे शेती, अधिक रोजगार, अधिक मूल्यवर्धन, अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था, अशा सगळ्या वेगवेगळ्या आयामांबद्दल काय सांगाल?
0: मगाशी काही प्रोडक्ट मी नावं घेतली तर त्या हिशोबाने जर प्रत्येक गावात आता किमान नाही म्हटलं तर जर रत्नागिरी मी जरी असं फोकस करत असलो तर प्रत्येक गावात किमान 2 ते 3 हजार नारळाची झाडं आहेत. आता हे जर आता काय झालं हे अनऑर्गनाइज आहे सगळं. आणि आम्ही प्रयत्न करतो ह्याला ऑर्गनाइज करण्याचा. हे जर ऑर्गनाइज झालं तर प्रत्येक गावामध्ये किमान एक उद्योग उभा राहू शकतो.
1: छान.
0: किमान म्हणजे आता आम्ही इथे एक टार्गेट घेतलं की 50 गावांमध्ये 50 नारळावर आधारित प्रकल्प. म्हणजे आता काय संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही हा विषय झालेला नाही. त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहेत. लोकांचं सहकार्य मिळालं तर हे लवकरच पूर्ण होईल. म्हणजे कसं आहे की गावांची यादी करून तिथे झाडांची संख्या लक्षात घेता एक एक प्रोजेक्ट वेगळ्या प्रत्येक प्रोडक्टला कनेक्ट करता येईल. जसं की मगाशी मी म्हटलं की आपण नारळ घेतला तर नारळ सोलला. नारळ जर हवं असेल तर त्या नारळवाल्याला तर सोडणं हे वेस्टेज आहे.
1: हो ना.
0: पण तेच वेस्टेज कॉयर इंडस्ट्रीला रॉ मटेरियल आहे. ह्या कनेक्शन मध्ये आपण प्रोडक्शन

0: साखळी तयार करणं म्हणजे उत्पादन साखळी ज्याला आपण म्हणू शकतो, जे एकमेकांना कनेक्टेड असते. आणि त्यातनं एक रोजगार निर्मिती होईल. म्हणजे आज लोक बोलतात की गावात रोजगार नाही, गावात रोजगार नाही हे म्हणण्यापेक्षा गावात रोजगार निर्माण करता येऊ शकतो. जर मी मुंबईत नाही येऊन ते एक कंपनी आणि त्या गोष्टी उभं करू शकतो तर गावातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर गावातच उभं राहू शकेल. हा म्हणजे जसं मगाशी स्ट्रॉ म्हटला, स्ट्रॉ बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या धावळांच्या पात्या आहेत प्रत्येक गावात आहेत, प्रत्येकाच्या दारात आहेत, मग ती इंडस्ट्री उभी राहू शकते. नारळ त्याच गावातल्या 2000 झाडांचे किंवा जे काय असेल ते एकत्र केलं तर तिथे नारळाची संख्या लक्षात येता, तिथे एक इंडस्ट्री उभी राहू शकते. हा जो क्युम्युलेटिव्ह ऍक्शन जे आहे ते जर आपण घेऊ शकतो तर कोकणातला तरुण जो मुंबई पुण्याला जातोय तोच आपण कोकणात ठेवू शकतो, थांबवू शकतो. याच्यासाठी आमचे काही वर्किंग मध्ये आहोत. आम्ही विचार करतोय की कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोकोनट असा एक कन्सेप्ट सुद्धा आपला आहे.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये विषय असा आहे की जर गावातल्या लोकांना जर झाडाची काळजी घेता येत नसेल तर मुंबई किंवा मेट्रो मधल्या लोकांनी ती झाडं अडॉप्ट करून त्यांची झाडं अडॉप्ट करायची, त्यांच्या झाडांची काळजी घ्यायची मुंबईतल्या लोकांनी आणि त्या झाडाचे त्यांच्या हक्काचे नारळ त्यांना मुंबईमध्ये पोहोचवू
1: शकतात.
0: म्हणजे कसं होतं की मुंबईला आपण आता नारळचा रेट साधारण 60-70-80 रुपये बरोबर आहे. आता तोच जर ताजा नारळ हवा असेल तर हक्काच्या स्वतःच्या झाडाचा नारळ आपण घेऊ शकतो. अशी कन्सेप्ट आपण येणाऱ्या काळातही करतोय. म्हणजे मुंबईकडच्या लोकांना कधी काळी काढलेला नारळ घेण्यापेक्षा आपल्या हक्काचा नारळ घेता येईल आणि तोही स्वस्तात त्यांना मिळू शकतो आणि ताजा मिळू शकतो.
1: छान छान.
0: असा हे कन्सेप्ट आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला रोजगार कोकणातही उभा करता येईल मुंबईकडच्या माध्यमातून.
1: खूप छान, खरंच खूप छान आणि वेगळा विचार आहे आणि तो खरं परिपूर्तीकडे गेला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरूच आहेत. इतरांनीही तुम्हाला तसंच सहकार्य करावं अशी सदिच्छा व्यक्त करते. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आपलं कोकण खरोखर परिपूर्ण आहे, फक्त त्या परिपूर्णता साबूत ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण की मुंबईतली लोक मुंबईत आहेत, त्यांची त्या पद्धतीने त्यांच्या एफर्ट्स आहेत, तसंच गावाकडचे लोक आहेत ते एफर्ट घेत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी कनेक्शन होणं गरजेचं आहे. वेगळेपणा करण्यापेक्षा जसं मी मगाशी विषय सांगितला कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोकोनट, जर ह्याला ह्या माध्यमातून जर कनेक्ट करता आलं आपल्या जर श्रोत्यांनी जर हा विषय घेतला तर आपल्या कोकणाला सुद्धा एक वेगळ्या लेवलला घेऊन जाता येईल. कारण कसं होतं की रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये नाळाची झाड आहेत पण खर्च करायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे तेवढा एफर्ट्स होत नाही. हा दुसरी गोष्ट जर आपण हा विचार केला की मुंबईमध्ये नारळ महाग मिळतो मग त्याच्यापेक्षा तो जो महाग मिळणार नारळ त्याच्यापेक्षा तर गावाकडच्या शेतकऱ्याला मदत केली अडॉप्ट करून तर ते होऊ शकतो. एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांचा विकास करता येऊ शकतो.
1: मला वाटतं की अशाच प्रकारे आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ आणि आपला जो उद्देश आहे की बलसागर भारत हो तो सुद्धा याच मार्गाने पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते.
0: नक्कीच नक्कीच.
1: तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप वेगळी आणि महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: थँक्यू. मला मुंबई आकाशवाणीवर बोलवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खरोखर आभारी आहे.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

श्रोत्यांनो, आताच आपण मलसागर भारत हो हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.

0: अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव।

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. SIR अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच

व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केला आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यक त्या चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत. त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ

आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. राहुल गांधी यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर ऋतू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत ऐकलत. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या मध्य आशियाई देशांचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची 26वी शिखर परिषद अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली आहे. भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्त्व आणि मध्य आशियाई देशांशी असलेले भारताचे संबंध याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26वं शांघाय सहकार्य संघटना शिखर संमेलन पार पडलं. शांघाय सहकार्य संघटना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्वाची का मानली जाते?
1: शांघाय सहकार्य संस्था नुकतीच 25 वर्षाची झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांकडे जगाच्या आकारमानाच्या 40% हून अधिक भूभाग आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर

0: भारत चीन पाकिस्तान सारखे मोठे लोकसंख्या असलेले देश याच्यात असल्यामुळे खूप मोठी लोकसंख्या या भागात राहते. हा जो गट आहे हा काही सुरक्षा संबंधित गट नाहीये. एकमेकांची संवाद वेगवेगळ्या देशांचा संवाद, जे एकमेकांचे मित्र आहेत, जे एकमेकांचं शत्रुत्व आहे, अशा देशांच्या संवाद साधण्यासाठी हा गट असल्यामुळे त्याचं विशेष महत्व आहे.
1: शांघाय सहकार्य संघटनेनं 25 वर्षांचा टप्पा ओलांडला आहे आणि यंदा 26व्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी हे 3 मुख्य आधारस्तंभ पुन्हा अधोरेखित केले आहेत. काय सांगाल?
0: 25 वर्षानंतर भारताने पुढच्या 25 वर्षासाठी शांघाय सहकार्य परिषदेची नेमकी कोणती दिशा हवी याबाबत भूमिका घेतली. अर्थात ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केली. भारताला असं वाटतं की शांघाय सहकार्य संस्थेच्या यापुढील वाटचालीमध्ये सुरक्षा, कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी हे 3 महत्वाचे घटक असले पाहिजेत. शांघाय सहकार्य संस्थेचे सदस्य देश आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादाने ग्रस्त आहेत, त्याचबरोबर दहशतवादाचं समर्थन करणारेही देश या गटामध्ये आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत हे देश दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा थांबवत नाहीत तोपर्यंत सुरक्षा साध्य होणार नाही. शांघाय सहकार्य संस्थेच्या मध्यभागी हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यामुळे जरी व्यापार, गुंतवणूक आणि अन्य प्रकारच्या देवाणघेवाणीसाठी प्रचंड क्षमता असली तरी देखील जोपर्यंत चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगली विमान सेवा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे इंटरनेटची जोडणी या भागात होत नाही तोपर्यंत कनेक्टिव्हिटीच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, कारण या सगळ्या देशांमध्ये चीन वगळता तरुणांची संख्या मोठी आहे. जर परस्परांच्या सहकार्यातून तरुणांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना, स्टार्टअप कंपन्यांना संधी मिळाली तरच या गटाच्या सहकार्याला अर्थ प्राप्त होईल.
1: या परिषदेमध्ये बोलताना कुठल्याही क्षेत्रातील संघर्ष हा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर विपरीत परिणाम करतो असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेतूनच मार्ग काढणं गरजेचं असल्यावर भर दिला आहे. काय सांगाल?
0: जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर सध्या चालू असलेल्या युद्धांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. युक्रेन युद्धाला जवळपास 4.5 वर्ष होत आलेली आहेत. गाझा युद्धाला लवकरच 3 वर्ष पूर्ण होतील. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धालाही 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि जेव्हा अशी न संपणारी युद्ध सुरू असतात तेव्हा त्याचे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवर परिणाम होतात, खतांवर, रसायनांवर परिणाम होतात, समुद्राची वाहतूक धोक्यात होते, एकूणच विम्याचा खर्च वाढतो आणि यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होतात. अनेक विकसनशील देशांना अन्नधान्याचा तुटवडा सहन करावा लागतो, औषधांचा तुटवडा सहन करावा लागतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी यादवी किंवा संघर्ष सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपली भूमिका अधोरेखित केली की जागतिक संघर्षांचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी या संस्थेच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संवादात युक्रेन युद्ध संपवण्याची भूमिका घेतली. यापूर्वी पुतीन यांची बोलताना मोदींनी हे युग किंवा हा काळ युद्धाचा नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. आता त्यांनी मानवतेसाठी हे युक्रेनचं युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली हे अतिशय महत्वाचं आहे.
1: दहशतवाद विरोधी लढाईत भारतानं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शेजारील देशांना काय स्पष्ट संदेश दिलाय?
0: शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांमध्ये इराण आणि पाकिस्तान सारखे देश आहेत जे आपलं राष्ट्रीय धोरण म्हणून दहशतवादाला पाठिंबा देतात. त्यापैकी पाकिस्तानच्या दहशतवादामुळे भारत गेली अनेक दशके त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेच्या व्यासपीठावरून स्पष्टपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्धचा लढा हा फक्त दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याचा प्रतिकार करणं एवढ्या पुरता मर्यादित राहता कामा नये. दहशतवाद समूळ उखडून टाकायचा असेल तर दहशतवादाला वित्त पुरवठा करणं बंद केलं पाहिजे. आपल्या समाजाचं किंवा इतर कुठल्या देशामध्ये रॅडिकलायझेशन करणं, लोकांना चिथावणं, ते बंद केलं पाहिजे. दहशतवाद्यांची भरती करणं बंद केलं पाहिजे. त्यांना असलेली सुरक्षित आश्रयस्थानं बंद केली पाहिजेत आणि त्यांना जे पैसा आणि समर्थन मिळतं, माध्यमातून समर्थन मिळतं, नेत्यांकडून समर्थन मिळतं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून समर्थन मिळतं, अशा प्रकारचं समर्थन त्याचं होऊ शकत नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी मोदींचा रोख पाकिस्तानकडे होता हे स्पष्ट आहे.
1: जोगळेकर सर, प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की कुठलाही कनेक्टिव्हिटी प्रकल्प राबवताना सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे. काय सांगाल?
0: कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमध्ये सार्वभौमत्व आणि

0: राष्ट्रीय सीमांचा सन्मान राखणं म्हणजे सॉव्हरनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी महत्वाची आहे. व्यापार गुंतवणूक यासाठी परस्परांमध्ये जोडणी असणं आवश्यक आहे. भारत याचं समर्थनच करतो. भारताचा रुख अर्थातच चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाकडे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे होता. मोदींनी स्पष्ट केलं की भारताचा अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध नाहीये, पण असे प्रकल्प बांधताना सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा विचार केला पाहिजे. चीननी ज्याला सीपेक म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा जो मार्ग आहे तो पाकव्याप्त काश्मीरमधून बांधलेला आहे. तो प्रकल्प बांधत असताना त्यांनी भारताची परवानगीही घेतली नाही. जेव्हा अशा प्रकारे वादग्रस्त प्रदेश असेल तर ज्या देशांमध्ये वाद आहे त्या दोन्ही देशांची परवानगी असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प बांधणं संयुक्तिक ठरतं. पण चीननी भारताला न विचारताच अशा प्रकारचा प्रकल्प बांधलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा बांधल्या जातात तेव्हा त्या सुविधा त्या देशात पांढरा हत्ती होणार नाही ना, किंवा त्यांचं गळफास त्याच्यात रुपांतर होणार नाही ना, याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशात अशा प्रकारचा प्रकल्प बांधल्याने किती पैसे मिळू शकतील याचा विचार करायला हवा. चीननी आतापर्यंत आपल्या पायाभूत सुविधांचा विकास करताना अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचाही विचार केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असे प्रकल्प बांधताना त्या देशांना ते प्रकल्प परवडू शकतील का याचाही विचार केला नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी चीनचं नाव घेतलं नसलं तरी चीनच्या पायाभूत सुविधांना आपला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सार्वभौमत्व आणि त्या देशाच्या सीमांचा सन्मान करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सूचित केलं.
1: या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची चीन, रशिया, इराण, तुर्की सह विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अशा भेटी कशा प्रभावी ठरतात?
0: अशा जेव्हा परिषदा होतात ज्याच्यामध्ये अनेक देशांचे शीर्षस्थ नेते सहभागी होतात, शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान, तुर्कीचे रशीद तय्यब अर्दवान आणि अन्य युरोशियन देशांच्या नेत्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट सविस्तर नसते, भारताशी या देशांची संबंधित असलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली. अशा परिषदांच्या माध्यमातून मला असं वाटतं की जागतिक नेत्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित राहतो आणि त्याच्यामुळे परस्परांबद्दल गैरसमज होण्याचं प्रमाण कमी होतो.
1: भारत आणि किर्गिस्तान दरम्यान व्यापार, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात कोणते महत्वाचे सामंजस्य करार झाले आहेत?
0: किर्गिस्तान हा एक महत्वाचा युरेशियन देश आहे. या देशाशी किंवा या प्रदेशाशी भारताचे अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिजिस्तानचे अध्यक्ष सदीर झापारो यांच्यातही बैठक झाली. भारत आणि किर्गिजिस्तान मधल्या संबंधांना परराष्ट्र मंत्रालयाने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिलेला आहे. तो अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. त्याचा भाग म्हणून व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवणं, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण याच्यातही वाढ करण्याबाबत चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात भारत आणि किर्गिजिस्तानचं सहकार्य आधीपासून आहे, कारण दोन्ही देश एका प्रकारे सोव्हिएत रशियन प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आता भारत एक आघाडीचा संरक्षण उत्पादक देश म्हणून पुढे येत आहे, शस्त्रास्त्रांचा उत्पादक देश आणि निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे, आणि त्यामुळे किर्गिजिस्तान सारख्या देशांना भारताकडून शस्त्रास्त्र मिळणं त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. दोन्ही देशांची विशेष दलं एकत्र सराव करतात. खास करून दोन्ही देश हे पर्वतमय प्रदेशात असल्यामुळे त्या प्रकारच्या युद्धाचा सराव करणं, सुरक्षा सहकार्य वाढवणं याबाबतही त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याशिवाय आरोग्य, गुंतवणूक, व्यापार, कृषी आणि शिक्षण अशा सगळ्या गोष्टींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आणि करार झाली. किर्गिजिस्तान मध्ये सध्या वर्ल्ड नोमाड गेम्स पार पडत आहेत, म्हणजे जे सगळे लोक भटके लोक किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवास करणारे एका ठिकाणी न राहणारे लोक होते त्यांचे जे खेळ आहेत अशा स्पर्धांचं तिथे आयोजन करण्यात आलेलं असून 104 देशातील खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये खास करून घोडेस्वारी, तिरंदाजी, कुस्ती आणि अन्य खेळांचा समावेश आहे. त्याच्यातनं भारत आणि किर्गिजिस्तान नाही तर या सगळ्या प्रदेशातील देश खेळाच्या माध्यमातून अधिक जवळ येऊ शकतो.
1: जोगळेकर सर, या वर्षाच्या उत्तरार्धात SCO सिव्हिलायझेशन डायलॉग फोरमची पहिली आवृत्ती आयोजित करण्यास भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उद्देशानं सुरू केलेला हा भारताचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण कशी वाढवता येईल?
0: शांघाय सहकार्य संस्थेतल्या सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरममुळे या देशातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढू शकते. शांघाय सहकार्य संस्थेची निर्मिती एका प्रकारे सुरक्षा आणि व्यापार संबंधित मुद्द्यांवर करण्यात आली होती. आज या संस्थेला 25 वर्ष उलटून गेलेली आहेत. हे जे सगळे देश आहेत हे एका प्रकारे पूर्वी रेशीम मार्गाने किंवा खुशकीच्या मार्गाने जोडले होते. त्याच माध्यमातून आलेले व्यापारी, विचारवंत, विद्यार्थी या माध्यमातूनच भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये तसंच मध्य आशियात पसरला होता. अनेक मध्य आशिया देशात भारताच्या बॉलिवूडचे किंवा हिंदी चित्रपट सृष्टीचा बोलबाला आहे.

0: पण याच्या जोडीला जर या देशांमध्ये अधिकाधिक सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तर त्याचा उपयोग परस्परांमधील संबंध अधिक सुदृढ होण्यामध्ये होऊ शकतो. अर्थात असं करायचं तर वेगवेगळ्या विद्यापीठांना एकमेकांच्या देशातल्या जोडणं, एकत्र संशोधन करणं, संग्रहालय उभारणं, चित्रपट कला हस्तकला असे यांचे उत्सव साजरे करणं, एकत्र परिषदा घेणं, अशा अनेक गोष्टी आहेत. आतापर्यंत हा आयाम शांघाय सहकार्य संस्थेच्या कामामध्ये फारसा नव्हता, पण पुढच्या 25 वर्षासाठी हा आयाम महत्वाची भूमिका बजावू शकतो.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा 4 दिवसीय दौरा भारताची ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक शांततेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कसा महत्वाचा ठरतो?
0: सर्वप्रथम उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा स्तर वाढवला, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा देण्यात आला. उझबेकिस्तान हा जगातल्या सगळ्यात मोठ्या युरेनियम उत्पादक देशांपैकी एक आहे. भविष्यात उझबेकिस्तान भारताला अणु इंधनाचा म्हणजे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. त्याच्याशिवाय भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये खाणकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळे करार झाले, ज्याच्यानुसार भारतीय कंपन्या आता उझबेकिस्तानमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननात योगदान देऊ शकतील. खास करून रेअर अर्थ मिनरल्सच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल. किर्गिझिस्तानमध्ये पंतप्रधान शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या किर्गिझिस्तान आणि इतर मध्य आशियाच्या देशाच्या महत्वाच्या नेत्यांशी बैठका झाल्या आणि त्या बैठकांचा उपयोग जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी होऊ शकतो. याचं कारण म्हणजे सध्या जगात सगळीकडे युद्ध सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पुरवठा सगळ्या धोक्यात आलेले आहेत, इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, आणि अशा पार्श्वभूमीवर भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान, रशिया, इराण हे जे सगळे देश आहेत त्यांचे सगळ्यांचे संबंध एकमेकांशी खूप चांगले आहेत अशातला भाग नाही, पण किमान हे देश एकत्र येऊ शकतात आणि आपापसातले मतभेद परस्परांसमोर मांडू शकतात, त्याच्यावर शांततामय मार्गाने उत्तर शोधू शकतात हे जगाला दाखवून दिलं. सध्या ज्या प्रकारे अमेरिकेचं नेतृत्व जगामध्ये वेगवेगळे निर्णय घेताना आपल्या मित्र देशांना विश्वासात घेत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम जगाला सहन करावे लागतात, त्या तुलनेत मध्य आशियाच्या महत्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं यातनं जागतिक शांततेसाठी मोठा संदेश जात असतो.
1: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझावर माझं शिवार. आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात बदलत्या हवामानात
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:31 झाली आहे. तर प्रसारित करत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: राधे, अगं राधे, चल म्हणलं बिगेन पाराकडे जायचं नाही का?
1: आता मा शेवंत आली वाटत. आता बया बया, अगो शेवंते, अगो कामाचं लय वज आहे ग शेवंते.
0: आता राधे, काम तर आपले नेहमी आपल्यालाच करायचे असते, जरा काम बाजूला ठेव. आता आपला पोळा बी जवळ यायला लागला, आपल्याला पशुधनाच्या लई खरेदीला बी आपल्याला शहराकडे जायचं आहे का नाही?
1: अगं शेवंता, बघ ह्याचं कसं झालं, जशी चमी शिकायला बाहेर गावी गेली की नाही, तसं माझ्याकडे की नाही कामाचं डोंगर पडलाय पाय. पोरगी कसं

0: छोटी मोठी काम करून घेत होती, त्यामुळे मला तेवढं काही कामाचं वजन वाटत नव्हतं.
1: असं म्हणते बरं. आता कसं हळूहळू या समध्या गोष्टीची आपल्याला बी सवय होती राधे. पण मी जे तुला म्हणू लागले की आपल्याला शहराकडे जायचं आहे, त्याचं नियोजन नाही लावायचं का मग तुला?
0: अगं लावायचं लावायचं, लई खरेदी करायची आहे, आपल्या सर्जा राजाला चांगलं सजवायचं आहे पाय.
1: हा पण सजवताना वेळोवेळी आपल्याला तज्ज्ञ सांगत असतात की आपल्या बैलाला सजवत असताना आपण त्याच्या अवयवाला कोणती बी इजा नाही झाली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल बरं का?
0: नक्की नक्की शेवंता, म्हणजे त्यांची शिंग रंगवताना जे आपण वार्निश वगैरे वापर

0: बैलाला सजवत असताना आपण त्याच्या अवयवाला कोणती भी इजा नाही झाली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल बरं का.
1: नक्की नक्की शेवंता, म्हणजे त्यांचे शिंग रंगवताना जे आपण वार्निश वगैरे वापरतो त्याची सुद्धा आपल्याला म्हणजे खबरदारी न समजा गोष्टी आपण करायला पाहिजे.
0: अगदी,
1: कारण प्रत्येकाला वाटते की आपला बैल हा छान दिसायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक जण नवनवीन प्रकार करून पाहते पाय. पण हे प्रयोग करताना त्यांना कोणती हानी होणार नाही याची आपण समजा शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यायला पाहिजे.
0: बरोबर आहे. आणि म्हणजे वेळोवेळी आपल्याला तज्ज्ञ बी सांगत असतात कोणकोणती काळजी घ्यायची, त्या समद्या गोष्टी जर आपण कटाक्षानं पाळल्या तर वरीसभर आपलं जे पशुधन आहे ते अगदी चांगल्या प्रकारे राहते पाहिजे.
1: अगो होय, कारण पशुधन चांगले राहिले म्हणजे आपलं शेती काम बी चांगलं, आणि शेती काम चांगलं म्हणजे त्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते बी चांगलंच.
0: खरंच आहे, खरंच आहे. मग आता ह्याच तयारीसाठीच आपल्याला शहराकडे जायचं होतं, म्हणलं चला तुला बी घेऊन जाता येईल संघ.
1: अगं होय, एकीला दोघी असलं ना प्रत्येकाच्या पसंतीनं छान छान वस्तू घेता येते, सजावटीचे सामान घेता येते.
0: बरोबर आहे. पण त्याच्यासाठी बिगिन आता आपल्याला पाराकडे जावं लागल, आणि पारावर गेल्यावर आज आहे बुधवार, त्याच्यामुळे आपल्या पशुधनासाठीचा जो आपला कार्यक्रम आहे लक्ष्मीचा गोठा, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघ राधे ऋतुमानानुसार आपल्या मंडळीची जनजागृती बी व्हायला लागली.
1: अगो होय, त्यासाठीच तर आपण हा नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे.
0: बराबर, चल मग आता निघायचं का.
1: अगो होय, चल निघूयात.

0: समध्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समध्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ राधे, पारावर समध्या मंडळीची हजेरी झालेली आहे आणि आज आपल्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये कोणती नवीन माहिती आपल्याला मिळणार आहे याविषयी मंडळीची बी आतुरता वाढली म्हणलं.
1: आणि काही प्रश्न माझ्या हातामध्ये आलेले आहेत बरं का शेवंता.
0: आज म्हणती बाई, म्हणजे आज समधी जबाबदारी मला वाटायलं, म्हणजे प्रश्न तुझ्याकडे आले म्हणजे तुलाच त्याची जबाबदारी घ्यावं लागेल.
1: अगो वय वय, आता कसं आहे माझ्याकडे पण 4-2 शेळ आहेत की नाही, त्याच्यामुळे कसं सरपंच भाऊ म्हणे, चला राधा वहिनी तुम्हीच आजची जबाबदारी सांभाळा.
0: असं भय म्हणजे इशे आपल्याला आज शेळी इशेळी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
1: नक्कीच नक्कीच.
0: चला तर मग मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आवर्षण प्रवण काळामध्ये शेळीपालन फायदेशीर याविषयी डॉक्टर वसंत मुंढे कण्हेरवाडीकर शेळी तज्ज्ञ धाराशिव यांच्याशी आपल्या राधावहिनी यांनी साधलेला संवाद आता आपल्याला मंडळी ऐकायचा आहे. चला तर मग ऐकूयात ही महत्वपूर्ण अशी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, सध्या परिस्थितीमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. बदलते हवामान, कमी होत चाललेला पाऊस आणि वारंवार होणारी अवर्षणाची परिस्थिती यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा अशा या कठीण काळात कमी खर्चात, कमी पाण्यावर आणि चांगला आर्थिक परतावा देणारा पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शेळीपालनाचे आर्थिक महत्त्व काय आहे, योग्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचे आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि शेळीपालकांनी कोणती काळजी घ्यायची आहे, अशी एक ना अनेक प्रश्नांचं निरसन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर त्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर वसंत मुंढे कण्हेरवाडीकर, माजी शेळीतज्ञ धाराशिव, आणि सरांकडनं अवर्षण प्रवण काळात शेळीपालन फायदेशीर या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला अवर्षण म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल?
2: अवर्षण म्हणजे एक प्रकारचा दुष्काळ, समजा तुम्ही पाण्याची टंचाईमुळे पेरणे वेळेवर न होणं आणि उत्पादनात घट होणं आणि त्यामुळे मग शेतकरी हा आर्थिक कुंडीमध्ये सापडतो आणि मग हे अवर्षण जे आहे ते अवर्षणावर मात करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करतं आणि त्यापैकी शेळीपालन हे देखील एक चांगला उपाय आहे आणि त्यामुळं ह्या परिस्थितीमध्ये, अवर्षण परिस्थितीमध्ये आपण शेळीपालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे.
1: अच्छा सर, आता आपण म्हणतोय की एल निनोचा प्रभाव झालेला आहे आणि अशा अवर्षण परिस्थितीमध्ये शेळी ही कितपत महत्त्वाची आहे याविषयी आपण काय सांगाल?
2: कमी पाऊस आणि वेळेवर पाऊस न पडल्यामुळे पेरण्या लांबतात आणि पेरण्या लांबल्यामुळे पिकाचं उत्पादन कमी येतं आणि

0: अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अगोदरच काही आर्थिक अडचणीत असतो, पुन्हा जास्त अडचणीत सापडतो आणि तो कर्जाच्या बोजाखाली दबला जातो.
1: नक्कीच.
0: यावर मात करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये शिळी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असं माझं ठाम मत आहे.
1: अच्छा.
0: कारण शिळी ही कमी पावसाच्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोफावते. म्हणजेच जेव्हा पाऊस कमी आहे तेव्हा शिळीची वाढ चांगल्या प्रमाणे होते आणि त्याचं उत्पादन देखील वाढतं. आणि पाऊस जर जास्त असेल तर मग शिळ्यांचं उत्पादन कमी होतं किंवा शिळ्यांची रोगराई मोठ्या प्रमाणामध्ये असते.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं मग जिथं पाऊस जास्त आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शिळीचं उत्पादन कमी होत असतं. म्हणून यावर्षीची संधी आपण साधून अल निनो म्हणा प्रभावामुळे जे पाऊस काळ यावर्षी कमी आहे लांबलेला आहे ह्या काळामध्ये शेतकऱ्यांनी शेळी पालन करणं हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
1: सर, आपण पाहतो की जेव्हा दुष्काळ येते आणि दुष्काळ आल्यावर आपले जे पशुधन आहेत जनावरांसाठी मोठमोठ्या छावण्या उभारल्या जातात, मग अशा परिस्थितीमध्ये शेळी आहे तर शेळीला छावणीची गरज आहे का?
0: शेळीला अजिबात छावणीची गरज नाही. कारण एक पाऊस जरी पडला तरी जे गवत उगवतं, खुरट गवत असो किंवा फुटीर झाडपाला असो किंवा जे काही वड्या नाल्याच्या कडे हे चारा होतो तो शेळीसाठी पुरेसा असतो. कारण शेळी हा छोटा प्राणी, त्याला जागा कमी लागते, पाणी कमी लागतं, चारा कमी लागतो. आणि मोठ्या जनावरांना चारा भरपूर लागतो, पाणी खूप लागतं. मग अशा ह्या अवर्षणाच्या परिस्थितीमध्ये किंवा टंचाईच्या परिस्थितीमध्ये शेळी पालन हा एक उत्तम पर्याय.
1: अच्छा.
0: कारण मोठ्या मोठ्या शेळीला दिवसाला 5 किलो चारा लागतो, त्यापैकी 3 किलो हिरवा चारा, 2 किलो वाळलेला चारा असं त्याचं प्रमाण आपण ठरवून त्याला दिलं तर शेळी चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह होते.
1: अच्छा. म्हणजे बरेचसे शेतकरी बांधव आता शेतीसोबत जोड व्यवसाय करत असतात आणि त्याच्यामध्ये शेळीपालन सुद्धा बरेच शेतकरी बांधव करत असतात, तर जेव्हा शेळीपालन करत असतात तर त्यांचं व्यवस्थापन सुद्धा फार महत्त्वाचं असते. आहाराचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं बरं?
0: आता हा एक बिझनेस आहे. मग बिझनेस मॅनेजमेंटला जसं आपण MBA लोकांकडून आपण कारखानदारी वगैरे मॅनेजमेंट करून घेतो तसं या शेळीच्या बाबतीत जे आहे ते शेडचं मॅनेजमेंट आहे, फॉर्डर मॅनेजमेंट आहे, डिसीज मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट आहे आणि मार्केटिंग मॅनेजमेंट आहे.
1: अच्छा.
0: तर हे अशा प्रकारचे हे मॅनेजमेंटचे वेगवेगळे जे स्तर आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पहिल्यांदा फायनान्शियल मॅनेजमेंट. ज्यांच्याकडे पैशाची टंचाई आहे किंवा ज्यांना बँकेकडून छोट्यापणा कर्ज घ्यायचं आहे त्यांनी छोटे पिल्ले घ्यावं, खरेदी करावेत आणि हा धंदा सुरू करावा. ज्यांच्याकडे बिग बजेट आहे त्यांनी मोठ्या शेळ्या घेऊन व्यवसाय सुरू करावा. बरं. दुसरं म्हणजे शेळीला काय, साधारण एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते, म्हणजे जागा कमी लागते आणि जागेमध्ये स्वच्छता हे दररोजची अत्यंत आवश्यक आहे. शेळीला पाणी दिवसाला 3 ते 4 लिटरपेक्षा जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि त्यामुळं किती कडक उन्हाळा असो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 3 लिटर पाणी तिला शेळीला सफिशियंट होतं. म्हणजेच ह्या अवर्षणाच्या टंचाईच्या काळामध्ये कमी पाण्यावर शेळी जगणारा प्राणी आहे आणि जास्त फोफावणारा प्राणी आहे.
1: अच्छा. त्यामध्ये त्यांचं जे चाऱ्याचं जे व्यवस्थापन आहे तर शेतकरी बांधवांनी ते कसं करायला हवं?
0: आता शेतकऱ्यांचं बेसिक जर विचार केला तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे काही झाडपाला असतो तर मोठी मोठी जे झाडं असतात तर ते शेतकऱ्यांनी त्याकडे कधीच लक्ष दिले नसते. आपण शेतकऱ्याला, मी जेव्हा जिथं कुठं जातो त्या ठिकाणी शेतकऱ्याला तुझ्या शेतात किती झाडे म्हणून विचारतो तर तो सांगू शकत नाही
1: नेमकं
0: आणि त्यामुळे त्या झाडाचा उपयोग काय. तर बाहेरचेच जे शेळी पाळणारे लोक असतात तेच येऊन त्याचा उपयोग करतात. कारण शेतकरी स्वतःचीच कुऱ्हाड देतो आणि त्याला सांगतो की ह्या बाबळीच्या झाडाला तो साळून दे मला आणि हिला रामकाट करून दे, म्हणजे मला ह्या दांडीचा उपयोग करायचा आहे यासाठी तू दे. मग तो शेळीवाला काय करतो, 4-5 दिवस तर थोडा शेळीला चारत बसतो. दुसरं बोरीचं झाड आहे, बोरीच्या झाडापासून सुद्धा फांद्या लगलग हलवलं तर खाली बोराचा सडा पडतो. ह्या बोरावर काय म्हणजे शेतकरी तर काही विक्री करत नाही, कारण गावठी बोर असतात तर ते शेळीसाठी त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि बोरीचा पाला आणि बाबळीचा पाला हे शेळीसाठी फार वरदान आहे.
1: अच्छा.
0: तर त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असलेले झाडं किती आहे त्याचं ऑब्झर्वेशन करावं, त्याचं निरीक्षण करावं, त्या झाडपाल्याचा आपल्यासाठी कसा उपयोग होईल हे बघावं, म्हणजे त्याप्रमाणे काय होईल त्याला ते चाऱ्यासाठी त्याला नियोजन करता येईल.
1: अच्छा. हे सगळं व्यवस्थापन करत असताना शेळीपासून आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतं बरं?
0: साधारणपणे एक मजूर बाई एक शेळी वर्षभर जर सांभाळलं, 14 महिने सांभाळलं तर 14 महिन्यामध्ये तिला 4 पिल्लं मिळतात शेळीला.
1: बरं.
0: म्हणजे हे 4 पिल्लापैकी 2 मोठे पिल्ले झाले, एक पाट आणि एक बोकड जरी विकलं तर बोकड हा 25,000 जातो आणि पाट ही 15,000 जाते. म्हणजे साधारणपणे एका जोडीपासून नर आणि मादीपासून 40,000 रुपये उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे किमती शेळ्यांच्या वाढत चालल्या आहेत, त्यामुळे त्या बाईने घेतलेली शेळीची पुढच्या वर्षी पुन्हा किंमत वाढलेली असते, तोही फायदा होतो. आणि दुसरे जे पिल्लं असतात ते पण हळूहळू वाढतात आणि त्याचे पण 10-15 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजे साधारणपणे

0: ₹50,000 एका शेळीपासून उत्पन्न शेतकरी बैल होतो. विशेष म्हणजे त्याच्यावर जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो असतो म्हणजे खर्च वाढवण्याचा जो खर्च असतो तर ती बाई कामाला जाते, दुसऱ्या शेतामध्ये जाते, आणि त्यामुळे खुरपिलेलं गवत किंवा ते त्या ठिकाणचं जर झाडपळ असेल तर ती मुक्तपणे दिवसभर सारते. कारण शेळीच्या गळ्यामध्ये जे दावा असतं ते 20 फूट लांबीचं असतं आणि ते दावा शेतात गेले की ते सोडते, छोटं दावा असतं आणि ते पूर्ण वर्तुळाकारमध्ये ती शेळी चरून मोकळी होते. त्याचबरोबर संध्याकाळी जाताना ती बाई गटवड्यामध्ये गवत घेऊन जाते. त्यामुळं मजूर बायांच्या शेळ्या ह्या गलिलट्ट आणि गुटगुटीत असतात.
1: अच्छा, जर सर एखाद्या पशुपालकाला शेळीपालन हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर हे सुरू करताना त्यांना कोणकोणते, जे आता आपल्या मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर शेळ्यांच्या खूप जाती आहेत, तर त्या अनुषंगाने म्हणजे कोणत्या शेळीचं त्यांनी पालन केलं तर त्यांना म्हणजे भरपूर त्यापासून उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही मिळू शकेल?
0: भारतामध्ये शेळ्यांच्या जवळपास 30 ते 32 जाती आहेत. त्याच्यामध्ये जमनापरी आहे, शिरोई आहे, अजमेरी आहे वगैरे वगैरे. परंतु आपली उस्मानाबादची जी शेळी आहे ती नंबर एक आहे, कारण त्याचं ते मांस आहे ते चवदार आहे, रुचकर आहे, डेलिशियस आहे. त्याचबरोबर शेळीचं जे दूध आहे ते देखील पोटाच्या सगळ्या विकारासाठी आपल्या फार चांगलं आहे. तर एखाद्याचं लिव्हर सिरोसिस झालं असेल किंवा कुठल्या आजारामुळे झालं असेल, लिव्हर खराब झालं असेल, तर त्याने शेळीचं दूध जर सेवन केलं आश्चर्यकारक त्या तो परत म्हणजे निरोगी होऊ शकतो. आणि डॉक्टरने सांगितलं असतं की हा 6 महिन्याच्या पुढे जास्त करणार नाही. त्याने जर चांगलं ह्या त्या दुधाचं जर सेवन चांगल्या पद्धतीने केलं आणि व्यसनापासून दूर राहिला तर तो माणूस परत चांगल्या रीतीने धडधाकट होऊ शकतो.
1: अच्छा,
0: असं शेळीचं महत्व आहे.
1: सर आता आपल्याला शेळी पालन करताना शेळी कशी असायला हवी, तिचं वैशिष्ट्य काय असतं की जेणेकरून ह्या शेळ्या आपण शेळी पालनासाठी वापरायला हव्यात?
0: उस्मानाबादी शेळीला चॅलेंज नाही. उस्मानाबाद शेळी ही दिसायला काळी असते, तिचे नागपुडे रोमन नोज असतं, कानं मिडियम असतात, तिचे खूर काळे आणि टणक मजबूत असतात. ही शेळी मुळातच डोळे तिचे मोठे डोळे असतात आणि त्यामुळे तिचं ते खादाड असते. दिलेला कुठलाही पदार्थ तिने पटकन जर स्वीकारला समजायचं ही शेळी निरोगी धडधकट आहे आणि हिला भूक लागते आणि हिचं वजन चांगलं वाढणार, हिची वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आपण शेळी खरेदी करताना एखादा पाला पाचळ घेऊन जर तिच्या पुढे धरला आणि तिने खाल्ला की समजायचं ही शेळी चांगली आहे, गुटगुटीच आहे. आणि शेळीच्या डोळ्याला जे चिपडे असतील, नाकातून शेंबडे असेल किंवा खाली मान घालून बसली असेल, आपण तिला चुचकारला तरी वर बघत नसेल तर समजायचं की ही शेळी आजारी आहे आणि अशा प्रकारची शेळी आपण खरेदी करू नये.
1: अच्छा, असं म्हणतात की शेळी पालन हे डबल ATM देणार आहे, तर याविषयी आपण काय सांगा?
0: तर शेळी ही डोंगराच्या कडे कपारीमध्ये कुठं खेड्यापाड्यामध्ये जिथं रिमोट प्लेसेसला असाल तर त्या ठिकाणी देखील त्याला मार्केट आहे. कारण लोक काय करतात, वर्गणी जमा करतात आणि बोकडाचं मांस खरेदी करतात. त्याचबरोबर त्याची डिमांड कुठेही तुम्ही कुणी येऊन चलत चलत मागणी करतो बोकडा आहे का विक्रीला अशा प्रकारचं, तर त्यामुळे हे कोणत्या वेळेला तुम्हाला पैसे देणार म्हणून ह्याला ऑल टाइम मनी म्हणतो, म्हणजे ATM म्हणतो. त्याचप्रमाणे शेळी ही कोणत्या वेळेला, गाय आणि म्हैस सकाळी आणि संध्याकाळी दूध देतात, परंतु शेळी ही रात्री 12 वाजता तुम्ही म्हणाल, पहाटे 4 म्हणाल की शेळी शेळी दूध दे, तर शेळी ही आपल्या कामापुरतं दूध देते आणि त्यामुळे आपलं गरज भागते आणि त्यामुळे नेहमी दूध देते, ऑल टाइम मिल्क देते, म्हणून आपण त्याला ATM म्हणतो. म्हणजे हे एक तर पैशाचं ATM आणि दुसरं दुधाचं ATM म्हणून ह्याला आपण डबल ATM म्हणतो.
1: अच्छा अच्छा, म्हणजे दोन्ही पण फायदे आहेत की त्यापासून आपल्याला म्हणजे दूध पण मिळतं आणि आर्थिक फायदा पण त्यापासून मिळतो, म्हणून तिला आपण डबल ATM असं म्हटलं आहे. अच्छा सर, आता शेळी विक्री मार्केटमध्ये संधी कशा आणि किती प्रमाणात आहेत? बरं,
0: भारताची लोकसंख्या जवळपास आता 150 कोटीच्या घरात जात आहे.
1: हो,
0: आणि हे सगळ्यात प्रोटीनस अन्न आहे आणि ही महत्त्वाची गरज आहे आणि त्यामुळं त्याचा जास्तीत जास्त आता लोकांमध्ये कल जवळचं मांसाहाराकडे जास्त वाढत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आणि महागडं अन्न आहे ते शेळीचं मटण आहे. ऊस, तुमचा ऊसाचा विचार जर केला किंवा दुसऱ्या धान्याचा विचार केला तर ऊस हा 3,000 रुपये टनापर्यंत त्याचा भाव आहे, परंतु आमच्या बोकडाचं मटण जे आहे ते 8,00,000 रुपये टनापर्यंत आहे. 3,000 रुपये टन ऊस कुठे आणि 8,00,000 रुपये टन बोकडाचं मटण कुठे, ही डिस्पॅरिटी जर बघितली तर तुम्हाला जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला बोकड सांभाळणे आणि शेळी पालन करणे खूप फायद्याचं आहे.
1: अच्छा, शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांना जेव्हा शेळी पालन जेव्हा करत असतात तर आपल्याला माहिती आहे की शेळ्यांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं आणि जसं वातावरण बदलतं त्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होत असतो, तर या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांनी किंवा जे शेळी पालक आहेत तर त्यांनी काय करायला हवं?
0: शेळी पालनासाठी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा निरीक्षण करायचं शेळ्यांचं, शेळमध्ये स्वच्छता केली आहे का, शेळीच्या नाकाला काही शिंबड आहे का, डोळ्याला चिपडे आहेत का, तोंडातून पाण्याचे थेंब वगैरे गळतात

0: का पोट वगैरे फुगलेला आहे किंवा त्याच्या लेंड्या ज्या आहेत ते त्या शेडमध्ये कुठं पातळ लेंड्या आहेत कुठल्या शेळीच्या त्या शेपटाला पातळ शेण लागलेलं आहे, कारण शेळी हा लेंडी हागणारा प्राणी आणि तिचं पातळ दिसलं असतं तर तिचं पोट बिघडेल. तर हे जर निरीक्षण केलं तर तुम्हाला ताबडतोब त्यावर कंट्रोल करता येतं आणि घरगुती स्वयंपाकघरामध्ये जे वस्तू आहे त्यापासून आपण त्याला इलाज करू शकतो. समजा पोट फुगलं असेल तर गोडतेल आपण पाजू शकतो किंवा खाण्याचा सोडा पाजला तर पोट उतरतं. त्यानंतर जखम झाली असेल तर हळदीचा वापर करता येतो. पोट बिघडलं असेल तर जिरे वगैरे अशा प्रकारचे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहेत हिंग वगैरे तर ह्याचा सगळा वापर करता येऊ शकतो आपल्याला. त्यामुळं घरच्या घरी आपण ह्याचा इलाज करू शकतो. आणि परत समजा जर काही मोठा आजार असेल तर त्याची थोडीशी आपल्या जनरल शेळीपालन करण्यापूर्वी आपण त्याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला अचानक आलेल्या प्रसंगाला अडचणीला तुम्हाला तोंड देता येईल.
1: अच्छा, लसीकरणाच्या बाबतीत आपण काय सांगाल? म्हणजे बरेच आपले पशुतज्ञ सुद्धा सांगत असतात की जे शेळे आहेत तर त्यांचं लसीकरण करायला हवं. लसीकरण केव्हा आणि कसं करायला हवं?
0: पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करणं महत्वाचं आहे. आता लसीकरणामध्ये आपण शेळीचे सामान्य जे आजार आहेत महत्वाचे आजार आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये शेळ्यांचं ठसकणे किंवा ब्रॉन्कायटिस होणे किंवा निमोनिया होणे आणि त्यामुळे शेळ्या दगावणे, टेम्परेचर वगैरे असतं त्याच्यामध्ये त्यामुळे दगावतात. आणि दुसरा प्रकार संडास लागणे, संडासमध्ये डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे शेळ्या खंगत खंगत जाऊन मरतात. तर मग ह्या दोन गोष्टीसाठी जी लस आहे ती एक संडासाठी इंट्रोडक्टिव्ह नावाची लस आहे, अंतर्विषार म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर ही लस साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गेल्या 15 दिवसाच्या फरकाने तर ही लस टोचून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी लस जी आहे ती PPR आहे. तर PPR म्हणजे ही जी आहे ती निमोनिया वगैरे रोगासाठी असते, 3 वर्षातून एकदा ही टोचून घ्यायची. तर अशा प्रकारच्या ह्या दोन लसी जर टोचल्या तर सर्वसाधारणपणे बाकीचं मग तुम्ही लाळ खुरकूत वगैरे हे जे आहे ते अशा प्रकारचे कॉमन डिसीज आहे त्याला एवढं काय ही गरज नाही, पण त्याला ती देखील लस आपण टोचून घ्यायला हरकत नाही. FMD लस आणि ह्या सगळ्या लसीज सरकारी गोराच्या दवाखान्यामध्ये आपल्याला मोफत मिळतात.
1: अच्छा, गाभण झालेली जी शेळी असते तर तिचं व्यवस्थापन आमच्या शेतकरी बांधवांनी कसं करायला हवं?
0: गर्भधारणा करताना जातीवंत बोकड वापरला पाहिजे. जेवढा तुम्ही चांगल्या खानदानीचा ज्याचा रेकॉर्ड आहे अशा प्रकारचा बोकड ज्याची वंशावळ आपल्याकडे आहे अशा प्रकारचा बोकड आपण कळपामध्ये ठेवायला पाहिजे. आणि 2 वर्षापर्यंत तो बोकड ठेवायचा, 2 वर्षानंतर तो बदलून टाकायचा.
1: अच्छा,
0: म्हणजे दर 2 वर्षाला बोकड हा बदललाच पाहिजे. दुसरी गोष्ट, शेळी गाभण झाल्यानंतर स्वतःचं पोट भरण्यासाठी अधिक त्याच्या पोटामध्ये असलेली पिल्लं, कारण शेळी ही काय मल्टीकिडर आहे म्हणजे जास्त पिल्लं देते ती, त्यामुळे तिच्या पोटातल्या पिलाचं संगोपनासाठी देखील त्याला आपण खोराक खास द्यायला पाहिजे. जर शेळी आटली, दूध बंद झालं तर आपण काय करतो, जनरली खोराक वगैरे त्याला देत नाही, पण सकस आहार हा त्यासाठी आवश्यक असतो. आपण मातेला म्हणतो की गर्भधारणा काळामध्ये बालकाचं पोषण व्हावं म्हणून आपण त्याला मातेला सकस आहार घ्यायला सांगतो, त्याचप्रमाणे शेळीला देखील तशा प्रकारचा आहार देणं फार आवश्यक आहे.
1: अच्छा सर, आता असं म्हटलं जाते की बकरीचे बरकत आहे.
0: बकरीचे बरकत म्हणजे ज्यांच्या घरामध्ये शेळी आहे त्याला ऑल टाइम मनी म्हणजे कधी पैसा मिळू शकतो, त्यामुळे त्याला आर्थिक विवंचना येत नाही आणि त्याला आर्थिक दुरावस्थेला किंवा वाईट परिस्थितीला तोंड द्यायची गरज येत नाही, ती समाजामध्ये त्याची मानहानी होत नाही. आणि त्याचबरोबर रस्त्यावर शेळी देखील अपघातात कुठे सापडत नाही. सडकीवर बघा तुम्ही, माणसं मरतात, कुत्रे मारतात, मांजर मारतात, पण तो शेळी तुम्हाला कधी दिसली का? तुम्ही ऑब्झर्व करा. आणि दुसरी गोष्ट, शेळी ज्या घरामध्ये आहे, आता खेड्यापाड्यामध्ये काय असतं, महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि ते कशामुळे असतं तर ते पुरुष मंडळी अगोदर जेवतात आणि मग शेवटला उरलेलं जे आहे ते चटणी वगैरे त्याच्याबरोबर त्याला त्या बैला ते जेवण करावतं, मुलीला करावतं, आणि त्यामुळे त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, आयरन कमी असतं, आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेळीच्या दुधात ही उणीव भरून काढते. त्यामुळं तुमच्या घरामध्ये एक शेळी कायम असणं जरुरी आहे. घरटी गाय जसं आपण म्हणतो तसं घरटी शेळी असणं हे आवश्यक आहे.
1: अच्छा, शेळीमुळे कुपोषणावर मात कशी करता येईल?
0: शेळीमुळे कुपोषणावर मात म्हणजे शेळी हे सकस आहार प्रोटीनस आहे आणि त्यामुळं आपल्या अन्न पदार्थामध्ये जे काही आपल्या खनिजाची कमी असते, व्हिटॅमिनची कमी असते, ती शेळीच्या मांसामुळे आणि दुधामुळं भरून निघू शकते. आणि त्यामुळं आपल्या घरात जर शेळी असेल तर दूध हमखास आपल्याला मिळू शकतं आणि त्याच्या साहाय्याने आपल्या प्रकृतीमध्ये पोटाचे काही आजार असतील तर त्याच्यावर देखील आपल्याला मात करता येते. आणि लहान बालकांना किंवा वृद्ध माणसांना किंवा गरोदर स्त्रियांना शेळीचं दूध पचायला फार सोपं आहे. म्हशीचं दूध पचायला 1 तास लागतो, गाईचं दूध पचायला 1/2 तास लागतो, शेळीचं दूध पोटामध्ये पिल्यानंतर 10 मिनिटामध्ये तुमच्या पोटाच्या सगळ्या चळण्यामधून पास होतं आणि त्यामुळे ते पचायला अति चांगलं आहे. कारण शेळीच्या दुधामध्ये फॅटचे जे ग्लोबुल असतात कण असतात ते अगदी सूक्ष्म असतात आणि त्यामुळे ते शेळीचं दूध हे पचायला फार चांगलं असतं. म्हणून शेळीच्या दुधाचं

0: आपण वापर करायला शिकलं पाहिजे.
1: अच्छा सर, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले पशुपालक आहेत, शेळीपालक आहेत, तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल?
0: मला ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपले जे ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे महात्मा गांधीजी, त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलं आहे की ग्रामीण भागाचं जर दारिद्र्य दूर करायचं असेल तर शेळीपालनाला पर्याय नाही.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या जनतेने शेळीकडं वेगळ्या नजर, आतापर्यंत जे चष्म्यातून बघता तुम्ही, तुमचं जे नजर दूषित आहे तर ते क्लिअर तुमचा चष्मा असावा, त्या चष्म्यातून तुम्ही त्या शेळीकडं बघा आणि त्या शेळीपालनाकडं वळा. आणि त्यामुळं काय होईल की तुम्हाला खूप मोठ्या आर्थिक संकटातून शेळी तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही. महात्मा गांधी स्वतः शेळीचं दूध पित असत, सेवन करीत असत, आणि त्यामुळं त्यांची तब्येत चांगली असायची नेहमी. तसं तुम्ही देखील खेड्यापाड्यामधून ह्या शेळीच्या दुधाला प्राधान्य दिलं पाहिजे. शेळीपालन जर केलं तर आर्थिक स्वावलंबन व्हायला फार वेळ लागणार नाही. म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्याकडे जमीन असो नसो, बागायत असो कोरडवो किंवा भूमिहीन असा, पण तुमच्याकडे एक की दोन शेळ्या कमीत कमी असल्याच पाहिजेत, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणीला तोंड द्यावं लागणार नाही. आणि ते आपल्या घरच्या शेळीचं दूध पिल्यामुळं आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही. कारण आजकाल जे भेसळयुक्त अन्न बाजारामध्ये पॅकिंगमध्ये मिळायला लागले तर त्याच्यामुळं काय होतं की बरेचसे कॅन्सरसारखे किंवा पोटाच्या विकारासारखे, पोटाच्या विकाराचे जे आजार होतात तर त्यापासून आपण दूर राहू शकू. म्हणून शेळी ही स्वतः आपण आपल्या नजरेसमोर काढलेलं दूध असतं आणि त्यामुळे ते आपल्यासाठी फार चांगलं आहे. म्हणून शेळी पाळणं आजच्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की शेळी ही आपली आपल्याला तारण करणारी आहे आणि आर्थिक टंचाईमधून दूर करणार आहे आणि कुठल्या प्रकारच्या आर्थिक समस्या ही दूर करणारा प्राणी आहे. हिला तुम्ही आपली आपल्या घरी एक काय म्हणतात त्याला बकरीशी बरकत आहे, तर अशा पद्धतीने त्या बकरीला तुम्ही सांभाळा. कारण ती विकायला सोपी आहे, सांभाळायला सोपी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती थोड्या चाऱ्यामध्ये तिचं गुजराण होऊ शकतं, तर मग त्यामुळं तिला फिरवायची देखील गरज नाही. तर त्यामुळं शेळीपालन ही सध्याच्या काळाची गरज आहे.
1: अच्छा सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेळीपालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून अवर्षणप्रवण परिस्थितीमध्ये शेळीपालन हा केवळ पूरक व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा एक फायदेशीर पर्याय असल्याचे, योग्य जातीची निवड, संतुलित आहार, वेळेवर लसीकरण आणि व्यवस्थापन आणि तसंच बाजारपेठेचे नियोजन केल्यास शेळीपालनातून चांगले उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीनं मिळू शकेल याविषयी सविस्तर अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपले आभारी आहे. धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण आवर्षण प्रवण काळात शेळीपालन फायदेशीर याविषयी डॉक्टर वसंत मुंडे कणेरवाडीकर शेळी तज्ज्ञ धाराशिव यांच्याशी राधावैनी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बघ राधे, मला काय वाटते, शेळीपालन खरोखर कमी खर्चात कमी जागेत असा फायदेशीर असा उद्योग आहे पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे. आणि कसं आहे, साहेबांनी आपल्याला समजा सांगितलेलं आहे की शेळी पालनासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आणि ती शेळी आपल्याला कशा पद्धतीनं ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये असेल किंवा वर्षांप्रवण काळामध्ये कशी उपयुक्त आहे ना, ह्याविषयी समजी माहिती दिली पाहिजे.
2: वय वय माहिती तर लई उपयुक्त अशी होती आपल्या समजा मंडळीसाठी. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी महत्त्वपूर्ण अशीच माहिती आपल्या पशुपालन या क्षेत्राशी निगडीत जात असते.
1: वय वय
2: आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे छान असं गीत ऐकण्याची,
1: तर ऐकूयात हे छानसं असं गीत.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंताबाईनी अर्थातच वैशाली वांगीकर,
1: मी राधाबाईनी अर्थात शीतल निमजे,
0: आम्ही दोघीही आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.

0: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1350 KHz तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं. यंदा फेब्रुवारीमध्ये सरकारनं 2022-2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचा आर्थिक वृद्धीदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीचा आर्थिक वृद्धीदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात. आर्थिक वृद्धीदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता

0: भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खासगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे. साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत. 8,000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे. दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहसाबद्दल तर इंडो तिबेटियन पोलीस सेवेतून निवृत्त झालेले स्कीइंग पटू शिवप्रसाद चमोली यांना आयुष्यभराच्या कामगिरीसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 15 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इतर क्रीडा पुरस्कारांच्या बरोबरच हे प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या. पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39 वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी 45,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आतापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा ह्यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्युमुखी पडले तर 28 प्रवासी जबर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला. अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधली अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा GDP वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर, सुमारे 5,000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विकास दरवडे आणि सहकारी यांनी गायलेली गीतं. सुरुवातीला संत नामदेव महाराजांचा अभंग, आधी रचली पंढरी आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांची गवळण गाई गोपाळ यमुनेच्या. ऐकूया विकास दरवडे आणि सहकारी यांनी गायलेली ही संगीत भजनं.

श्रोतेहो, आत्ताचं पण विकास दरवडे आणि सहकारी पुणे यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग आणि संत तुकाराम महाराजांची गौळण आत्ताच ऐकलीत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी ही डीट उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत.

0: श्रोते, आत्ताच आपण विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: आजही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02-2-4515-4134 आणि 4515-4135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर

भूमानंद बोगम आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरातील हे युगुलगीत होतं पी टी पाटणकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. याचबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:18 झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन. राग आहे श्याम कल्याण, त्यांना तबला साथ आहे मुकुंदराज देव यांची. विलंबित गत एकतालात आणि द्रुत गत आढा चौतालात निबद्ध आहे. ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन, राग श्याम कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग होता श्यामकल्याण, त्यांना तबला साथ होती मुकुंदराज देव यांनी. विलंबित गत एकतालात द्रुतगत अद्य चौतालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत। आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन राग नटभैरव। त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकरेंची, तर हार्मोनियम साथ आहे राजाभाऊ पटवर्धन यांची आणि सारंगी साथ आहे अनवर हुसेन यांची। ऐकूयात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन राग नटभैरव।

0: Ukraine, where he's scheduled to hold talks with his Ukrainian counterpart, Andrei Sibiha. And the International Cricket Council today moved the inaugural Women's Champions Trophy 2027 to India from Sri Lanka. The six-team event will be played in Mumbai and Vadodara from the 14th to the 28th of February. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.